माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
2: नमस्कार नगरकर, मी अमिता बेहरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र सर्व वयोगट आजार

अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.
1: मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत कसबे पुणे या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. शहाजी राजांनी शिवबाची आणि जिजाऊ साहेबांची त्याचप्रमाणे दादोजी कोंडदेवांची पुण्यात पाठवणी केली. स्वाऱ्या पुण्याच्या पडक्या मोडक्या वेशीतून गावात प्रवेशल्या. शिवाजी महाराजांच्या हातून दादोजींनी खरोखर सोन्याच्या फाळाचा नांगर पुण्यात चालवला. पुण्याला आलेली अवकाळा घालवली. नांगरताना जवळच स्वयंभू गणपती सापडला, हाच तो प्रसिद्ध कसबा गणपती. देऊळ उभारलं. विनायक भट ठकार यांच्याकडे गणपतीच्या पूजा अर्चेची व्यवस्था सोपवली. पुण्यात वाडी बांधून होईपर्यंत राहण्याची अन्यथा व्यवस्था लावावी लागली. यानंतर पंतांनी कात्रज घाटाच्या पलीकडील खेडेबाऱ्यातली जागा निवडली, वाडा बांधला, गाव वसवलं आणि गावास नाव दिलं आपल्या छोट्या धन्याचं. शिवापूर, खेड शिवापूर आणि तेथेच एक मोठा बाग लावला. बागेस नाव दिलं शहाबाग. पुण्यापासून 4 कोसावर पाषाण होतं आणि एक शिवालय होतं. पंत स्वतः तिथे गेले आणि पेठ वसवली. पाषाणाचं नाव बदलून नाव ठेवलं पेठ जिजापूर. पुण्यातही वाड्यांसाठी पंतांनी जागा निवडली. कसबा गणपती देवळाच्या पश्चिमेची वाडा बांधून तयार झाला. वाड्याचं नाव ठेवलं लाल महाल. याच लाल महालात शाहिस्तेखानाची बोट महाराजांनी तोडली होती. पुढे संभाजी राजारामाच्या कारकिर्दीत पुणे मोगलांच्या ताब्यात होत. औरंगजेब पुण्यात येऊन बोरवनात राहिला होता. येथेच त्याचा नातू मुही उलमुल मरण पावला. या नातवाच्या स्मरणार्थ औरंगजेबानं पुण्याचे मुहियाबाद केलं. याची कबर कुंभार विशी जवळच्या दर्ग्यात आहे. बाळाजी विश्वनाथ भट हा मोगलांतर्फे पुणे प्रांताचा सुभेदार. तो शाहूला येऊन मिळाला आणि निजाम मुलकुलचा सरदार रंभाजी निंबाळकर यानं पुण्यावर चाल केली. पण बाळाजीनं त्याचा मोड केला आणि पुणे प्रांत निर्धास्त केला. पुढे बाळाजी पेशवा झाला. त्याच्यानंतर त्याच्या मुलानं बाजीरावानं तर पुण्याचा नूरच पालटून टाकला. त्याच्याच काळात शनिवार वाडा बांधला गेला आणि पुण्यास मराठ्यांच्या राजधानीचा मान मिळाला. साहजिकच मराठ्यांचे सरदार मुत्सुद्दी यांचे वाडे पुण्यात आणि पुण्याच्या आसपास आले. उदाहरणार्थ बारामती, इंदापूर, सासवड, तळेगाव इत्यादी. पुण्याजवळ 2 अत्यंत महत्वाच्या लढाया लढल्या गेल्या. तळेगाव वडगाव येथे 1779 साली इंग्रजांचा मराठ्यांनी फार मोठा पराभव केला. या उलट 1817 मध्ये खडकी कोरेगाव येथे इंग्रजांनी मराठ्यांना नामोहरम केलं. या खडकीलाच पूर्वी पुण्याची खिडकी म्हणत. पहिल्या बाजीरावामुळे जसं पुण्याचं महत्व वाढलं तसं दुसऱ्या बाजीरावाच्या पुण्यातून निघून जाण्यानं पुण्यास उतरती कळा लागली. कारण पेशव्यांचा आणि राजधानीचा संबंध कमी येऊ लागला आणि 17 नोव्हेंबर 1817 मध्ये पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. शिवकालात पुण्याची पुनर्स्थापना झाली तर पेशवाईत पुण्याची भरभराट झाली. पेशव्यांनी आणि त्यांच्या मुत्सुद्यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा वसवल्या. इंग्रजांनंतरचा पुण्याचा इतिहास म्हणजे टिळक, आगरकर, महात्मा फुले, रानडे, गोखले यांच्या सारख्यांच्या कामगिरीचा इतिहास होय. अशा

या पुण्यानं आणि परिसरानं आंध्र, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या प्राचीन राजवटी पाहिल्या. बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांच्या गडांतरातून जाताना हा परिसर शिवरायांच्या उदयाने सुखावला. पेशव्यांच्या पराक्रमाचा याने डंका पिटला. अनेकांनी ही भूमी सुसंस्कृत आणि बलाढ्य बनवली. ज्ञानेश्वर, सोपान काका, तुकाराम महाराजांच्या ओव्या अभंगांनी अवघ्या परिसराला अध्यात्मात न्हाऊन काढलं. शिवनेरी, सिंहगड, पुरंदर, राजगड, लोहगड इत्यादी किल्ल्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याची ओळख करून दिली आणि शिवराय आणि सवंगड्यांचा इतिहास गायला. कारले, बाजे, भेडसे येथील लेण्यांनी प्राचीन काळाच्या वैभवाची आणि दानाची परंपरा सांगितली. नाणेघाट आणि बोरघाटासारख्या प्राचीन घाटांनी महाराष्ट्राच्या व्यापारावर प्रकाश टाकला. अशा या पुण्याबद्दल खरोखरच सांगावं तेवढं थोडं आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, इतिहास, साहित्य, कला, शिल्प, भक्ती, पराक्रम, वैराग्याचे सर्वांग सुंदर दर्शन घेण्यासाठी अवघा पुणे प्रांतच हिंडायला हवा, नाही का? मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय.

मंडळी, इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्याकू

0: नाही
1: अर मग काय गड हो यो बसला हाय ना गनीम येढा मांडून या लई ये आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं
0: काय केलं महाराज
1: राजांनी आता युगत
2: काय
0: मांडली
1: अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली
3: युगत मांडली

0: नाही सुलूखानात.
1: आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव.
0: आवं तुम्हाच ते ठाव नाही असं झालंय वय नाही.
1: अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा
0: राजा आता.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: चला भटकन दिला रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम वरील चला भटकन तिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल आपलं मनापासून स्वागत करते। आणि मंडळी गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहेत बरं का, आणि याच निमित्त गणपती बाप्पा येणार या आनंदामध्ये आपण मागच्या रविवारी आपल्या अहिल्यानगर मधील काही जे गणपती आहेत म्हणजेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गणपतींची माहिती त्या ठिकाणांची माहिती घेतली आहे। आज देखील आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सुंदर ठिकाणांची मंदिरांची आणि आपल्या मातीशी जोडलेल्या परंपरांची सफर करणार आहोत। मंडई गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या मनात कितीतरी आठवणी जाग्या होतात। लहानपणीची गणपतीची आरती, बाप्पासाठी केलेली सजावट, मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणं, प्रसादातला मोदक आणि बाप्पाच्या आगमनाच्या वेळी घरात असलेला आनंद, बातच वेगळी याची। गणपती हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास भाग आहे। कुणासाठी तो विघ्नहर्ता, कुणासाठी सुखकर्ता, तर कुणासाठी अगदी घरातला लाडका सदस्य। आणि आजच्या आपल्या भटकंतीमध्ये आपण आपल्या अहिल्यानगर शहरातीलच काही गणेश स्थानांची ओळख करून घेणार आहोत, तिथे भटकंती करणार आहोत। सर्वप्रथम आपण जाणार आहोत दिल्ली गेट परिसरातील शमी गणपती मंदिरात, त्यानंतर सुडके मळ्यातील एकदंत गणेश मंदिर आणि मग चिपाडे मळ्यातील पावन गणपती मंदिराची सफर करूया। या प्रवासात मंदिराची ओळख, गणेश भक्ती, आपल्या शहरातील परंपरा आणि गणेशोत्सवाचा आनंद याबद्दल आपण गप्पा मारूयात। तर मंडळी मनात बाप्पाचं नाव घ्या आणि माझ्यासोबत म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। पुढे जाताना ऐकूयात हे छानसं गाणं।

ਪ੍ਰੇਮਾ ਦਾ ਪਾਵਨ ਕੰਠ ਦਿਲਾ ਤੂੰ ਆਣਾ ਤੂੰ ਕੁਲ ਰਾਜਾ ਤੈਨੂੰ ਸਾ।

मंडई, आता आपण आपल्या अहिल्यानगर शहरातच पोहोचलो आहोत. मंडई, आता आपण आपल्या अहिल्यानगर शहरात पोहोचलोय. आजच्या भटकंतीतलं पहिलं ठिकाण आहे दिल्ली गेट परिसरातील शमी गणपती मंदिर. गणपती आणि शमी वृक्ष यांचं नातं आपल्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष मानलं जातं. शमीच्या पानांना गणेश पूजेत महत्व दिलं जातं आणि अनेक भाविक श्रद्धेनं शमीपत्र अर्पण करतात. म्हणूनच शमी गणपती हे नाव ऐकलं की बाप्पासोबतच शमी वृक्षाची आठवणही मनात येते. मंडई, आपल्या शहरात अशी अनेक मंदिरं आहेत जी मोठमोठ्या पर्यटन स्थळांसारखी प्रसिद्ध नसतील, पण स्थानिक भाविकांच्या श्रद्धेत त्यांचं महत्व असतं. कुणी रोज सकाळी दर्शनासाठी येतं, कुणी संकष्टी चतुर्थीला बाप्पाला भेटतं, तर कुणी एखादं नवीन काम सुरू करण्याआधी गणरायाच्या चरणी नतमस्तक होतं. गणपती मंदिरात गेल्यावर मनातली घाई थोडी कमी होते. बाहेर कितीही कामं असली, कितीही चिंता असल्या, तरी काही क्षण देवासमोर बसल्यावर मनाला आधार मिळतो. आणि खरं सांगायचं तर बाप्पाकडे जाण्यासाठी नेहमी मोठा प्रवास करायची गरज नसते. आपल्या घरातल्या एखाद्या मंदिरात जाऊनही आपण भक्तीचा सुंदर अनुभव घेऊ शकतो. या गणेशोत्सवात तुम्ही शमी गणपती मंदिराला भेट देणार असाल तर दर्शनासोबत मंदिराची स्थानिक परंपरा आणि परिसरही जाणून घ्या. कारण आपल्या शहराची ओळख ही फक्त रस्ते, इमारती आणि बाजारपेठांनी होत नाही, तर अशा श्रद्धास्थानांनीही होते. आपल्या हिंदू परंपरेत गणपतीला कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला पूजलं जातं. कारण गणरायाला विघ्नहर्ता, बुद्धी आणि मंगल कार्याचा देव मानलं जातं. आपण घरात गणपती बसवतो तेव्हा फक्त मूर्तीची प्रतिष्ठापना करत नाही, त्यासोबत आपल्या घरात आनंद, एकत्रपणा आणि सकारात्मक वातावरण यावं अशीही भावना असते. शमी गणपती मंदिरासारख्या ठिकाणी गेल्यावर आपण आपल्या परंपरांकडे पुन्हा एकदा पाहू शकतो.

गणपती समोर आपण सर्वात जास्त काय मागतो? कुणी नोकरी मागतं, कुणी व्यवसायात यश मागतं, कुणी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रार्थना करतं, तर कुणी फक्त घरात सगळे सुखी राहावेत एवढीच इच्छा व्यक्त करतं. पण बाप्पाला प्रार्थना करताना एक गोष्ट लक्षात ठेवूया, श्रद्धेसोबत आपल्या प्रयत्नांनाही महत्व आहे. गणरायाकडे आशीर्वाद मागूया, पण आपल्या स्वप्नांसाठी मेहनतही करूया. अडचणी आल्या तर धैर्य ठेवूया, आणि यश मिळालं तर नम्र राहूया. हीच खरी गणपती बाप्पांकडून प्रेरणा घेण्याची सुंदर पद्धत आहे. आणि या गणेश उत्सवात आपल्या घरात बाप्पा विराजमान झाले की आरतीनंतर 2 मिनिटं कुटुंबासोबत शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, एकमेकांशी गप्पा मारा. कारण सणाचा आनंद फक्त सजावटीमध्ये नाहीये, तो आपल्या माणसांसोबत असतो.

चला मंडई, आता आपल्या आजच्या भटकंतीतल्या दुसऱ्या गणेश स्थानाकडे वळूया. आपण पोहोचलो आहोत अहिल्यानगर मधील सुडकेमाळा परिसरातील श्री एकदंत गणेश मंदिरात. गणपतीचे अनेक नावं आपण ऐकतो, गणेश, विनायक, गजानन, लंबोदर, एकदंत आणि विघ्नहर्ता. यापैकी एकदंत म्हणजे एक दात असलेला. गणपतीच्या या नावामागं विविध पौराणिक कथा सांगितल्या जातात. या कथा आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग आहेत. मंडळी, गणपतीचं प्रत्येक नाव आपल्याला त्याच्या वेगळ्या रूपाची आणि गुणांची आठवण करून देतं. एकदंत हे नाव ऐकलं की आपल्याला गणरायाचं वैशिष्ट्यपूर्ण रूप आठवतं. आता मंदिराच्या परिसराचा विचार करा. एखादा भक्त सकाळी दर्शनासाठी येतोय. कुणाच्या हातात फुलं आहेत, कुणी दुर्वा घेऊन आलंय, तर कुणी बाप्पासाठी मोदकांचा नैवेद्य घेऊन आलंय. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा वेगळी असू शकते, पण बाप्पासमोर हात जोडताना मनातली भावना श्रद्धेचीच असते. गणेशोत्सवाच्या दिवसात तर मंदिरामध्ये भक्तीचं वातावरण आणखी सुंदर होतं. आरती, फुलांची सजावट, प्रसाद आणि गणरायाच्या नावाचा जयघोष. आणि या सगळ्यात आपल्या स्थानिक मंदिरांची ओळख जपणंही महत्त्वाचं आहे. म्हणून मंडळी, तुम्ही सुडकेमाळ्यातील एकदंत गणेश मंदिराला भेट देत असाल तर स्थानिक भाविकांकडून मंदिराची स्थापना, परंपरा, उत्सवाबद्दल माहिती जाणून घेऊ शकताय. अशा छोट्या गप्पांमधूनही आपल्या शहराच्या धार्मिक जीवनाची ओळख होते. मंडळी, आपण पुढे अशीच भटकंती करणार आहोत, बाप्पाचा आशीर्वाद घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडई, आता आपल्या एकदंत गणेशाच्या निमित्तानं थोडं मनमोकळं बोलूया. गणपतीच्या नावांमध्ये एक वेगळं सौंदर्य आहे. आपण बाप्पाला कोणत्याही नावानं हाक मारली तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा असते. कधी आपण म्हणतो गणराया माझं काम पूर्ण होऊ दे, कधी म्हणतो बाप्पा घरच्यांची काळजी घे, आणि कधी अडचणी आल्या की फक्त त्याचं नाव घेतो. पण गणपतीच्या पूजेतून आपल्याला काही सुंदर मूल्यही शिकता येतात बरं का. गणरायाचं मोठं मस्तक आपल्याला विचार करण्याची आठवण करून देतं. मोठे कान ऐकून घेण्याची आणि छोट्या डोळ्यांतून एकाग्रतेची प्रेरणा घेतली जाते. ही प्रतिकात्मक शिकवण आपल्याला रोजच्या आयुष्यात उपयोगी पडू शकते. आजच्या काळात आपण खूप बोलतो, पण समोरचा माणूस काय सांगतंय ते शांतपणे ऐकणंही गरजेचं आहे. आपण अनेक गोष्टींच्या मागे धावतो, पण स्वतःसाठी काही क्षण काढणंही महत्त्वाचं आहे. म्हणून या गणेशोत्सवात एक छोटासा संकल्प करूयात. दररोज एखादं चांगलं काम करूया, घरातल्या व्यक्तीला मदत करूया, कोणाचं मन दुखलं असेल तर प्रेमानं बोलूया, आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवूया. बाप्पाची भक्ती ही फक्त आरतीपुरती मर्यादित न राहता आपल्या वागण्यातही दिसली तर त्या भक्तीला आणखी सुंदर अर्थ मिळेल. मंडळी, गणपती बाप्पा आपल्याला आनंद, सद्भावना आणि चांगलं करण्याची प्रेरणा देव. बोला गणपती बाप्पा मोरया. ऐकूया.

मंडई आता आपल्या आजच्या भटकंतीतल्या तिसऱ्या गणेश स्थानाकडे निघूया. आपण पोहोचलो आहोत अहिल्यानगरमधील चिपाडेमळा परिसरातील श्री पावन गणपती मंदिरात. आपल्या शहरात विविध भागांमध्ये गणपतीची मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांशी स्थानिक लोकांच्या श्रद्धा जोडलेल्या असतात. पावन गणपती मंदिराची ओळख करून घेताना आपण आपल्या शहराच्या धार्मिक नकाशाकडे देखील पाहू शकतो. एखाद्या मंदिराची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात असो किंवा ते परिसरातील भाविकांसाठीच महत्वाचं असो, श्रद्धास्थानं लोकांच्या दैनंदिन जीवनात एक स्थान निर्माण करतात. मंडई सकाळी मंदिरात जाण्याचा अनुभव किती सुंदर असतो ना. हळूहळू उजाडणारी सकाळ, मंदिरातला घंटानाद, फुलांचा सुगंध आणि बाप्पाचं दर्शन. कधी कधी मनात खूप विचार असतात, कामाचा ताण असतो, भविष्याची चिंता असते किंवा घरातल्या एखाद्या गोष्टीची काळजी असते. पण देवासमोर काही क्षण उभं राहिल्यावर आपण स्वतःला थोडं स्थिर करू शकतो. याच भावनेनं गणपतीची मंदिरं अनेक भक्तांच्या आयुष्यात महत्वाची ठरतात आणि गणेशोत्सवाच्या काळात या श्रद्धेला उत्सवाची जोड मिळते. घराघरात बाप्पा विराजमान होतात, आरत्या होतात आणि परिसरात आनंदाचं वातावरण तयार होतं. म्हणून मंडळी आपल्या परिसरातील मंदिरांबद्दल जाणून घ्या, स्थानिक परंपरा समजून घ्या आणि पुढच्या पिढीलाही या परंपरांशी जोडून ठेवा. कारण आपल्या शहराची संस्कृती ही आपल्या. आणि काळजी करू नका, या सगळ्यांची माहिती देण्यासाठी मी तुमची आर जे कोमल आहे तुमच्यासोबत. ऐकूया.

मंडळी, आता आपल्या आजच्या तिन्ही गणेश स्थानांच्या निमित्तानं एका सुंदर विषयावर बोलूया. गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हणजे एकत्र येण्याचा सण. घरात बाप्पा आले की वातावरणात आनंद निर्माण होतो. कुणी आरतीची तयारी करतं, कुणी प्रसाद बनवतं, कुणी सजावट करतं आणि कुणी पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करतं. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते, पण सगळ्यांचा आनंद एकच असतो, बाप्पांचं आगमन, जे आपल्याकडे झालेलं आहे आणि बाप्पा आपल्या इथे विराजमान आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. आणि मंडळी, आजकाल आपल्या आयुष्यात कामं खूप वाढली आहेत. प्रत्येकजण आपापल्या धावपळीत व्यस्त असतो. मोबाईल, ऑफिस, अभ्यास, व्यवसाय आणि रोजच्या जबाबदाऱ्या. अशा वेळी गणेशोत्सवासारखा सण आपल्याला थोडं थांबायला आणि एकत्र बसायला निमित्त देतो. यावर्षी आपण बाप्पासाठी सजावट तर केली आहे, पण आरती करूया, प्रसाद वाटूया, त्याचसोबत आपल्या परिसराची काळजीही घेऊया. ध्वनी प्रदूषण कमी ठेवूया, जे आत्ता सध्या दिसतंय आणि त्याचा खरंच आनंद होतोय. पण ना, एकदम शांत शांत पण नकोय. थोड्या छोट्या आवाजात आपण गणपती बाप्पांसमोर गाणी लावू शकतो. फक्त त्या आवाजाचा कोणाला त्रास होणार नाही ही काळजी मात्र घ्या. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखूया. वयोवृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सण साजरा करताना आनंद सगळ्यांसोबत वाटूया. कुणाला मदतीची गरज असेल तर शक्य तेवढी मदत करूयात. एखाद्या गरजू कुटुंबाला अन्न देऊयात, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी मदत करूयात. कारण बाप्पाच्या आगमनाचा आनंद फक्त आपल्या घरापुरता न राहता समाजातही पोहोचला पाहिजे, तर सण आणखी अर्थपूर्ण होईल. गणपती बाप्पा आपल्याला एकत्र राहण्याची आणि एकमेकांची काळजी घेण्याची प्रेरणा देतात. बोला गणपती बाप्पा मोरया. ऐकूयात गणरायाचं हे

मंडळी, आजच्या आपल्या चला भटकंतीला या कार्यक्रमाची गणेशमय सफर आता समारोपाकडे आली आहे. आज आपण अहिल्यानगर शहरातील 3 गणेशस्थानांची ओळख करून घेतली. दिल्ली गेट परिसरातील शमी गणपती मंदिर, सुडके मळ्यातील एकदंत गणेश मंदिर आणि चिपाडे मळ्यातील पावन गणपती मंदिर. या मंदिरांच्या निमित्तानं आपण गणपतीची नावं, भक्ती, आपल्या शहरातील श्रद्धास्थानं आणि गणेशोत्सवाच्या सुंदर आठवणी याबद्दल गप्पा मारतो. याबद्दल गप्पा मारल्यात मंडळी. मंदिरं वेगवेगळी असतील, परिसर वेगळे असतील आणि प्रत्येकाची स्थानिक परंपरा वेगळी असेल, पण बाप्पांविषयीची श्रद्धा ही आपल्या मनात एक सुंदर भावना निर्माण करते. गणपती बाप्पा म्हणजे नवीन सुरुवातीची आशा, अडचणींमध्ये धैर्य ठेवण्याची प्रेरणा आणि आपल्या माणसांसोबत आनंद वाटण्याचं निमित्त. म्हणून आजच्या भटकंतीतून निरोप घेताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवूया. देवाच्या दर्शनासाठी आपण मंदिरात जातो, पण देवानं दिलेली शिकवण आपल्या कृतीत आणणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणजे आपल्या घरात बाप्पा आलेत, त्यामुळे सगळीकडेच आनंदाचं वातावरण आहे, सगळीकडे स्वच्छता आहे, पण ही आपण कायम अशीच ठेवली पाहिजे. आणि बाप्पाला म्हणूयात की सगळ्यांना सुखी ठेव. बोला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. बाप्पांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण बाप्पा हा इतका सुंदर आहे आणि बाप्पा तो तेवढाच प्रेमळ आहे. बाप्पाला फक्त प्रेम हवं असतं, बाप्पाला फक्त प्रेम आणि तुमचा वेळ हवा आहे. त्यामुळे बाप्पाला ते देऊयात, बाप्पाला आनंदी करूयात, स्वतःही आनंदी होऊयात. आणि मंडई आता बाप्पा आलेले आहेत म्हणजेच गणपती बाप्पांच्या मंदिरांमध्ये खूप गर्दी होईल, पण या गर्दीमध्येही कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि भटकंती सुरू ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी चला भटकंतीला या ट्रॅव्हल शोमध्ये. तोपर्यंत नमस्कार.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: त्याची साथ देऊया, कुणाच्या वेदनेला सावराया प्रेम देऊया.
1: पिकनिक
0: पिकनिक
1: पिकनिक पिकनिक.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आजचा आपला संडे स्पेशल आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी खास. तर सर्वजण म्हणा गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. बालमित्रांनो, गणपती बाप्पा घरी येणार म्हटलं की आपल्या सर्वांची तयारी सुरू होते ना. कोणी घर सजवतं, कोणी फुलांची आरस करतं, कोणी बाप्पांसाठी सुंदर मखर तयार करतं, तर कोणी आईला मदत करतं मोदक बनवताना. परंतु आज आपल्या घरात बाप्पा विराजमान झालेले आहेत. आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारत आहे. बाप्पा सजवताना आपण आपल्या निसर्गालाही सजवतो का? यंदा आपण बाप्पाचं स्वागत करताना शक्य तितक्या पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करूया. मातीची मूर्ती, फुलांची सजावट, कागदापासून केलेली सजावट, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो ना. आणि मुलांना यामध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता. घरातील जुनी वर्तमानपत्रे घेऊन सुंदर सजावट करा, कागदाची फुलं बनवा. आई बाबांना सांगा की यंदा आपली सजावट आपण स्वतः करूया. काय म्हणता, मग मजा येईल ना. आता एक छोटीशी गंमत करूया. मी म्हणणार निसर्ग आणि तुम्ही म्हणायचं आपली जबाबदारी. म्हणून या गणेश उत्सवात आपण एक छोटासा संकल्प करूया. बाप्पाचं स्वागत करू, निसर्गाचं रक्षण करू, प्लास्टिकचा वापर कमी करू आणि आपला परिसर स्वच्छ ठेवू. हा झाला ना आपला इको फ्रेंडली बाप्पा, म्हणजे बाप्पांची भक्ती आणि निसर्गाची काळजी. बालमित्रांनो, आपणही निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग बालमित्रांनो, आता आपल्या बाप्पांसाठी एकदा मोठ्याने म्हणूया गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. पर्यावरण पूरक गणेश उत्सव करूया आपण साजरा आणि सर्वजणांनी या गणेश उत्सवाचा अगदी आनंद घ्यायचा आहे. बाप्पांना पण खूप छान छान मोदक बनवून भरवले असतील असं नक्कीच आहे. तर तुम्हीही मोदक खा आणि गणपती बाप्पांना यंदा स्वतःसाठी आणि आपल्या अहिल्यानगरकरांसाठी खूप छान असं मागणं मागा, जेणेकरून बाप्पा लवकर ऐकतील. म्हणतात ना, छोट्या मुलांचे बाप्पा लवकर ऐकतात. तर म्हणा पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस यामध्ये गणपती बाप्पा स्पेशल संडे करत आहोत. तर बालमित्रांनो, यंदाचा गणेश उत्सव आपण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे, परंतु कोणालाही त्याचा त्रास न होता आपल्याला गणपती बाप्पाचं स्वागत करायचं आहे आणि गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत. तर बालमित्रांनो, मोठा आवाज नाही, मोठा आनंद, शांततेतली भक्ती आपण यंदा करणार आहोत. बालमित्रांनो, आता आपल्या बाप्पाच्या उत्सवातील आणखीन एका महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण बोलूयात. गणपती बाप्पा आले की ढोल, ताशे, लेझिम, गाणी आणि उत्सव, सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पण एक मिनिट, आनंद साजरा करताना दुसऱ्याला त्रास तर होत नाही ना, हा विचार आपण नक्की करायला हवा. मोठ्या आवाजामुळे लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, आजारी व्यक्तींना आणि प्राण्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून डीजेचा आवाज अगदी मोठा करण्यापेक्षा आपण गाणी, ताल, टाळ्या आणि आपल्या आवाजातल्या उत्साहाचा यंदा आनंद घेऊया. तर बालमित्रांनो, आवाज नाही, आनंद मोठा, वा मस्त ना. आणि गणपतीच्या मिरवणुकीत तुम्ही काय करू शकता? ढोल ताशाच्या तालावर नाचा, टाळ्या वाजवा, मित्रांसोबत मज्जा करा, बाप्पाच्या जयघोषात सहभागी व्हा. पण हे करताना इतरांनाही आनंद मिळेल याची काळजी घ्या, कारण गणपती बाप्पाची भक्ती म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर मनापासून केलेला जयघोष आहे. चला मग एक सुंदर घोषणा करूया, बाप्पांचा उत्सव साजरा करू पण आवाजाचा त्रास करणार नाही. बाप्पाचा उत्सव साजरा करू पण आवाजाचा त्रास करणार नाही. आनंद घेऊ, आनंद देऊ, आनंद घेऊ, आनंद देऊ, सगळ्यांचा विचार करू. आणि हो बालमित्रांनो, तुम्ही तुम्ही घरी आई बाबांना याची आठवण करून दिली तर तुमचं काम आणखीन सुंदर होईल, कारण तुम्ही लहान आहात म्हणून तुमची जबाबदारी छोटी नाही. चला आता सगळे मिळून गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत आनंदाचा उत्सव करूया. यंदा आपल्या गणपती बाप्पांना पण खूप आनंदात ठेवूया. मोठा आवाज नाही, मोठा आनंद, शांततेतली भक्ती यंदा आपण करणार आहोत. तर हे गणपती बाप्पाला नक्कीच आवडेल ना, आणि तुम्हालाही आवडेल. तर गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. बालमित्रांनो, आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस मध्ये गणपती बाप्पा स्पेशल सॉन्ग सुद्धा आपण ऐकणार आहोत. चला तर मग आपण ऐकूया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, या गणेश उत्सवात गणपती बाप्पा स्पेशल संडे शो मध्ये स्वच्छता माझा बाप्पा माझा स्वच्छ परिसर आपण करणार आहोत. बालमित्रांनो, बाप्पा आले की आपलं घर किती सुंदर दिसतं ना. फुलांची सजावट सुंदर, बाप्पाची मूर्ती सुंदर, पण मला सांगा आपला रस्ताही असा सुंदर दिसतो का? गणेश उत्सवात आपण प्रसाद घेतो, फुलं वाहतो, सजावट करतो, पण कार्यक्रम झाल्यानंतर तिथे कचरा राहिला तर मग बाप्पाला काय वाटेल? म्हणून यंदा एक भन्नाट नियम करूया आपण, जिथे बाप्पाचा उत्सव तिथे स्वच्छतेचा उत्सव. मुलांना तुम्हीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता. कचरा कचरा पेटीतच टाका, प्लास्टिकचा वापर कमी करा, फूल आणि इतर कचरा योग्य ठिकाणी टाका, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांनी कचरा टाकला तर त्यांची चेष्टा न करता प्रेमाने सांगा, चला हा कचरा कचरा पेटीत टाकूया, असे त्यांना सांगा. सुंदर रस्ता, स्वच्छ परिसर, सुंदर परिसर, स्वच्छ गणेश उत्सव, सुंदर गणेश उत्सव. अरे वा, हे ऐकून तर मला खूप आनंद होत आहे. बालमित्रांनो, कचरा कुठेही टाकणार नाही, प्लास्टिकचा वापर कमी करणार, माझा परिसर स्वच्छ ठेवणार आणि इतरांनाही स्वच्छतेसाठी सांगणार, हे जर प्रत्येक मुलाने केलं तर आपला गणेश उत्सव खरंच सुंदर होईल. कारण बाप्पासाठी केलेली खरी सजावट फक्त मंडपात किंवा घरात नसते तर आपल्या स्वच्छ विचारांमध्ये आणि स्वच्छ परिसरातही असते. आपण कुठेही कचरा न टाकता आपण जर व्यवस्थित कचरा पेटीत जर टाकला तर नक्कीच आपला परिसरही सुंदर दिसेल. आणि गणपती बाप्पांनाही सुंदर परिसर आवडतोच ना, त्यांच्यासाठीच तर आपण सर्व सजावट करत असतो. तर यंदाच्या गणपती उत्सवात आपण माझा बाप्पा माझा स्वच्छ परिसर करूया. तर बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपल्या संडे स्पेशल डब्बा आईस पाईस शो मध्ये गणपती बाप्पा स्पेशल, त्यांना जे काही आवडतं ते आपण ऐकत आहोत. त्यांना सुंदर परिसर आवडतो, त्यांना शांतता आवडते आणि भक्तिमय वातावरण आवडतं. बालमित्रांनो, त्याचबरोबर बाप्पा आणि माणुसकी, चांगुलपणाचा मोदक. तर बालमित्रांनो, आता आपल्या आजच्या संडे स्पेशल मधला सगळ्यात गोड विषय म्हणजे आपल्या बाप्पाला मोदक खूप आवडतात हे आपल्याला माहिती आहे. पण आज आपण एक वेगळा चांगुलपणाचा मोदक बनवूया. हा मोदक कशाचा असेल? थोडं प्रेम, थोडी मदत, थोडी काळजी आणि खूप सारी माणुसकी. कसं वाटतंय? समजा तुमच्या वर्गात एखादा मित्र अभ्यासात मागे आहे, त्याला हसण्याऐवजी त्याला शिकवायला मदत करा. एखादा मित्र खेळात हरला, त्याची चेष्टा न कर त्याला म्हणा, काही हरकत नाही, पुन्हा खेळूया. एखाद्या मित्राकडे खेळण्यासाठी वस्तू नाही तर त्याच्यासोबत तुमचं खेळणं शेअर करा. हीच तर बाप्पाची शिकवण आहे ना. चला तर मग आता एक छोटासा बाप्पासाठी संकल्प करूया. मी एक वाक्य म्हणणार आणि तुम्ही सुद्धा ते मनातल्या मनात म्हणायचं आहे बरं का. मी एक चांगला मित्र बनेल, मी आई बाबांना मदत करेन, मी कोणाची चेष्टा करणार नाही, मी निसर्गाची काळजी घेईल, मी माझा परिसर स्वच्छ ठेवेन आणि सगळ्यात शेवटी मी माझ्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेईल. बालमित्रांनो, गणेश उत्सव काही दिवसांचा असतो, पण बाप्पाने दिलेली चांगली शिकवण आपण वर्षभर जपवायची असते. म्हणून यंदा बाप्पाला फक्त मोदकाचा नैवेद्य नको, आपल्या चांगल्या कृतीचाही नैवेद्य देऊया. एखाद्याला मदत केली, एखाद्याला हसवलं, एखाद्याचा दिवस आनंदाचा केला, तर समजा आपण बाप्पासाठी एक सुंदर चांगुलपणाचा मोदक अर्पण केला आहे. चला तर मग आजच्या संडे स्पेशल मध्ये शेवट आपण एका सुंदर घोषणेने करूया. बाप्पा माझा मित्र, निसर्ग माझा मित्र, माझे मित्र माझे कुटुंब आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू, हीच माझी बाप्पांकडे प्रार्थना. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, या चांगल्या विचारासह आपण गणेश उत्सव साजरा करायचा आहे. आणि आपल्या बाप्पाची शिकवण आहे की आपण इतरांची मदत केली पाहिजे, त्यातच खरे गणपती बाप्पा आनंदी होता. तर मोठ्या डीजेचा आवाज, त्याचबरोबर प्रदूषण, इतरत्र कचरा टाकणे, हे काही बाप्पाला आवडत नाही. बाप्पाला तर स्वच्छ मन, निरागस भक्ती आणि इतरांना केलेली मदत ही तर खूप आवडते. जसं बाप्पा आपलं गरहाणं ऐकतात, तसंही आपण सुद्धा इतरांचं ऐकून त्यांची चेष्टा न करता त्यांना मदत केली पाहिजे, जसं की आपल्यालाही बाप्पा मदत करत असतात. तर बालमित्रांनो, या गणेश उत्सवामध्ये आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पा गणेश उत्सव करणार आहोत. तर बालमित्रांनो, यंदा गणपती बाप्पाचा उत्सव पण आनंदात साजरा करायचा आहे, त्याचबरोबर इतरांना त्रास होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. गणेश उत्सवाचा आनंद घेऊया आणि निसर्गाचं रक्षण करूया. बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी केदार शिंदे आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, नागपूरहून स्नेहा म्हणते की मुलींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचसोबत मुलींची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना छपाक या चित्रपटाची आठवण झाली की त्यामध्ये ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता तर तिने सुद्धा त्रास सहन केला, मात्र तिने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आणि याच प्रेरणादायी गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे. गाण्याचे बोल आहेत छपाक. तर नक्कीच मंडळी आपण ऐकूयात हे सुंदर असं गाणं. हे प्रेरणादायी गाणं आहे आणि खास करून हे मुलींनो तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हे नक्की ऐका, एन्जॉय करा, या गाण्यातून काहीतरी शिका आणि सुरक्षित राहा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी मंडळी. आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल. आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईशे गानू की या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रिय करा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचं नाव आहे प्रिय करा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, यामध्ये म्हणतात की लोक टेन्शन घेतात, त्यामुळे थोडस रिलॅक्स व्हायला हवंय. आणि ते कृष्णाचे म्हणजे आपल्या भगवान श्री कृष्णाचे अतिशय मोठे भक्त आहेत.

वेलकम बॅक मंडळी यामध्ये म्हणतात की लोक टेन्शन घेतात, त्यामुळे थोडस रिलॅक्स व्हायला हवंय. आणि ते आपल्या अतिशय मोठे भक्त आहेत, आपल्या

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: एक लाजरा नुसता जरा मुखडा.

0: नमस्कार, मी मंदार फणसे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, संडे स्पेशल शो आपला सुरू आहे. तो म्हणजे आपला लाडका शो फरमाईश एक गाणुकी. आणि आता पुन्हा एकदा आपल्या नगर मधूनच एक फरमाईश आलेली आहे. आणि ही फरमाईश आहे अमन यांची. ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचंय. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी 13 होणे लगाहू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी, नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूयात, या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात 13 होणे लगाहू हे सुंदर असं गाणं.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

वेलकम बॅक मंडळी. फरमाईश आहे गानू की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच. आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात. आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगरतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू. तर मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कोजागरी आणि मला घरमोरे परदेसिया हे गाणं, कलंक या मूवीमधलं गाणं जे आहे हे मला ऐकायला खूप आवडेल. हे गाणं श्रेया घोषालनी गायलेलं आहे आणि मला तिचा आवाज या गाण्यात पर्टिक्युलरली खूप आवडतो, त्याच्यामुळे मला हे गाणं ऐकायला आवडेल. थँक्यू.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: रसिकहो नमस्कार. महाराष्ट्रात आषाढी एकादशी ही फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते, कारण महाराष्ट्राला संत परंपरा ही तशीच आहे. आणि या संत परंपरेमुळेच हा वारकरी संप्रदाय पण निर्माण झाला की जे पायी पंढरपूरची वारी करतात ह्या आषाढीनिमित्त. त्याच्यामध्ये सगळ्या संतांचे अभंग गायले जातात, नामाचा गजर केला जातो. तर ह्या निमित्ताने आम्ही पण संत तुकाराम महाराजांचे काही अभंग सादर करणार आहोत. सर्व संतांनी नामाचा महिमा सांगितलाय. तुम्ही बाकी काही करा न करा, फक्त मुखी हरी नाम जर असेल तर तुम्ही हा भवसागर सहजपणे पार करू शकता, अशी संतांची शिकवण आहे. आता संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, हरी तुझे नाम गाई न अखंड. ते म्हणतात, हरी तुझे नाम गाई न अखंड, या विण पाखंड नेणे काही. फक्त नाम घेतलं तरी पुरे, यासाठी बाकीचं पूजा अर्चाच केली पाहिजे आणि कुठे वनातच गेलं पाहिजे, हे पाखंड करण्याची काही गरजच नाही असं सांगतात. आणि या भागामध्ये जे अभंग आम्ही गाणार आहोत त्याच्या सगळ्या संगीत रचना श्री धनंजय खरवंडीकर यांच्या आहेत.

जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात, अंतरी विश्वास अखंड नामाचा. हा विश्वास कसा निर्माण होतो? तर अंतरामध्ये जी ज्योत असते ना, जो परमात्मा आपल्या आतमध्ये वसलेला आहे, तो तिथे आहे हा विश्वास ठेवला की अंतरीचा विश्वास जागृत होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींची जे होती आच्छा दिली. जोपर्यंत माणसाला खऱ्या अर्थाने जाग येत नाही, तोपर्यंत त्याला समजतच नाही की आपल्या आतमध्येच तो परमेश्वर वसलेला आहे, किंवा ती जी कोणती शक्ती आहे ती वसलेली आहे. मग त्यासाठी काही कर्मकांड करायची गरज नाही, देवळात जायची गरज नाही, तर तुमच्या अंतरात्म्यावर तुम्ही विश्वास ठेवा, असंच तुकाराम महाराज आधीही म्हणून गेले आणि आताही ह्या अभंगात तेच सांगतात.

तुकाराम महाराजांना त्या परमेश्वरावर, त्याच्या अस्तित्वावर इतका विश्वास आहे की ते म्हणतात, माझे अंतरीचे तोची जाणे एक. आणि एवढंच नाही तर ते त्याला पूर्णपणे समर्पित होतात. जीव भाव त्याचे ठेवी येला पायी, मज चिंता नाही कवणेविषयी. मला हा अभंग गाताना नेहमी महाभारतातला एक प्रसंग आठवतो, द्रौपदी वस्त्रहरणाचा. द्रौपदी जेव्हा कृष्णाचा धावा करत होती तेव्हा ती अशा पद्धतीने धावा करत होती की कृष्णा ये, म्हणजे पूर्ण विश्वास टाकला नव्हता, तो येईलच असं तिला वाटत नव्हतं. लज्जा रक्षणासाठी ती असा हात ठेवत होती. पण जेव्हा तिने त्याच्यावरती पूर्ण विश्वास टाकला आणि जेव्हा तिने असा धावा सुरू केला, त्या क्षणी कृष्णाने तिला वस्त्र पुरवली. म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणं, देवावर विश्वास ठेवणं हे तुम्हाला किती बळ देतं आणि किती किती संकटातून तारून नेतं, हेच या संतांनी आपल्याला सांगून ठेवलं नाही का?

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

nothing, nothing, nothing, nothing, nothing, nothing.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत. आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: मंगल।
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात। या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी। स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे। पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आनंद योगी पुलो हे पुस्तक ऐकणार आहोत। या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर। या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी। ऐकूया आनंद योगी पुल।
2: अभिवाचन आनंद योगी पुल भाग 10 लेखक नाधो महानोर अभिवाचक स्वर अनिल सोमणी आनंद योगी पुल। उद्घाटनाच्या भाषणात भाईंनी सबंद मराठी कवितेचा विशेषतः गीत कवितेचा व नागांच्या कवितेचा जोरदार उदो उदो केला। काळ्या गढीच्या ओसाड भिंतीकडे ही कविता अभिरुचित जेव्हा प्रथम आली त्यावेळी तिचं पहिलं वाचन पार्ल्याला मवी राज्याध्यक्षांच्या घरी अंगणातल्या झोपाळ्यावर बसून मी केलं होतं। तेव्हा त्यातल्या तुझी चोरटी जेव्हा मिळाली मिठी झाले जगाचे कडे तुझ्या माझ्या एवढे, तुझी चोरटी जेव्हा मिळाली मिठी झाले जगाचे कडे तुझ्या माझ्या एवढे, किंवा हुंकारला पारवा तेजा कला ताजवा हालून गेला जरा अंधार चहूकडे, हुंकारला पारवा तेजा कला ताजवा हालून गेला जरा अंधार चहूकडे। अशा ओळी वाचताना कसली तरी लहर सरसरून अंगातून जावी तशी माझी अवस्था झाली होती। काही महिन्यांपूर्वी महानोरांबरोबर नाग देशपांड्यांना भेटायला यायचं नक्की झालं होतं। आयत्यावेळी आजारी पडलो आणि येणं रद्द करावं लागलं। तेवढ्यात मेहकरच्या संमेलनाच्या उद्घाटनाचं साहित्य संघानं ठरवलं। खूप दिवसांची मनाशी बाळगलेली इच्छा तृप्त झाली। संगीत आणि कविता यांच्या आहारावर माझ्या मनाचा पिंड पोसत गेला। आज वयाच्या 63-64 वर्षीसुद्धा मला पहाटेला झोपेतून ज्ञानेश्वरांपासून ते महानोरांपर्यंत अनेक कवी आपल्या ओळींनी जाग करीत आलेले आहेत। सौंदर्य, आनंद, स्त्री, पुरुष, प्रेम हे भाषेचे नुसते अलंकार नसून ही मनापासून जोपासण्याची मूल्ये आहेत याचा साक्षात्कार या कवींनी घडविला। माझ्या मनाच्या कोशात तर ज्ञानेश्वरांपासून नारायण सुर्व्यांपर्यंत आणि नामदेव ढसाळांपासून नामदेव महानोरांपर्यंत नाना प्रकृतींचे आणि प्रवृत्तींचे कवी आनंदाने नांदत असतात। संगीत आणि कविता यांनी माझ्यासारख्या सामान्य परिस्थितीत वाढलेल्या माणसाचं जीवन खूप श्रीमंत केलेलं आहे। नदी किनारी ही कविता मला सुरांशिवाय वाचणं कोरडं कोरडं वाटायला लागलं असावं। त्यानंतर ती कविता मी अनेक ठिकाणी गायलो आहे। त्या काळच्या माझ्या श्रोत्यातले मवी राजाध्यक्ष आज इथे हजरही आहेत। नदी किनारी त्या काळातल्या मैफिलीतली हल्लीच्या भाषेत सांगायचं म्हणजे हिट कविता होती। 50 वर्षांपूर्वी वाहत होते पिसाट वारे, वाहत होते पिसाट वारे तशात मी उडविले फवारे, उठून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग, यासारख्या ओळींमुळे हिट झाली होती। तशी हॉटही वाटत होती। कोणाला किती उष्णता सहन होईल ते काय सांगावं। राणी राया जसा फुला वाणी, राणी फुलेन मी फुल राणी, बाई सुवास राणी भरतील ग म्हणत आलेली कविताच साऱ्या साहित्याच्या वातावरणात एक नवा सुवास घेऊन आली होती। साहित्य संमेलनांना हल्ली तुच्छतेनं जत्रा म्हटलं जातं। जत्रेत काय वाईट असतं तेच मला कळत नाही। आठवड्याचा बाजार आणि वार्षिक जत्रा ही साऱ्या मानवी संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत। भाईंच्या ओघवत्या भाषणात, कवितेत, गाण्यात अख्खा रसिक वर्ग बुडून गेला। माझे एक साहित्यप्रेमी मित्र श्री गणेश वालावलकर जळगावला जिल्हाधिकारी होते। अमळनेरची नगर परिषद काही कारणांनी प्रशासकाच्या ताब्यात होती। जिल्हाधिकारी मित्र म्हणाले, अमळनेरला साने गुरुजींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे. त्याचं अनावरण पु ल देशपांडे यांच्या हातून करावं म्हणून मी प्रयत्न केला. त्यांनी नकार कळविला. तुम्ही प्रयत्न करून पाहावा, चांगलं होईल. मी भाईंकडे एका मित्राला पाठवून चिठ्ठी लिहून पाठविली. माझ्या पद्धतीनं काय ते लिहून विनंती केली. भाईंनी होकार दिला, आले. साने गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण झालं. समारंभाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी. 10,000+ अधिक स्त्री पुरुष साने गुरुजींसाठी व भाईंना ऐकण्यासाठी आलेले होते. भाईंच्या हातात कागद नाही, कुठले संदर्भही नाहीत. तारखा, इसवी सन, घटना सगळं तोंडपाठ सांगत भाईंनी त्यांच्या नर्मविनोदी गंभीर अशा भाषणानं सभागृह हलवून टाकलं. उत्स्फूर्त सुंदर भाषण. ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यात गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे, अजोड आहे. ब्राह्मणही नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. ब्राह्मणही नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. तेच पतितकी आखडीती जे प्रदेश साकल्याचा. केशवसुतांचा नवा शिपाई मला साने गुरुजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगात ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यात अश्रू येत असत. हो, येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी ते क्षण खऱ्या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत, प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणाऱ्यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे अशी त्यांची श्रद्धा होती. आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दात बोलायचे म्हणजे तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी. तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी, नाहीतरी गोष्टी बोलू नये. अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वतःला साहित्यिक म्हणून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं, परंतु ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींच्या वाङ्मयात निसर्गाचे किती सुंदर दर्शन घडते. झाडू टोपली घेऊन कचरा नाहीसे करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. साऱ्या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कलापथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या बजावण्याऐवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती. गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कुठला? मानव धर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्यागाचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या नाही केली. देश इतका नासला की गुरुजीसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहील कशी? जुन्या काळाची असेल तर बिचारी काशी यात्रेला निघून जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घ्यायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायचा म्हणजे त्रास असतो. भाईंचा कंठ दाटून आला होता. डोळ्यात गुरुजींचेच अश्रू दाटून आले होते. भाईंनी स्वतःला सावरलं. शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी उठवू सारे रान आता पेटवू सारे रान म्हणणारा स्त्रियांची गाणी, लोकगीतं, दारोदार खेडोपाडी फिरून माता बहिणींमधली कविता, सुखदुःख वेचून घेणारा, त्यांच्या दुःखांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंतःकरणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्र भूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोल बोलता नाहीसा झाला. भाईंना इकडे जा तिकडे जा असा खूप त्रास मी देत गेलो. त्याचं कधी कधी खूप वाईटही वाटलं. विटा म्हणजे सांगली जिल्हा, या गावी दरवर्षी ग्रामीण साहित्य संमेलन भरतं. चौथं पाचवं संमेलन असावं. तिथले साहित्य सेवा मंडळाचे रघुराज मेटकरी व 4-6 लोक पळसखेडला आले. आपल्या अध्यक्षतेखाली हे संमेलन करायचं पक्क झालं असं मला सांगितलं. मी नकार दिला. ते खूपच नाराज झाले, काही केलं ऐकेनात. मी म्हणालो दुसरा अध्यक्ष देतो. ते नको म्हणाले. मी पुन्हा म्हणालो पु ल देशपांडे चालतील. ते माझ्याकडे वेड्यागत पाहतच राहिले. पु ल इचलकरंजीला अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्ष, शिवाय एवढे मोठे लेखक वगैरे. मी त्यांना पत्र दिलं, भाईंशी बोललो. भाईंपेक्षा सुनीताबाईंमुळे भाई विटा या लहान गावच्या लहानशा ग्रामीण साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून गेले. ग्रामीण साहित्यासंबंधी त्या जीवनासंबंधी भरभरून बोलले. नवचैतन्य तिथे उभं करून आले. विट्याच्या लायब्ररीसाठी सुनीताबाईंनी भरपूर पुस्तकं दिली, पैसे दिले. मी मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष होतो. त्या काळात बऱ्याच साहित्यविषयक नव्या योजना, चर्चा, परिसंवाद, चांगल्या साहित्यिकांना बोलावून पारितोषिकं देऊन साहित्यिकांचे भव्य सत्कार, इमारत बांधकाम असं खूप काही हाती घेतलं. बरंच पूर्णत्वास गेलं. अनंतराव भालेराव व अनुराधा पाटील यांच्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले होते. त्यांचा सत्कार व पुरस्कार प्रदान करणं पु ल देशपांडे यांच्या हातून करावं असं मी सुचवलं. माझ्यासमोर सगळे ही छानच कल्पना आहे म्हणाले, परंतु मागे पु ल येणारच नाहीत. उगाय हे आपले बडेजाव सांगतात. अशीच बहुसंख्य साहित्यिकांची भावना होती. ते समारंभाला औरंगाबादेत आदल्या दिवशीच येऊन पोहोचले होते, तरीही तशीच चर्चा. साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात तुफान गर्दीनं भाईंना वेढून टाकलं. समोर 2000 रसिक, बाजूच्या इमारतींवर बसलेला रसिक वर्ग, असं छान भरगच्च वातावरण. भाईंना शोभून दिसावं असं स्वागत झालं. दीपप्रज्वलन इत्यादी आटोपलं. भाईंचं स्वागत व परिचय वराडकर लक्ष्मण देशपांडे यांनी केला. त्यात बोलताना लक्ष्मण देशपांडे म्हणाले, यांचं नाव पुरुषोत्तम आहे, माझं नाव लक्ष्मण आहे, आडनाव देशपांडे आहे. भाईंनी अनंतराव भालेराव, अनुराधा पाटील यांचं गौरव शाल, श्रीफळ, पुरस्कार, रक्कम देऊन केला. बोलताना साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच समोर बसलेल्या कितीतरी ओळखीच्या साहित्यिकांचे नाव घेऊन गौरवानं उल्लेख केला व शेवटी म्हणाले, आणि माझा परिचय करून देणारे माझे आदरणीय तीर्थरूप लक्ष्मण देशपांडे. 2 मिनिटं नुसत्या टाळ्या व प्रचंड गोंधळ. हशा पिकला. भाई नव्या साहित्याविषयी बोलले. निजामी सत्तेतून परभाषेतून मराठी भाषा व परिषद जिवंत ठेवली म्हणून खूप कौतुक केलं. मराठवाड्यातल्या नव्या पिढीतल्या लेखकांचे त्यांच्या पुस्तकांसकट उल्लेख केले, शुभेच्छा दिल्या. सायंकाळी अनंतरावांच्या घरी आम्ही बसलो होतो. सुनीताबाईंनी माझ्या हातात 25,000 रुपयांचा चेक दिला. कुसुमाग्रजांच्या वयाला 75 वर्षे झाली. मोठा कवी, मोठा माणूस. त्यांच्या नावानं 27 फेब्रुवारी ह्या त्यांच्या जन्मदिवसाला कवितेचा दिवस करा. कसं ते तुम्ही ठरवा. दुसरा एक चेक लिहून तो माझ्याजवळ दिला. धुळ्याला तुमचे मित्र कवितार्थी मासिक चालवितात, त्यांना पुरुषोत्तम पाटलांना हा चेक देऊन टाका, नमस्कार सांगा. भाग 10 समाप्त. धन्यवाद.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंद योगी पु ल या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत ना धो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न, RJ अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग, दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. श्रोते हो, लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात आपल्यासोबत श्री बाबासाहेब कोंडीराम पवार आहेत, जे मुक्काम पोस्ट वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगरचे आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ते आहेत. सांज नावाचा कविता संग्रह, ती नावाचा कविता संग्रह त्यांचा आत्तापर्यंत प्रकाशित झाला आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळी सीडी प्रकाशित होत असायच्या किंवा सीडी येत असायच्या, आणि सप्तशृंगी माता जी आहे तर त्या मातेच्या देवीची जी काही गीतं आहेत ती सुद्धा त्यांनी लिहिलेली प्रकाशित झालेली आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत लेखक अपुल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार मॅडम. धन्यवाद.
1: नमस्कार सर. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा आपण किती मोठे झालो तरी लक्षात राहतो, स्मरणात असतो. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर वडाळा महादेव या खेडेगावात गेलं. आणि अतिशय छानपणे मस्तीत माझं बालपण गेलं. प्राथमिक शिक्षण माझं वडाळा महादेव या प्राथमिक शाळेमध्ये झालं. आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपूर कॉलेजमध्ये झालं.
1: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये सर शाळेचा वाटा नक्कीच खूप मोठा आणि महत्त्वाचा असतो. जसं तुम्ही आता सांगितलं की प्राथमिक शिक्षण वडाळा महादेवच्याच शाळेमध्ये झालं, आजही तुमच्या प्राथमिक शाळेतले किंवा माध्यमिक शाळेतले शिक्षक स्मरणात आहेत का? आजही शाळेच्या आठवणी ताज्या आहेत का?
2: हो हो आहेत ना. शाळेचं जीवन म्हणजे ते एक बालपणाचं जीवन एक वेगळंच असतं. आणि बालपणाचं बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या म्हणीप्रमाणे बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, म्हणजे प्रत्येकाला लाभलेलं असतं. आणि बालपणाचं एक स्मरण, बालपणाची आठवण एक वेगळीच आठवण असते. म्हणजे आम्हाला त्यावेळेस मी पहिली दुसरी चौथीपर्यंत माझं शिक्षण वडाळा महादेव या प्राथमिक शाळेमध्ये झालं वडाळा महादेवच्या. तिथे आम्हाला ससाने गुरुजी होते आणि मॅडम खलाटे मॅडम होत्या. तर ते आम्ही शाळेमध्ये खूप म्हणजे धिंगाणा करायचो. तर आम्हाला ते म्हणजे अंगठे धरायला लावायचे, अशा बरेचशा शिक्षा करायचे ते.
1: नक्कीच. दहावी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो, किंवा एक दहावी नंतर पुढे काय करायचं हा एक टर्निंग पॉईंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही येत असतो. दहावी नंतर पुढे उच्च शिक्षण घ्यायचं का, किंवा कॉलेजचं शिक्षण घ्यायचं का, किंवा कुठल्या फॅकल्टीमध्ये जायचं हे कसं ठरवलं?
2: दहावीनंतर शिक्षण घ्यायचं म्हणजे माझे मी दहावीला असतानाच म्हणजे हायस्कूलमध्ये असतानाच माझ्या मनामध्ये कवितेचं बीज निर्माण झालं थोडक्यामध्ये मनामध्ये. आणि मग मी कवितेकडे साहित्याकडे वळालो. मला या साहित्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या कवींच्या कविता आपल्या हायस्कूलमध्ये मला शिकायला मिळाल्या, म्हणजे शिक्षक शिकवत होते तर त्याची आवड निर्माण झाली. आणि मला वाटलं की आपण एक म्हणजे कवी असावं, पुढे चित्रपटासाठी गीत लेखन करावं आणि गीतकार व्हावं हे माझं स्वप्न होतं.
1: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की कॉलेजमध्ये असताना तुम्ही साहित्याकडे वळायला लागलात, किंवा कॉलेजमध्ये असताना कविताच पुरायला लागल्यात, तर तुम्ही केलेल्या कविता किंवा सुरुवातीचं लेखन आजही आठवतं का?
2: हा, मी हायस्कूलमध्ये असतानाच त्यावेळेस खेडेगावावरची कविता लिहिली. माझं खेडेगाव आणि काही गाव तिथं कॉर्पोरेशनच आहे आमच्या बाजूला, हरेगाव मळा म्हणून आहे. तिथल्या वाड्या वस्त्या जेव्हा उद्ध्वस्त झाल्या त्या वाड्या वस्त्यांचं वर्णन मी माझ्या कवितेत मांडलं. उद्ध्वस्तचं गाव म्हणून त्या कवितेतून मी मांडलं.
1: नक्कीच. याच सोबत वाचनाचा लेखनाचा सुद्धा तुम्हाला छंद आहे. गाणी म्हणणं किंवा गाणी वाचणं लिहिणं, त्याचबरोबर डोंगर दऱ्या किल्ले फिरणं हे सुद्धा तुमचे छंद आहेत. एखादी कविता लिहित असताना किंवा एखादं गाणं लिहित असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं?
2: कविता ही स्वयंपूर्तीने येते, म्हणजे आपल्या मनातील भाव ओठावरती जेव्हा येतात तेव्हा ती कागदावर उतरते. कवितेचं कविता स्वयंपूर्तीने स्फुरलेली असते आणि ती आपण कागदावरती मांडतो तसं गीताचं नसतं. एखादं चित्रपट गीत असेल, एखादं गीत असेल, तर त्या अनुषंगाने, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने ते गीत लिहावं
3: लागतं.
2: हा कविते आणि गीतातला फरक आहे.
3: नक्कीच नक्कीच. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या दैनिकासाठी, मासिकासाठी, दिवाळी अंकासाठी तुम्ही लिखाण केलेलं आहे, तर हा अनुभव कसा होता, किंवा एखाद्या दैनिकासाठी लिहित असताना किंवा दिवाळी अंकासाठी लिहित असतानाचा फरक नेमका काय आहे?
2: आता मी आपले नगरमधील जो दैनिक प्रकाशित होतं, दैनिक लोकवेद आणि दैनिक लोकमंथन, दैनिक लोकमंथन त्या दैनिकासाठी मी लिहित असताना त्यावेळेस मी लवंगी मिरची म्हणून एक दैनिक, सॉरी लवंगी मिरची म्हणून मी एक सदर चालवलं. सोनवणे सर त्याचे संपादक आहेत त्या दैनिकाचे. तर त्याच्यामध्ये ज्या रोजच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीच्या अनुषंगाने, म्हणजे जसं की शेतकऱ्यांच्या बाबतीत संदर्भ, शेतकऱ्यांच्या बाबतीत जे समस्या असतील, कांद्याचे भाव असतील, त्यांचे पिकांना ज्या बाजार भाव असतील, तर त्या अनुषंगाने आम्ही ते प्रासंगिक जे असेल तर त्या लवंगी मिरचीमध्ये मांडत होतो. रोजच्या समाजातील जे काय प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही लवंगी मिरची या सदरातून मांडत होतो.
3: नक्कीच. त्याचबरोबर तडका सदर सुद्धा एक असायचं, त्या सदरामध्ये काय असायचं?
2: मग तडकामध्ये सुद्धा आम्ही काय करायचो, चारोळे म्हणजे वात्रट टीकेचा प्रकार येतो, ते वात्रट टीका आम्ही त्याच्यामध्ये ते मांडायचो. म्हणजे काय असते समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतात त्या घटनेचं आम्ही त्याच्यामध्ये मांडत होतो.
3: नक्कीच. या सगळ्या दरम्यान तुमचा जो पहिला कविता संग्रह होता सांज नावाचा, तो कधी प्रकाशित झाला?
2: सांज माझा 2007 मध्ये प्रकाशित झाला. प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि वग सम्राट जे नाथा मास्तर घोडेगावकर आहेत, जे घोडेगावचे आहेत, ज्याने अनेक तमाशांना वग लिहिलीत, नाथा मास्तर घोडेगावकर त्यांच्या हस्ते, या प्रसिद्ध साहित्यिकाच्या हस्ते माझा सांज हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यामध्ये एकूण 50 कविता होत्या.
3: नक्कीच. सांज हा कविता संग्रह काय सांगतो लेखकांना किंवा वाचकांना?
2: सांज हा कविता संग्रह, त्यामध्ये मी अनेक विषयाच्या कविता मांडल्या. त्याच्यामध्ये मग प्रेम कविता असतील, सामाजिक कविता असतील, कौटुंबिक कविता असतील, अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता मांडल्या. ऊस तोडणी, कामगारावरच्या कविता असतील, तर अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता सांज या कविता संग्रहात आहेत.
3: नक्कीच. त्यानंतर 3 नावाचा एक कविता संग्रह प्रकाशित झाला, तर हा कविता संग्रह आपल्याला काय सांगतो?
2: हा कविता संग्रह माझा जे युगल आहेत, जे प्रेमाने युगलांसाठी हा लिहिलेला मी कविता संग्रह आहे. त्याच्यामध्ये सर्व 100 कविता आहेत, ज्या सगळ्या फक्त प्रेम या विषयावरच्या त्या कविता आहेत. म्हणजे प्रियकराने, प्रियकरणीसाठी, प्रियासाठी लिहिलेल्या त्या कविता आहेत.
3: नक्कीच. त्याचबरोबर सप्तशृंगी मातेचे किंवा देवीची गाणी सुद्धा तुम्ही लिहिली, तर ही कधी लिहिली किंवा हे लिहिण्याचा योग कधी आला?
2: सप्तशृंगी मातेचं, आमच्या गावामध्ये रेणुका माता देवीचं मंदिर आहे, तर तिथं आम्ही दर्शनाला वगैरे नेहमी जात असायचो आणि याच्यामध्ये नवरात्रात वगैरे जायचो. तर तिथं जात असताना मला म्हणजे जी गाणी कानावरती पडली, तर मलाही वाटलं की आपण एक सप्तशृंगीच्या याच्यावरती एक सी डी करावी. तर मी ते 7 गाणी त्याच्यावरती, देवीच्या याच्यावरती केली ती.
3: नक्कीच. त्याचबरोबर काव्य सरिता दिवाळी अंक, गेल्या 25 वर्षांपासून हा दिवाळी अंक जो आहे तो प्रकाशित होतोय आणि याचे संपादन तुम्ही केलं आहे किंवा संपादन तुम्ही करत आहात, कार्यकारी संपादक देखील आहात, तर ही जबाबदारी कधीपासून घेतलीत, कशी होती ही जबाबदारी?
2: आज गेली जवळजवळ 25 वर्षापासून, 2001 पासून आम्ही हा कविता दिवाळी अंकाचं संपादन करतो. काव्य सरिता दिवाळी अंक नावाने हा काव्य दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करतो. याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे कवी लेखक असतील, खास त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं या उद्देशाने आम्ही हा या कविता काव्य सरिताची निर्मिती केलेली आहे. की ग्रामीण भागातील कवी लेखकांना संधी मिळावी, त्यांच्या कविता त्यात प्रकाशित व्हाव्या या उद्देशाने काव्य सरिता हा दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करण्याचं काम केलं आहे.
3: नक्कीच. या दिवाळी अंकामध्ये अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील जे काही नवोदित लेखक आहेत किंवा लेखिका आहेत किंवा जे लिहू पाहतात या दिवाळी अंकासाठी लिहित असतील तर नवोदित लेखकांचा कवींचा यामध्ये कसा प्रतिसाद आहे?
2: दिवाळी अंक जेव्हा काव्यसरिता आम्ही सुरुवात केली तर त्यातमध्ये जुनी लेखक असतील नवी लेखक असतील तर सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. आम्ही दिवाळी अंक करत असताना हा याच्यामध्ये जुनी आणि नवी या दोघांचा समीप घडून आणला आणि दोन्ही लेखक कवींना संधी देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्याने जे ग्रामीण भागातील नवोदित कवी आहेत नवोदित लेखक आहेत त्यांना समाविष्ट करून हा अंक जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला.
3: नक्कीच. त्याचबरोबर वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचं आयोजन सुद्धा सर तुम्ही करता. अनेक संमेलन असेल, अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मग कवी संमेलनं असतील, अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम असेल किंवा पुस्तक प्रकाशन असेल, अनेक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा तुम्ही करता. हे कार्यक्रम आज समाजामध्ये होणं हे किती गरजेचं आहे?
2: ज्या पद्धतीनं आपण बघतो की संत सद्गुरु गंगागिरी महाराजांचा सप्ताह, ज्ञानेश्वरीची पारायण, ज्या पद्धतीने प्रत्येक ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात शहरात म्हणा ज्ञानेश्वरी पारायण होत असतील, तसे या साहित्याची पारायण म्हणजे कवी संमेलन, साहित्य संमेलन प्रत्येक ग्रामीण भागात शहरी भागात छोट्या छोट्या स्वरूपात का होईना ती व्हायला हवीत. त्याने नवोदितांना व्यासपीठ निर्माण होतं आणि नवीन कवी त्यातून घडतात निर्माण होतात.
3: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की सोशल मीडिया हे सुद्धा एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, हे खूप मोठं व्यासपीठ आहे लेखकांसाठी, कवीसाठी, कवित्रींसाठी किंवा नवोदित लेखकांसाठी. तर आज याचा किती चांगल्या पद्धतीने उपयोग होतोय का?
2: जास्तीत जास्त मी तर म्हणालो की म्हणतो की जे सोशल मीडिया वगैरे आहेत, समजा मोबाईल असेल तुमचा, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यामार्फत जे काही नवीन साहित्यिक आहेत हे या समाजापर्यंत त्यांच्या समाजातील घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.
3: नक्कीच. आपल्याला मिळणारे आयुष्यामधले जे काही पुरस्कार आहेत ते पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतात किंवा एक जबाबदारी सुद्धा देत असतात. तर आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला मिळालेले आहेत वेगवेगळ्या प्रतिष्ठांतर्फे तुमच्या साहित्यिक योगदानाबद्दल. तर हे सगळे पुरस्कार तुम्हाला काय देतात किंवा सगळ्यात लक्षात राहण्यासारखा पुरस्कार कुठला होता?
2: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पुरस्कार मला प्रेरणा देतात आणि पुढे लिहिण्याचं बळ देतात. आणि प्रत्येक कुठलाही पुरस्कार मला मिळतो पुरस्कार माझ्यासाठी मोठाच आहे. म्हणजे मी काय त्यामध्ये भेदभाव करत नाही हा छोटा पुरस्कार की मोठा पुरस्कार. माझा जिथे सन्मान होतो, माझ्या साहित्याचा जिथे सन्मान होतो तो पुरस्कार, म्हणजे एखाद्याने आदराने मला साहित्याबद्दल साहित्य योगदानाबद्दल फुल जरी दिलं तो माझा सत्कार सन्मान आहे. तर कुठलाही पुरस्कार माझ्यासाठी छोटा नाही आणि मोठा नाही, सगळेच पुरस्कार माझ्यासाठी समान आहेत आणि मोठे आहेत.
3: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये. जे नवोदित लेखक आहेत किंवा जे लिहू पाहतात, व्यक्त होऊ पाहतात अशा नवोदित लेखकांना किंवा कवींना तुम्ही काय सांगाल या माध्यमातून?
2: मी नवोदित लेखकांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जे करायचं आहे ते मनापासून करा, त्यात तुम्हाला 100% निश्चितच यश मिळेल. जी धुरा आपण घेतली हातात ती शेवटपर्यंत घेऊन चाला आणि समाजासाठी आपल्या साहित्यातून लोकांना उपयोग होईल, लोकांचं प्रबोधन होईल असं साहित्य निर्माण करा. आणि आपलं साहित्य केवळ आपल्यासाठी नसावं तर ते जनसामान्यांसाठी सर्वांसाठी असावं, एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छेल.
3: नक्कीच. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात, या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
2: मला खूप आनंद झाला आपण स्नेहालयाच्या वतीने मला प्रसारणाची संधी दिली, आपली मुलाखत माझी मुलाखत घेतली त्याबद्दल स्नेहालयाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
3: नक्कीच सर. आज तुम्ही रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा बालपणी तुम्ही सुद्धा रेडिओ ऐकलेला आहे का?
2: रेडिओची मला पहिल्यापासून म्हणजे आवड आहे. मी म्हणजे बालपणापासून रेडिओ ऐकत आलो आहे, त्यावरती अनेक मराठी गाणी असायची, कवी मंगेश पाडगावकरांची असतील, आरती प्रभूंची असतील, नाधू महानोरांचे असतील, या सर्वांची गाणी मला प्रेरणा देतात, मला आनंद देतात. मग त्यात गायिका आशा भोसले असतील, लता मंगेशकर असतील, अण्णा भाऊंची लावणी असेल, माझी मैना गावाकडे राहिली, या अशा सर्व गीतांनी मला विकसित केलं आहे आणि प्रेरणा देऊन मला इथपर्यंत आणलं आहे.
3: नक्कीच. सांज हा तुमचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या कविता संग्रहातील एखादी कविता आज इथल्या अनेक श्रोत्यांना ऐकवाल का?
2: हो नक्कीच. एक ऊसतोडीवरील कविता आहे, जे आपलं संबंध आयुष्य कष्ट कर कष्टात घालवतात आणि पहाटे उठून ऊसतोडीसाठी जातात आणि तोच ऊस घेऊन कारखान्यावरती जातात. त्या अशा या शेतकऱ्यांच्या सॉरी ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावरील ही कविता. कवितेचं शीर्षक आहे पहाटेला. पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, जगण्याची रीत न्यारी हातावर भाकरी, जगऱ्याची रीत न्यारी हातावर भाकरी, कोय त्याला धार लागे तोडताना बाई ग, कोय त्याला धार लागे ऊस तोडताना बाई ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, दवरलेलं रान सार उभ देई आग ग, दवरलेलं रान सार उभ देई आग ग, लिहलेलं कष्ट देन आमच्या भाळावरी ग, लिहलेलं कष्ट देन आमच्या भाळावरी ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, सोडलं हे घरदार पोटा पाण्यासाठी ग, सोडलं हे घरदार पोटा पाण्यासाठी ग, जगण्याची वन वन आमची रात दिस बाई ग, जगण्याची वन वन आमची रात दिस बाई ग, पहाटेला गाडी चाले घुंगराचा नाद ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग, रात काळो खाची काळी आम्हा साध घाली ग. मनाचा मोर कवितेचं शीर्षक आहे. तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, रानवन धुंडाळलं मन आधीर ग झालं, रानवन धुंडाळलं मन आधीर ग झालं, पाणी दाटलं दाटलं पाणी डोळ्यात दाटलं, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात, माय माझी ग मायेची तिची माया काय सांगू, माय माझी ग मायेची तिची माया काय सांगू, नाही येणार ग सर माझ्या मायेच्या मायेची, नाही येणार ग सर माझ्या मायेच्या मायेची, तिच्या मनाचा ग मोर आला नाचत नाचत, माहेराचं गाणं गात माहेराचं गाणं गात.
3: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटतं?
2: माझ्या आवडीचं गीत, मला सर्वात आवडणारे आणि प्रिय असणारे कवी कवी नाधू मानोर. त्यांचं बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग हे गीत मला फार जास्त आवडतं.
3: नक्कीच. या निमित्तानं हे तुमच्या नाधो महानोर यांचं असणारं हे गीत जे आहे ते नक्कीच आवडीचं गीत मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, अनेक लोकांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचला, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर. धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
3: श्रोते हो, आज आपल्यासोबत लेखक आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये लेखक आणि कवी बाबासाहेब पवार होते. आज आपण त्यांच्यासोबत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये संवाद साधलात. पुढच्या रविवारी भेटूयात याच कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, नळ करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जल संवर्धक बना, इतरांना

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा संवाद सखींशी. या आपल्या संडे विशेष कार्यक्रमात मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आत्ता नुकतंच महालक्ष्मी झालेल्या आहेत, गणपती बाप्पा आपल्याकडे आलेल्या आहेत, म्हणून सगळ्या स्त्रिया मैत्रिणी ज्या आहेत त्या आता दमल्या असतील, थकल्या असतील. पण स्त्री अशी असते की ती कितीही थकली कितीही दमली तरी नाही म्हणत नाही, प्रत्येक कामाला होच म्हणते. आणि ते त्यांच्या घरचं काम असो किंवा मग बाहेरचं काम असो, दोन्हीही कामं एकदम छान प्रकारे पुढे नेत असते. आणि अशाच स्त्रियांशी आपण गप्पा मारत असतो संवाद सखींशी या कार्यक्रमात. आणि आज देखील अशीच एक मैत्रीण आपल्यासोबत आहे. तर आज आपल्यासोबत आहे भरतनाट्यम विशारद, भरतनाट्यमचे क्लासेस घेणारी. खरं म्हणजे ती माझ्याच वयाची आहे, माझी क्लासमेटच आहे, म्हणून अभिमान वाटतोय तिचा. सो आता आपल्यासोबत आहे वैष्णवी कुलकर्णी. हाय वैष्णवी.
2: हाय कोमल, कशी आहे?
1: मी मजेत, तू कशी आहेस?
2: मस्त.
1: खूप दिवसांनी भेटले.
2: हो
1: हो, खरं म्हणजे या आधीच्याच गप्पा आपल्या संपत नव्हत्या, पण संपवल्यात आपण. सो कसं चालू आहे तुझं सगळं काम वगैरे?
2: माझं खूप छान चालू आहे काम, सगळं डान्स क्लास व्यवस्थित चालू आहे. मी शाळेत जॉब करते तोही अगदी छान सुरू आहे, मस्त.
1: अगदी कमी वयात हे सगळं तू मिळवलेलं आहेस. आणि खरं म्हणजे भरतनाट्यमची जी जर्नी होती तुझी ती खूप छान होती, तर तिची सुरुवात कशी झाली? कारण शाळेतली वैष्णवी मला माहितीये, पण भरतनाट्यम मधली क्लास मधली वैष्णवी तिची सुरुवात कशी झाली?
2: बरोबर, मी गेल्या 15 वर्षापासून भरतनाट्यमची साधना करत आले आहे. 2024 माझं भरतनाट्यम मध्ये विशारद कम्प्लीट झालं आहे. त्यानंतर मी आता अलंकारही सुरू केलेला आहे. माझ्या या प्रवासात माझ्या गुरु श्रीमती सुरेखा डावरे यांचे खूप मोठे योगदान आहे. त्या स्वतः भरतनाट्यममध्ये विशारद आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे.
1: येस. आणि कोणता फेज होता की तुला असं वाटलं की आपण भरतनाट्यमचे क्लास करायला हवेत?
2: सगळ्यात पहिले तर सांगते, मला भरतनाट्यमची आवड म्हणजे माझ्या आईमुळे निर्माण झाली. सुरुवातीला तिची इच्छा होती की मी भरतनाट्यमचं क्लास म्हणजे मी गेले पाहिजे. माझी अशी आवड होती की मी बॉलिवूडकडे मला जायचं होतं, क्लासिकल जिथे म्हणजे लहान होतं ना, आपल्याला काय कळतं ना की काय चांगलं काय वाईट, म्हणजे अर्थात दोन्ही चांगलं आहे त्यात काय वाद नाही. पण आईची अशी इच्छा होती की भरतनाट्यम मध्ये, कारण ती मॅडमला ओळखत होती आणि मग तिला असं वाटायचं की मी तिथे जावं शिकावं. मला म्हणाली जात तू, काय होतं बघूयात, आपण आवडलं तर तू पुढे कंटिन्यू कर. तर मग मी सुरुवातीला ठीक आहे आईला हो म्हणाले गेले. आणि मग माझ्या या प्रवासात माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे, म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि नृत्याची आवड तर माझ्या आईमुळेच मला झाली आणि तिथून खरं सुरुवात झाली. आईने मला खूप प्रोत्साहन दिलं आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमात माझी आई माझ्यासोबत होती.
1: अरे वा, म्हणजे आई सोबत असणं किंवा घरच्यांनी सपोर्ट करणं हे एका महिलेसाठी एका मुलीसाठी खूप महत्वाचं असतं. कारण जेव्हा समाज काही काम करू देत नाही किंवा समाज प्रश्न विचारतो तेव्हा फॅमिली सोबत असेल तर त्या समाजाचं काहीच वाटत नाही. सो मग तुझा हा प्रवास तर चालू झाला, मग पुढे जसं तुला कळायला लागलं, तू आधी तर म्हणालीस की मला इच्छा नव्हती पण कळायला लागलं, तेव्हा पण मग तू आनंदी होतीस या सगळ्यामध्ये?
2: म्हणजे मला हळूहळू आवड होत गेली. बरं, आपण जोपर्यंत त्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट कळत नाही ना. मग हळूहळू मला डान्सची आवड होत गेली, माझ्या गुरुंनी मला मार्गदर्शन केलं. आणि मी एक सांगते की मला म्हणजे आईसाठी असं म्हणूशी वाटतं की माझ्या गुरुंनी मला नृत्य शिकवलं पण माझ्या आईने मला नृत्याची वाट दाखवली, तिने दिशा दाखवली. आणि आज जे काही आहे ते आईमुळे सर्व आहे. म्हणजे तिने जर आवड निर्माण नसती केली तर मी आता इथपर्यंत पोहोचलेच नसते, म्हणजे भरतनाट्यम काय संबंधच नसता असला माझा. तर मग मला त्यात तिने सांगितलं की कर पुढे कंटिन्यू, आणि मॅडमनी पण छान मार्गदर्शन केलं. मग पुढे भरतनाट्यममध्ये टोटल 7 परीक्षा असतात, मग आपण एज वाईज ती परीक्षा द्यावी लागते. मग फर्स्ट एक्झाम, सेकंड एक्झाम, असं हळूहळू मला त्यात इंटरेस्ट येत गेला की माझी आवड निर्माण होत गेली की काय आहे यात की. आणि पुढे बाकीच्या मुलींचं पण बघते ना, अरे ह्या सिनियर्स मुली आहेत, यांनी मग पुढे क्लास चालू केले, आपण पण एखाद्या दिवशी असे क्लास चालू करू किंवा आपण पण असं कुठे काम करायला जाऊयात किंवा. मग मला त्यात अशी आवड होत गेली, सतत कार्यक्रम होत राहिले, मग त्याच्यातून पण एक आपल्याला आवड होती ना की अरे आपले ह्या ठिकाणी प्रोग्राम्स होते, आपण इथे ह्या मंदिरात सेवा द्यायला जातो, तर तिथून माझी आवड होत गेली.
1: आणि ही आवड तू पुढे तुझ्या कामामध्ये किंवा तुझ्या करिअरमध्ये तिला तू रूपांतरित केलंस असं म्हणायला हरकत नाहीये. सो मग तू क्लासेस चालू केलेस आणि वयाच्या अगदीच कमी वया म्हणजे वयाच्या अगदीच कमीचा जो टप्पा होता त्यावर तिथेच तू क्लासेस चालू केलेस. तर हे कसं सुचलं की आता वेळ आली आपण क्लासेस सुरू
2: करावे? हो म्हणजे मी लास्ट इयरला होते आणि मॅडमला मी विचारलं की मॅडम मी क्लास सुरू करू शकते का, माझे कॉलनीत एक लेडीज आहेत तर त्यांना शिकायचं माझ्याकडे भरतनाट्यम. तर मॅडम म्हणले अगं काही हरकत नाही की उलट छान आणि तू शिकत जाईल त्यातून. म्हणजे ठीक आहे मॅम. मग मी घरी वरती हॉल आहे तर वरती क्लासेस सुरू केले. पहिले सुरुवातीला त्या काकू यायच्या माझ्याकडे आणि एक मुलगी येत होती क्लासला, ठीक आहे, आणि दोघीच जणी अशा होत्या. आणि मी हे शिकत असताना सुरू केलं, म्हणजे लास्ट इयर माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि त्याच्यानंतर मग मी अशा दोन मुली येत गेल्या हळूहळू. याच मुलींनी माझी ऍड केली की असे असे इथे क्लास आहेत तर तुम्ही पण या. ताई खूप छान शिकवते आणि ताईचं शिकवणं वगैरे खूप छान आहे तर तुम्ही पण जॉईन व्हा. मग असे हळूहळू करत मागच्या बिल्डिंग मधल्या मुली परत इकडे तिकडे रिलेटिव्ह मध्ये सांगितलं की मी क्लास घेते. मग असं प्रत्येकाच्या ओळखीने माझ्याकडे मुली आल्या आणि त्यानंतर मग मुलींना परीक्षेला बसवणं, कार्यक्रम होणं, तर हे असं सगळं घडत गेलं. म्हणजे
1: आता किती मुली आहेत तुझ्याकडे?
2: आता माझ्याकडे एक 35-40 पर्यंत आहेत मुली. हो
1: बापरे.
2: आणि माझ्या मुली आता किती 4th एक्झाम पर्यंत गेलेल्या आहेत. मध्यमा प्रथम आता बसतील नोव्हेंबर मध्ये, फॉर्म भरले आहेत तर नोव्हेंबर मध्ये त्यांची होईल एक्झाम.
1: अरे वा मस्तच. म्हणजे एवढ्या मुलींना तू आता
2: हँडल करते. हो
1: सो कसं वाटतं, कसं फील होतं जेव्हा आपणही स्टुडंट होतो तेव्हाच आपण चालू केलेलं आणि आता तू शिक्षिका म्हणून आहेस त्यांच्या पुढे, तर कसं वाटतं?
2: म्हणजे एक खूप छान भावना आहे ही. म्हणजे आपण स्टुडंट होतो आणि लगेच की टीचर होणं हे काही सोपी गोष्ट नाही मुलांना, दुसऱ्या मुलांना शिकवणं. तर म्हणजे आणि आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तर मला असं खूप आहे स्वतःवर की आपण मुलांना देतोय आणि मुलंही म्हणजे तर शिकतात ते माझ्याकडून. आणि मुळातच कसं की लोकांना क्लासिकल डान्सची कशी आवड तुम्ही करणं याला सर्वात जास्त महत्वाचं आहे. कारण मी माझ्यावरूनच सांगते ना, आता मी त्यावेळेस म्हणायचं की नाही मला बॉलिवूड शिकायचं
1: आणि आता
2: मी मुलं हे अल्फा, तर हे मुलं कसे, मी स्वतःच जेंजी, हे अल्फा मुलं यांना कसं शिकवणं. तर त्यांना मी हळूहळू म्हणजे सांगत गेले की सर्वात पहिले तर त्यांना नमस्कार, म्हणजे आमचा जो श्लोक आहे आंगिकम भुवनम्यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादी तन्नो महा सात्विकम शिवम, ज्याचे अंग सर्व ब्रह्मांड आहे, ज्याचे बोलणं सर्व साहित्य आहे, ज्याने आपले शरीर चंद्र व ताऱ्याने आभूषित केले आहे, अशा सात्विक शिवाला माझा नमस्कार. तर नटराज हे कलेचे देवता आहेत. ओके, तर मग सुरुवातीला आम्ही हा श्लोक म्हणतो, मग त्यांना मी नमस्कार शिकवला. मग त्याच्यानंतर एक्सरसाइज मधून मग त्यांची बॉडी फ्लेक्झिबल होते. मग ते हळूहळू पुढे सेकंड स्टेप असते अडौज, मग हळूहळू त्यांना अडौज शिकवले. आणि मग नंतर हे आता भरतनाट्यम मध्ये कसं की सांस्कृतिक म्हणजे कथा वगैरे कृष्णाच्या, म्हणजे त्यांचं इंटरेस्ट येईल असं मी त्यांना सांगत गेले. कृष्णाची कशी आपण ब्रह्मांड कसं दाखवू शकतो याच्यातून, म्हणजे तर ते त्यांना सांगत गेले. आणि मग त्यांचा मुलांना इंटरेस्ट येत गेला.
1: आपण जेंजी आहोत आणि अल्फांना शिकवण्याची तुला चान्स मिळतोय, तर त्यांचे काय प्रश्न असतात असं तुला वाटतं की जेव्हा तुझ्याकडे येतात? आता कृष्ण आहे जसं तू सांगितलं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, ब्रह्मांडाबद्दल माहिती आहे, तर या अल्फा जे मुलं आहेत छोटी छोटी त्यांनाही माहिती आहे का हे सगळं?
2: त्यांना म्हणजे आता ते कसं घरच्यांकडून किंवा त्यांनी जे बघितलं असतं त्यांना माहित असतं की ही काय गोष्ट आहे किंवा काय. तर आपण मग त्यातून दाखवायचं की कोणत्या मुद्रेतून आपल्याला कृष्णाची पोज दाखवता येईल, मग कृष्णाची, रामाची पोज कशी दाखवता येईल रामाची, मग आपल्याला राधा जर दाखवायची असेल किंवा सीता तर तुम्ही कसं दाखवू शकता. तर मग ते असं त्यांना इंटरेस्ट येतो की ही मुद्रा केल्याने हे दाखवता येतं, मग ते बरोबर. आणि हे एक्सप्रेशन दाखवल्यामुळे हा भाव समोरच्या लोकांपर्यंत पोचतो.
1: एकदम छान वाटतं हे सगळं. आणि जेव्हा मी कोणाला भरतनाट्यम करताना पाहते ना मला खूप छान वाटतं, कारण त्यांच्या नृत्यामधून एखादी कथा पुढे येत असते, ते खूप छान वाटतं. आणि वैष्णवी, खरं म्हणजे तू यांना शिकवता स्वतःही शिकतेस, स्वतःचंही MBA झालंयस. आणि जसं की तू मगाशी म्हणालीस की हे जे लहान मुलं असतात त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहीत नसतात, तर तुला ते सांगावं लागतं आणि सांगितल्यावर त्यांना ते आवड निर्माण होते. आणि आता तुझ्याकडे एवढ्या मुली आहेत, आवड निर्माण झालेली आहे. तर हे जे भरतनाट्यम आहे ते संस्कार आणि परंपरा कसं जपतं असं तुला वाटतं?
2: माझ्या मते सांगायचं झालं तर भरतनाट्यममधून मुलांमध्ये संस्कार आणि परंपरा खूप सहजपणे रुजवता येतात. म्हणजेच भरतनाट्यम हे केवळ डान्स स्टेप्स नाहीये, त्यामध्ये आपण आपल्या देवदेवतांच्या कथा, संतांची शिकवण, भक्ती, मूल्य आणि भारतीय संस्कृतीचा समावेश असतो. मुलांना जेव्हा आपण कृष्ण, राम, शिव किंवा संतांच्या कथा नृत्य आणि अभिनयातून शिकवतो तेव्हा त्यांना त्या गोष्टी फक्त ऐकायला मिळत नाही तर त्या अनुभवता येतात. म्हणजे सपोज आपण करतोय कृष्णाचं आता वात्सल्य पद म्हणून ही रचना आहे आमच्या याच्यात, तर वात्सल्य पदमध्ये आम्ही असं दाखवतोय की बालकृष्ण आणि यशोदा, तर यशोदा त्याला आपल्या नादी लावण्यासाठी त्याच्यासोबत खेळतीये की तू इकडे ये माझ्याकडं, मी तुला आंघोळ घालते, तुला चंदन लावते, तुला बासरी देते, पितांबर नेसवते. मग ते अनुभवतात ना, की फील करतात की मी डान्स करते आणि माझ्यासमोर असं कृष्ण आहे तर मी त्याला मस्त आंघोळ घातलीये, मी त्याला असं चंदन लावते आणि त्याची अशी हे पण करते ना, चेष्टा मस्करी पण करते, ए तुला देऊ, तुला देऊ बासरी, जा मी नाही देत तुला, असं हे पण करतो. म्हणजे ते दाखवता येते मुलांना की, आणि ह्यातून त्या मुली हळूहळू शिकतात ते.
3: आणि ते छान वाटायला लागतं की जे आपण टीव्ही मध्ये कुठेतरी पाहिलेलं असतं, कुठेतरी ऐकलेली असते कथा, ती आता आपल्याला स्वतः सादर करायची असते, त्यामुळे ते छान. आणि तू एका शाळेत शिक्षिका पण आहेस, तर एवढ्या कमी वयातली शिक्षिका मॅडम तुम्ही कशा आहात असं वाटत म्हणावं वाटतंय, तर कसा झाला तो, ती सुरुवात कशी झाली?
2: माझी ती सुरुवात ऍक्च्युली हे खूप लकीली झालं, माझं ड्रीम होतं की स्कूलमध्ये जॉब करायचं. ओके, तर मी अप्लाय केलं स्कूलमध्ये, त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे सगळं झालं आणि छान झाला इंटरव्ह्यू माझा, रिटर्न पेपरही अगदी छान झाला. त्यानंतर मला कॉल आला की मॅम तुमचं असं असं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही 23 जून, हां माझी जॉईनिंग डेट आहे 23 जून 2025, आता मला 1 वर्ष झालं जूनमध्ये.
3: ओके,
2: तर प्रायमरी विंगला ते सिलेक्शन झालं. ओके, तर मी असा सर्वात मोठा प्रश्न होता की प्रायमरी विंगचे मुलं म्हणजे पहिलीपासून म्हणजे पहिलीचे मुलं खूप छोटी, आता इकडे कसं माझ्याकडं भरतनाट्यमच्या क्लासला मुली असतात फक्त, मुलं नाही, शक्यतो नाही शिकत मुलं भरतनाट्यममध्ये, म्हणजे नगरमध्ये तरी अजून नाही कोणी आले माझ्याकडे. तर मग मला असा खूप मोठा प्रश्न होता की अरे पहिलीचे मुलं आपण कसे हँडल करणार, मुलं मुली एकत्र सगळे. तर काही नाही, मी पहिला दिवस मला खूप छान आठवतो, पहिले इंट्रोडक्शन वगैरे, त्यानंतर मला दाखवली सगळी स्कूल वगैरे मॅमनी, आणि मग पहिलीचे एवढे खूप गोडगोड मुलं ते, आणि त्यांना असं रागवणार पण कसं ना आपण की म्हणजे शांत बसा किंवा काय, आणि असे इनोसंट ते मुलं, तर
3: आणि ते शांत पण बसणार नाही,
2: ते शांत पण बसणार नाही. हो, पहिलीचे मुलं ते, आणि पहिली ते पण त्यांचा पण पहिला दिवस, माझा पण पहिला दिवस. तर सो म्हणजे मला थोडंसं सेटल व्हायला तिथे वेळ गेला, पण नंतर हळूहळू मी शिकत गेले गोष्टी, माझ्या कलिग्सने मला गाईड केलं आणि छान, तो पण अनुभव छान आहे.
3: 1 वर्षाचा तो अनुभव आहे, 1 वर्षापासून तू तिथे शिकवतीयेस, साहजिकच तू कलेची शिक्षिका असेल. तर वैष्णवी, तुला जे तुम्ही प्रोग्राम्स घेतात, मगाशी तू म्हणालीस की मी पण करते आणि माझे जे मुलं आहेत त्यांना पण बाहेर प्रोग्राम्स मिळतात, तर ते प्रोग्राम्स कसे मिळतात तुम्हाला?
2: माझ्या मते आजच्या पिढीमध्ये भरतनाट्यमची ओळख आणि त्यामागची संस्कृती अधिक पोहोचण्याची गरज होती, म्हणजे प्रत्येकांपर्यंत गेली पाहिजे ही गोष्ट, काय भरतनाट्यम कळलं पाहिजे ना. म्हणूनच केवळ स्वतः नृत्य करण्यापेक्षा भरतनाट्यम म्हणजे काय, त्या मागची आपली संस्कृती आणि परंपरा काय आहे हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं मला महत्वाचं वाटलं. मग याच उद्देशाने मी अनाथ एक कलासृष्टी, त्याचे प्रेसिडेंट श्री प्रसाद सुवर्ण भाटके आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भरपूर त्यांच्यासोबत प्रोग्राम केले आणि त्यांचं पण मला मार्गदर्शन खूप छान पद्धतीने लाभलं. मग अनाथ एक कलासृष्टी या समूहाशी जोडली गेले. अनाथसोबत मला विविध सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मग त्यात आम्ही सर्वात पहिले, आता मी त्यांच्यासोबत 4 प्रोग्राम्स केले, तर सर्वात पहिले आपले 1 वर्ष झाला, म्हणजे हा 1 वर्ष झाले मी त्यांच्यासोबत काम करते, गणपती बसले होते, तर कोहिनूर मॉल आयोजित आणि अनाथ भव्य सामूहिक अथर्व शीर्षक पठण होते. तर मला सर म्हणाले की तिथे तू मुलींचा आणि तू स्वतः पण तिथे परफॉर्मन्स कर. मी म्हटलं ठीक आहे, चालेल सर, करूयात आपण. आणि मग तिथे सुख करता दुःख हरता ह्या आरतीवर आम्ही नृत्य सादर केले तिथे, म्हणजे मी छोट्या छोट्या मुलींचा 3 ते 5 वी पर्यंतच्या मुलींचा मी तिथे डान्स बसवला आणि त्या आरतीवर मुलींनी खूप छान नृत्य सादर केले. त्याच्यानंतर मी स्वतः एक गणेश स्तुती शिकले होते, माझे एक सिनियर फ्रेंड होती होती आणि एक ज्युनियर स्टुडंट माझी आम्ही तिघींनी तिथे ते गणेश स्तुती प्रेझेंट केली आणि ते असे दोन डान्स आम्ही तिथे परफॉर्म केले. तर तो सर्वात पहिले आम्ही प्रोग्राम त्यांच्यासोबत केला होता. त्यानंतर हळूहळू मग असे प्रोग्राम्स येत गेले. फॉर एक्झाम्पल चैत्र उत्सवामध्ये रामनवमी आणि गुढीपाडवा विशेष असा एक प्रोग्राम होता. तर त्याच्यात माझ्या स्टुडंट्सनी रामस्तुती श्री रामचंद्र कृपालू भजन याच्यावर आम्ही खूप छान नृत्य सादर केले. तर त्यात आम्ही थोडक्यात रामायण कसं दाखवते हे 5 मिनिटांमध्ये आम्ही दाखवलं. हो, तर तोही अगदी खूप सुंदर मुलींनी सादर केला आणि म्हणजे मुलींचं पण मला इतकं कौतुक करता येईल की खूप कमी वेळात आम्ही एक तर काय होतं प्रत्येकाची शाळा असते, प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असतं आणि हे सगळं बघून मॅनेज करून माझं वेळ बघून सगळं करून आम्ही कमी वेळात खूप छान पद्धतीने होतं ते आणि खरंच करून घेतात महाराज पण म्हणजे तर त्यांनी मग मुली पण अगदी छान एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस करतात आणि घरीही ते करतात. तर ते रामस्तुतीवर प्रेझेंट केलं त्यांनी. त्यानंतर अभंग नृत्याचा प्रोग्राम आत्ता रिसेंटली आषाढी एकादशी निमित्त माऊली संकुल येथे झाला होता. तर त्यात लाईव्ह सिंगिंग अँड लाईव्ह डान्सिंग म्हणजे काय केलं की आमचं एक आठवडा आधी मीटिंग झाली की आपल्याला असं असं प्रोग्राम करायचं आहे आणि पहिले तर असं ठरलं होतं की रेकॉर्डिंगवरती करूयात आपण. तर मी त्यांना म्हणाले ठीक आहे करूयात आपण मुलींचे घेते प्रॅक्टिस. मग अभंग त्याच्यात हा बसला होता आमचा खेळ मांडीला दुसरा असे भरपूर होते म्हणजे माझे अभंग आधीपासून म्हणजे मी सेट करत राहते म्हणजे ऑन द स्पॉट काही प्रॉब्लेम येत नाही ना म्हणजे कार्यक्रम जर आला तर आपल्याला. तर मग खेळ मांडीला हा दुसरा अभंग रखुमाई रखुमाई हे दोनच त्यांनी मला सांगितले होते. मी म्हटलं ठीक आहे चालेल करूयात आणि 2 दिवस आधी असं कळालं मला की नाही आपण हे सगळं लाईव्ह करतो लाईव्ह. बापरे मी माझ्या अजून 15 वर्षात मी लाईव्ह प्रोग्राम केला नाहीये आणि हे माझ्या स्टुडंट्स कशा करणार म्हणलं. मग मला ते म्हणाले की तू रेकॉर्डिंग वगैरे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि करूयात आपण सगळं करून घेऊ. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल मला पाठवा. मग मीटिंग वगैरे झाली आमची मग त्यांनी लाईव्ह रेकॉर्डिंग मी केले स्वतः. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम आणि आम्ही दुपारी प्रॅक्टिस करतोय की लाईव्ह ते त्यांच्यासोबत. ओके, तर मग त्या मुलींनी आणि जसं गाणं होतं त्याच त्याच्यामध्ये आम्ही ठेवलं होतं कारण चेंजेस नको म्हणजे मुली पण गोंधळायला नको. तर मग त्यांनी लाईव्ह गाणी दिली रखुमाई रखुमाई आणि खेळ मांडेल. तर खेळ मांडेला मला रखुमाईचं टेन्शन नव्हतं कारण रखुमाईच्या याच्यात सगळ्या सिनियर्स मुली होत्या आणि खेळ मांडेला मध्ये सगळे छोटे पिल्ल आमचे पहिली दुसरीतले आणि मग त्यांचं हे झालं दिलं आम्हाला आणि छान केलं मुलींनी अगदी खूप सुंदर हे परफॉर्म केलं. 5 वाजता आम्ही तिथे एक लाईव्ह प्रॅक्टिस घेतली सगळ्यांसोबत आणि मला आदल्या दिवशी असा झटका मिळाला की तू पण लाईव्ह परफॉर्मन्स करते. आमची सुरुवात त्याची अशी होती ओम नमो जी आद्या अनुजाताई म्हणून आहेत तर त्या गाणार होत्या. त्यांचं सोलो होतं तिथे तर तू त्या गाणार आणि तू तिथे लाईव्ह करणार. मी म्हणलं बापरे आणि मला तर अजिबात वेळ नाही म्हणजे मी मुलींची प्रॅक्टिस घेऊ का शाळा करू. ऑब्व्हियसली सॅटर्डे होता आणि स्कूल वर्किंग होतं आमचं त्यावेळेस आणि मग मला काय 15-20 मिनिटात मी फक्त कोरिओग्राफ केलं ते माझ्या फ्री पिरियडमध्ये. तर मी म्हणलं आता जे होईल ते मग बघूयात आपण काय संध्याकाळी आता काय करता येईल आणि एक प्रॅक्टिस करू आपण संध्याकाळी ते आले की तिथे मग मुलींच्या मागे त्यांचं मेकअप वगैरे करणं ह्यातच सगळा वेळ गेला. तर माझी तर काहीच प्रॅक्टिस नाही. 7:30 वाजले मी मस्त आवरून आले तिथे आणि मग तिथे ओम नमो जी आद्या हे सुरुवातीचंच गाणं होतं आणि सुरुवात माझ्यापासूनच होती. तर मग मी म्हटलं ठीक आहे आता जे होईल ते आणि आता कसं म्हणजे माझे आध्यात्मिक गुरु श्री गोंधोलेकर महाराज आहेत ना मी त्यांना सांगितलं महाराज असं असं आपला डान्स करायचा आहे आणि कसं होईल आता ते सगळं तुमच्या हातात बघून घ्या तुम्ही काय होतं काय नाही. तर मग मी मला तो खरं अनुभव खूप मला छान आला तिथला अनुभव. हा ह्या म्हणजे ह्या अनुभवात काय आलं की मी तुला सांगितलं की मी 15-20 मिनिटात कोरिओग्राफ केलं की काय करणार आहे. तो अभंग ऐकला होता मी मला माहिती होतं ह्या अभंगात की काय आहे ठीक आहे. तर मग मी सुरुवात झाली स्टेजचे असे पडदे वगैरे ओपन झाले आणि मग माझं झाली सुरुवात गाण्याची. डान्स खूप सुंदर झाला म्हणजे तुला सांगते की मला कळालंच नाही माझे अक्षरशः हातगार पडले होते मी जेव्हा बाहेर आले म्हणजे डान्स करून आले ना 2-2.5 मिनिटाचा तो डान्स होता आणि त्याच्यानंतर मी बाहेर आले, मी मुलींना विचारलं कसं झालं माझं, ते सगळ्यांनी असं खूप कौतुक केलं कारण ते साईडने बघत होते आणि समोर ऑडियन्सचे आता आपल्याला कळतं की एक्सप्रेशन्स वगैरे पाहून म्हणजे यांना पण आवडलेलं दिसतंय किंवा काय. आणि नंतर पण बाकीच्यांना विचारलं काय नाही व्हिडिओ शूट केलं, मी लगेच पाहिलं तर मलाच कळलं नाही की मी तिथे काय करून आले किंवा काय, म्हणजे तो अनुभव अप्रतिम होता. आणि त्या परफॉर्मन्स नंतर मला एक आणखी एक जाणवलं की आपण जे इतकी वर्ष शिकतो सराव करतो ते जेव्हा थेट प्रेक्षकांसमोर सादर करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो. तो माझ्यासाठी खूप स्पेशल आणि लक्षात राहणारा अनुभव होता. म्हणजे ह्या अनुभवानंतर मला कळले की आपले गुरु आपले नेहमी पाठीशी असतात. जशी माझी आई प्रत्येक कार्यक्रमात होती तसे महाराज पण माझ्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्यासोबत होते. आणि खरंच तो अनुभव पाहून मला आठून अजूनही डोळ्यात पाणी येते.
3: हो ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय. आणि तू जी स्वतः मेहनत घेतलेली आहेस, तुझी प्रॅक्टिस, तुझी रिहर्सल ही तिथे कामी आलेली आहे आणि तुझी भक्ती ही तिथे कामी आलेली आहे. सो वैष्णवी, मला हा प्रश्न होता की जेव्हा तुम्ही असं प्रोग्राम्स करता तर तेव्हा प्रॅक्टिस तर असते, त्याच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस करता, पण तिथे गेल्यावर पण खूप सारं मॅनेजमेंट असेल, तर तिथे गेल्यावर काय काय करावं लागतं, कसं तू मुलींना रेडी करतेस?
2: आता शक्यतो काय होतं, प्रत्येकाचे पॅरेंट्स जॉब वगैरे करणारे असतात आणि सॅटरडे संडे प्रोग्राम आला तर काही वाटत नाही, बट असं मध्ये आला प्रोग्राम तर मुलींचं, आता बऱ्याचशा मुली तुला सांगते की ट्रेन झालेल्या आहे, म्हणजे मेकअप त्या स्वतः करतात. म्हणजे मला असं हे वाटतं, नवल वाटतं की अरे आपण यांच्या वयात असताना काहीच करत नव्हतो आणि बऱ्याचशा मुली आपल्यात तयार झाल्यात. आता माझी एक स्टुडंट आहे सातवीत आहे, तिला साडी नेसवत येते, ती धोती स्टाईल वगैरे, तिने त्याच प्रोग्रामच्या दिवशी तीन मुलींना साडी नेसवल्या. बापरे, म्हणजे मला खूप म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की सातवीची मुलगी तीन मुलींना धोती साडी नेसवू शकते.
3: साधी साडी नेसायला
2: आपल्याला हे जातं, पण माझ्या म्हणजे सिनियर्स ज्या मुली आहेत तर त्या पण खूप मला हे करतात, मदत करतात. आणि छोट्या मुलींकडून कशी ती तयारी, सपोज मी नसेल काही कारणामुळे मला नाही जमलं तर माझ्या सिनियर्स मुली त्यांची प्रॅक्टिस घेतात, जर काही चेंजेस करायचे असतील. आता त्यांची इतकी डोकं चालतात की आता त्या ह्या गोष्टीपर्यंत पोहोचल्या की ते स्वतः पण कोरिओग्राफी करू शकतात. त्यांची प्रॅक्टिस म्हणा किंवा आणि त्यांची आवड, मुळात आपली आवड असणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या गोष्टीमध्ये खूप आवड आहे आणि मी नसेल तर ते मॅनेज पण करतात. म्हणजे माझ्यासोबत माझ्या मुली मला सपोर्ट करतात.
3: म्हणजे आपण म्हणतो की पारंपरिक नृत्य किंवा भरतनाट्यम, कथ्थक, हे जे आपले पारंपरिक नृत्य आहेत ते कोणाला आवडतात का, तर इथे त्याचं दिसतंय
2: खरं
3: मुलींना आवडतंय आणि मुली ते सांभाळण्यासाठी पुढे येतात.
2: मुलींसोबत मला मी पॅरेंट्स लोकांचे पण आभार मानेल कारण त्यांचा सपोर्ट, म्हणजे त्यांनी जर मुलगी पाठवली नसती कार्यक्रमात तर मी आज यापर्यंत पोहोचले नसती, तर त्यांचंही मी कौतुक करेल. ते पण मला खूप सपोर्ट करतात, प्रत्येक वेळी कार्यक्रमाला घेऊन येतात, मुलांचं सगळं आवरून वगैरे घेऊन येतात, तर त्यांना पण मी धन्यवाद म्हणेल.
3: आणि वैष्णवी, तू जसं म्हणालीस की मुली खूप मॅनेज करतात, पालक मॅनेज करतात, पण मी म्हणेल तू खूपच जास्त मॅनेज करतेस, कारण एक मुलगी असेल आहे म्हटल्यावर घरचं बघावंच लागतं. जरी तू माहेरी असशील किंवा सासरी असेल, तर लग्न नाही झालंय तुझं, पण माहेरी का होईल, थोडस आईला मदत करावीच लागते.
2: आणि एक सांगू का, मी आता शाळेत मला 6:35 मी घरातून निघते, तर माझं असं पुढच्या हॉलमध्ये ना माझी आई सगळी तयारी करून ठेवते. हो, माझं आयडी कार्ड, बॅग, डबा, बॉटल असे सगळं काढून ठेवलेलं असतं, गाडी पण काढून ठेवलेली असते.
3: म्हणजे तुला जास्त मेहनत करायची
2: नाही, म्हणजे मी खूप लकी आहे, मी तेच सांगते. आई माझ्या प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत आहे, तर म्हणजे माझं सगळं करते ती. आता काही जाणवणार नाही मला जेव्हा लग्न वगैरे होईल, तेव्हा मला प्रत्येक ठिकाणी माझ्या आईची आठवण येणार. माझी आई म्हणजे खूप हे करते.
3: नाही तरी पण तसं म्हणायला गेलं तर घरात जरी तुला करायचं नसेल पण स्कूल सांभाळणं, स्कूलमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स असतात, त्यानंतर तुझा क्लास सांभाळणं, क्लासमध्ये 35 ते 40 मुली आहेत, त्यांना सांभाळणं, त्यांचे प्रॅक्टिस करून घेणं आणि प्लस प्रोग्राम असेल तर ते मॅनेज करणं, तर हे सगळं कसं मॅनेज करतेस?
2: हो, म्हणजे मी तर असं शेड्यूल लावलंय की दुपारी आले की नंतर काय करायचं, आपल्याला मुलींना काय शिकवायचंय, तर मग ते बघते आले की, आणि त्याच्यानंतर असे प्रोग्राम्स वगैरे आले तर मुलींची आणि माझी वेळ बघून सगळं मॅच करतो आणि संध्याकाळी आम्ही अशी प्रॅक्टिस ठेवतो. तर म्हणजे होते बरोबर, ते करून घेणारे आहेत बसलेत महाराज, म्हणजे ते बरोबर असे हे करतात, ते की पुशअप करतात ते, हा तू करू शकते, तू करू शकते. आणि घरचे पण सपोर्ट करतात, सो जे काय आहे ते त्यांच्यामुळेच. नाही तर मला कोणी सपोर्ट नसता केला तर आज मी इथे नसले असते. आले की होतं हो बरोबर. म्हणजे सगळे स्कूलची कामे बघून परत मला मला तर रोज प्रश्न असतो ना की उद्या काय शिकवणार तुम्ही, कारण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन द्यावं लागतं तुम्हाला. असेंब्ली असतात स्कूलमध्ये, त्या स्कूलमध्ये असेंब्ली म्हणा किंवा हाऊस कॉम्पिटिशन असे इव्हेंट म्हणजे चालूच असतात आठवड्याला काही ना काही असं चालूच असतं स्कूलमध्ये. मग असं रोज रात्री असं प्रिपरेशन की काय घ्यायचं उद्या काय असं, तो माइंडसेट आता बरोबर तयार झालाय आणि आता हे एक वर्ष झालंय तर बरोबर सगळं मॅनेज करण्याची झाली आहे सवय, म्हणजे हो रुटीन झाले आता.
3: सो पुढे काय करण्याचे प्लॅनिंग्स आहेत?
2: आता नुकतंच मी तुम्हाला सांगितलं की अलंकार सुरू केलंय, तर अलंकार आता मी ज्या मॅमकडे शिकते त्या पुण्याच्या आहेत, ऑनलाईन क्लास घेतात ते, तर मी म्हणजे भरपूर त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आहे की तुम्ही मुलांना अजून काय काय नवीन पद्धतीने शिकू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या रचना वगैरे. आता मी जे शिकले ते तर मी ऑब्व्हियसली मुलांना देणारच आहेत. आणि आता जे मी पुढचं शिकते अलंकार, अलंकारमुळे काय होतं माझ्यात पण सुधारणा होतात ते, की आणि मी पण प्रॅक्टिसमध्ये राहते, माझा पण रोजचा सराव होतोय आणि ह्यामुळे मुलींना पण वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज दिलं जाते, नवीन रचना त्यांना शिकायला मिळते. तर माझं असं आहे की पुढे माझं पूर्ण आता मी भरतनाट्यममध्येच करिअर केला आहे तर पुढे पण हे सगळं चालू ठेवावं हीच इच्छा आहे.
3: अच्छा, आणि बकेट लिस्ट काही आहे का तुझी?
2: मला बकेट लिस्ट मध्ये म्हणजे असं सांगता येईल की एक अशी इच्छा आहे की मला माझ्या क्लासचा प्रोग्राम करायचा आहे, तर त्यात माझं असं स्वप्न आहे की लाईव्ह सिंगिंग, लाईव्ह डान्सिंग हो, आणि ते मला छोट्या मुलींपासून दाखवायचं आहे. तर मग मी म्हणजे अजून थीम ठरते आमचे की काय घेता येईल किंवा काय, तर ते एक आहे माझं स्वप्न की मुलींना तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं.
3: आणि नगरकरांसाठी देखील ही एक पर्वणी असणार.
2: हो हो बरोबर. आणि म्हणजे कसं आता हे सिनियर्स जे आहेत माझे जे गुरु आहेत किंवा अजून पण जे बाहेर क्लास घेतात भरतनाट्यमचे वगैरे, तर ते त्यांनी असे प्रोग्राम्स केले पण मी माझी अशी खूप कमी वयात ही झालेली इच्छा आहे, पण मला ती करायची आहे की नाही आणि मी हे करू शकते की मुलांना लाईव्ह सिंगिंग आणि लाईव्ह डान्सिंग परफॉर्म.
3: नक्कीच नक्कीच, आणि ते तू करून दाखवशील आणि तू कमी वयातच करून दाखवशील. सो त्यासाठी रेडिओ नगरच्या टीम कडून माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या आवडी काय काय आहेत, म्हणजे हॉबीज काय काय आहेत?
2: मला आता गाण्याची आवड खूप निर्माण झाली आहे असं वाटतं. आता भरतनाट्यम सोबत आपण गाण्याचे पण क्लासेस लावावेत, किंवा मला आवडतात जुने गाणे वगैरे ऐकायला आवडतात ना, तर गायला पण आवडतात. म्हणजे असे काही म्हणजे मी माझ्या पुरतं, आता परवाच मुलीचा एका बर्थडे होता तर आम्ही गाणे म्हणत बसलो. म्हणजे आता सगळी सिस्टीम आहे ना हॉलवरती माईक वगैरे, तर मला अशी गाण्याची खूप आवड आता निर्माण झाली. बघूयात भरतनाट्यम सोबत ते करतात की नाही.
3: ओके, सो वैष्णवी खरं म्हणजे आज आपण बोलतो आहोत, तू एक मुलगी आहेस आणि तू एवढं सगळं सांभाळतेस आणि अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळतेस, पण आजकाल काय झालं ना मुली ना घाबरतात किंवा कोणतंही काम करण्याच्या आधी खूप विचार करतात की मी हे करू की नको, काय होईल पुढे, जर सक्सेस नाही मिळालं तर परत घरचे ओरडतील, तर अशा मुलींना आज काय सांगशील?
2: अशा मुलींना मी एकच सांगेल की जर ती गोष्ट चांगली आहे तर त्याला ऑफकोर्स कोणाचा तर विरोध येणार नाहीच आहे तुम्हाला, तर तुम्ही प्रयत्न करत राहा. म्हणजे आधीपासूनच त्याची निगेटिव्ह इमेज डोक्यात तयार करू नका, हे होणारच, हे आपल्याकडून होईलच याची आपण मनाची अशी पूर्ण तयारीच ठेवायची. आणि मी सर्वांना हेच सांगेल आता, म्हणजे तुम्ही जे करणार आहात ते एकदम विचार करून करा, म्हणजे तुम्ही आणि तुम्ही जर ती गोष्ट करायचीच म्हणले तर तुम्ही सर्वात पहिले तर तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे आणि त्या गोष्टीत तुम्ही सातत्य ठेवले पाहिजे.
3: जे तू केलंयस आणि अजूनही करतेस, म्हणजे असं नाही केलंयस की तुझ्याकडे आता एवढे छान क्लासमध्ये मुली आहेत पण नाही, तू थांबली नाहीस विचारातवर, तू आता अलंकारकडे वळाली आहेस. सो करत राहिलं तर पुढे नक्कीच त्याची
2: माझी खरी सुरुवात तिथून झालीये, तर मी त्या याला कधीच विसरणार नाही. म्हणजे माझं तो हेच छंदच म्हणता येईल की मुलींना देत राहायचं, आपण जेवढं शिकू तेवढं मुलींना देत राहू.
3: जाता जाता तुझे गुरु, तुझे विद्यार्थी, तुझी आई किंवा मग आपले सगळे श्रोते यांना काय सांगशील?
2: हा, जाता जाता माझ्या सर्व गुरूंना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. म्हणजे माझे सर्वच, मी शाळेपासून जे मला शिक्षक लाभले, माझे कलेचे गुरु त्यांनाही धन्यवाद. माझ्या नृत्याला योग्य दिशा दिली माझ्या गुरूंनी, त्यांनाही धन्यवाद. माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा माझ्यावर जो विश्वास आणि सपोर्ट आहे त्यासाठी मी त्यांचेही खूप आभारी आहे. माझ्या विद्यार्थिनींना मी एवढंच सांगू इच्छिते की नृत्य शिकताना फक्त स्टेप शिकू नका, तर त्या कलेमागची भावना, संस्कृती आणि परंपरा समजून घ्या. सातत्य ठेवा आणि आपल्या कलेवर विश्वास ठेवा. आणि माझ्या या प्रवासाला प्रेमाने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार. मला एकच इच्छा आहे की भरतनाट्यमची ही सुंदर परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या कलेशी जोडले जावे. आणि विशेषतः माझ्या सगळ्या महिलांना मी एकच सांगू इच्छिते, तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल, एखादं स्वप्न असेल, तर ते नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वाटेत अडचणी येतील, परिस्थिती कधी आपल्या बाजूने नसेल, पण त्या अडचणीमुळे थांबू नका. अडचणीवर मात करायला शिका आणि स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकत राहा, कारण आपल्यामध्ये खूप क्षमता असते, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते. आणि जाता जाता आणखी एक बोलेल मी, हे सर्व काही गुरूंच्या कृपेमुळेच मिळणे शक्य आहे. आजपर्यंतचा हा प्रवास मलाही नाही कळाला, म्हणजे मी कुठून कुठपर्यंत पोहोचले, म्हणजे गुरूंचा डोक्यावर हात होता, जे काही आज आहे मी आज त्यांच्या आशीर्वादामुळे आहे, त्यांनी माझ्याकडून करून घेतलं आहे. अशा भरपूर पुढेही माझ्याकडून अशी सेवा घडत राहावी हीच सद्गुरूचरणी प्रार्थना.
3: नक्कीच. आणि तू सगळ्या गुरूंबद्दल कृतज्ञ आहेस ते पाहूनही छान वाटतंय आज, कारण जे आपल्याला मिळतं ते आपल्या गुरूंमुळे मिळतं. आपण स्वतः काहीच नसतो, आपल्याला घडवणारे ते असतात, हे तुला तुझ्यातून दिसतंय. पण तुझी ही मेहनत, तुझा सातत्य, तुझे प्रयत्नही त्यामध्ये आहेत. सो तुझ्या पुढच्या सगळ्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा, अजून खूप मोठी हो.
2: थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आज तुझ्याशी बोलून.
3: मलाही खूप छान वाटलं आणि खूप दिवसातून बोलले त्यामुळे अगदीच छान वाटलं. आपण पुन्हा भेटूयात, वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारूयात. सो थँक्यू.
2: नक्की, येस.
3: तर म्हणजे आज आपण आपल्या संवाद सखींशी या कार्यक्रमामध्ये माझी मैत्रीण आणि आपल्या सगळ्यांचीच मैत्रीण वैष्णवी कुलकर्णी हिच्याशी गप्पा मारल्या आहेत, जी एक भरतनाट्यम विशारद आहेत आणि तसंच ती भरतनाट्यमचे क्लासेस देखील घेते. अगदी कमी वयात तिनं हे सगळं केलेलं आहे म्हणून अभिमान तर वाटतोच आहे. आता वेळ झाली आहे तुमचा सगळ्यांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी संवाद सखींशी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी विश्वास पांडुरंग देशपांडेकर तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालय रेडिओ नगर 90.4 FM.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार शुभ संध्याकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला संडे स्पेशल कॉलेज कटा शो सुरू झालेला आहे आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आपल्या या शोमध्ये अनेक कॉलेजच्या विद्यार्थिनींशी, अनेक स्टुडंटसोबत आणि अनेक असे शिक्षक असतील किंवा ज्यांचं कॉलेज संपलेलं आहे पण त्यांच्या कॉलेजच्या आठवणी अजून ताज्या आहेत अशा व्यक्तींसोबत भरपूर साऱ्या गप्पा मारत असतो. आणि मंडळी, जशी मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू आहे तशीच माझ्यासोबत सुद्धा ऋतुजा टिकल नावाची एक व्यक्ती आहे. ती पण एक स्टुडंट आहे आणि तिच्याशीच आपण खूप साऱ्या गप्पा मारत आहोत. तर या ऋतूकडून त्या ऋतूची आज मुलाखत आहे. तर बघूयात आपण, खूप साऱ्या गप्पा मारूयात. आणि ऋतुजा, तुझं खरंच आपल्या रेडिओ नगरमध्ये सर्वप्रथम खूप सारं स्वागत आहे. तर स्वतःबद्दल पहिले काय सांगशील तू?
2: समजा मी बिलॉंग टू ग्रामीण भागातून आहे सध्या तरी, आणि शहरात जाण्याची माझी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मला कुठून भेटली, मी 10th होते तेव्हा मला वाटलं होतं 70-80-60% पडतील. पण जेव्हा मी म्हणजे 8वीपासून निश्चय केला की इतके कमी मार्क्स पडते, आपण 2 तास तरी रेग्युलर जरी अभ्यास केला तरी 80-80 म्हणजे पुढे तरी पाडू शकतो. आणि ग्रामीण भागातले पालकांचं अपेक्षित करत 80-90 बस मुलगा शिकला शहरात बाहेर पाठवायचं शिकवायला. आणि मला माझे पेपर झाले 10वीची, मला पडले 80.80 स्कूलमधून आला माझा 3rd. अपेक्षा पण नाही, घरच्यांना एवढं कमी टक्क्यात एवढं आलं ग्रामीण भागात ना ते पण. मग नंतर ऍडमिशन घ्यायचं, कुठं घ्यायचं, काय घ्यायचं, कॉलेजची चौकशी केली. मी नेवासा तालुक्यात नाही ते, पण आम्हाला श्रीरामपूर जवळ पडतं. आणि आमच्यातनं क्लास 1 RBNB कॉलेज बरोके टॉपचं कॉलेज. मग तिथं गेलो, रजिस्ट्रेशन वगैरे केले, नंबर लागला कॉलेजवरून, फोन आला की तुमचा नंबर लागलाय. मग सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं, सायन्सचे लेक्चर वगैरे करायचं. आणि 11वी म्हणजे कोविड आलेलं होतं आणि त्यात आमची सिस्टीम काय होती, एक दिवस इव्हन नंबर, रोल नंबर ज्यांची इव्हन यायची का इव्हन नंबर वाले जायचे, दुसऱ्या दिवशी ऑड नंबर वाले जायचे. माझा होता ऑड नंबर, 315 रोल नंबर होता. मग त्यात काय करायचं, आम्ही एच डिव्हिजन, आमची सगळ्यात लास्ट वाली 120 स्ट्रेंथ राहायची आणि आमच्या ह्याच्यात 50 मुले मुली होते. तर मग थोडेच राहायचेत, मग मित्र नाही, मुले नाही. आता नवीन आलं कुणी, हा चल मी नाही बोलत बाबा, तू नाही बोलत, लवकर फ्रेंड्स नाही होत असं. मग नंतर एक चॉकलेटवर ना माझी आणि माझ्या मैत्रिणीची भेट झाली. ती आली तिच्या फ्रेंड साठी चॉकलेट घेऊन, मी गेले अरे मला पण दे चॉकलेट. मग ती म्हणती तुझ्यासाठी आणि याच्यासाठी आली, ती म्हणती जाऊन दे चला आपली मैत्रीण होणारच आहे. मग एका चॉकलेटवर ना आमची मैत्री झाली.
1: वा वा वा.
2: कॉलेज 11वीत असताना नोटीस पडली ग्रुपवर की ग्राउंडच्या स्पोर्टच्या शरद पवारचा बर्थडे 12-12 December असतो आणि त्यानिमित्त रयतची शाळा आहे आणि शरद पवार म्हणजे मीनाताई चेअरमन आहेत कॉलेजच्या.
1: बरोबर.
2: मग ग्राउंडला स्पर्धा होणार होत्या, माझी मैत्रीण ती चॉकलेटवाली आणि मी पण, आम्हा दोघीला खेळत आवड. गेलो आम्ही जिमखाना, आयुष्यात कधी बघितलेला नाही, बघितलं अरे बाप एवढा मस्त जिमखाना. जिम मध्ये इक्विपमेंट एवढं पण असतात, मॅट वगैरे सगळं असं. आणि मला आधीपासूनच कबड्डी मध्ये असे आवडत होते, शाळेत खेळे, 1 खेळे, 2 खेळे, हरलो बास येणार. आणि ते पण कसं आपल्या चुकीमुळे हारायचं आणि समोरच्याला म्हणायचं अरे त्या मुली व्यवस्थित नाही खेळा हे करायचं आणि त्यांच्यावरच सगळं लुटून द्यायचं, आपली चूक एक्सेप्ट नाही करायची, निघून यायचं असं. मग तिथं गेल्यावर मग ट्रायल घेतल्या सरांनी, ट्रायल घेतल्या तर मी लेफ्टी म्हणजे पायाने, आता लेफ्टी म्हणलं लेफ्टीला चान्सेस कसे राहतात, 10 तर 1 लेफ्टी निघतो. मी रेडिंगला गेले, रेडिंग लेफ्टी ज्युनियरचा रेडर लेफ्ट तर सर शोधतच होते, रेडर नव्हतं लेफ्टी कुणी. म्हणजे मी रेडिंगला सर म्हणते हा हिचं पाहिजे, म्हणजे गेम तर नव्हता आणि माझं वेट होतं तेव्हा 75 तरी होतं. मग मी माझे फर्स्ट तर वेट कमी करण्यावर लक्ष फोकस दिलं सरांनी, वेट कमी झालं. जेव्हा मी अंडर 19 खेळलो, सिनियर आणि ज्युनियर 2 खेळायला येतात, आमच्या मी ज्युनियर टीमची कॅप्टन होते. आणि आम्हाला काय वाटलं, आता मॅचेस आमच्याच ग्राउंडला घेतल्या सरांनी, इतकी टॉप लेवलची प्रॅक्टिस झाली आणि वाटलं आम्हाला सिनियर मुली मॅच मारतील. सिनियर मुली खेळल्या, सेमीपर्यंत दोन्ही टीम गेल्यात, सिनियर पण गेली ज्युनियर पण गेली आधी. आणि सिनियर मुली फायनल सोबत कर्ज सोबत ना हरल्यात आणि तीच कर्जची टीम आमच्या सोबत आली आणि त्यातली एक शुभांगीताही होती, ती पण आम्हाला सिनियर होती. आणि तिचं वेट वगैरे अरे बाप टेन्शन आलं, कसं खेळायचं काय खेळायचं ना. आधी माझ्यासोबत खेळणार मी आणि श्रावणी, आम्ही दोघी जणी खेळणार होतो.
1: बर.
2: मग ते झालं, मॅच लागली, फायनल कॉल दिला, म्हणजे कसं खेळायचं काय खेळायचं, वॉर्म अप करता करता खेळायचं कसं ते सोडून प्रेशरच घेऊन बसलेलो लोड जादा. प्रेशर फी खेळायचं कसं, मग सरांनी घेतलं घाबरू नका, तुमच्यात पण आहे गेम स्किल, दाखवा तुमच्यापेक्षा पण तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर आहात हे प्रूव्ह करून दाखवा. मॅच लागली आणि त्यात काय आलं, मी रेडर सोबत लेफ्ट टर्न पण खेळायची, ती ताई योगायोगानी लेफ्ट रेडर निघाली आणि माझ्यासमोर कोणी जरी असलं ना लेफ्ट रेडला मी रेडिंग पेक्षा डिफेन्स टॉपच करायचे. मग ती आली पहिली रेड चेक केली जाऊ दिली दुसरी रेडला गेली तिकडनं तर मग श्रावणी माझी फ्रेंड होती गेली काय बोनस टाकणार आराम मध्ये एक टच पॉईंट घेऊन ना दोन पॉईंटवर चांगली इक्वल इक्वल मॅच होती. थर्ड रेडला शुभम गीता आली तिनं थर्ड रेडला कसं राहत आता पॉईंट घ्या किंवा
3: जा
2: करो या मरू. मग ती आली ती ट्रायला तिनं डीप बोनसला ट्राय केला जेव्हा तिनं बोनसला ट्राय केला शोल्डर लावून एका शोल्डर लावून एक तिनंच माझ्या वजनाची डबल मुलगी मी एकटीनं बाहेर काढली. तिथंच म्हणजे स्टेडियम सगळं त्यांच्या साईडनं होतं ना ती सगळी पब्लिक आर्मी बीच नावाने हे करायला लागली. ताई फक्त आम्ही 2 मिनिटासाठी खाली बसवली 2 मिनिटात आम्ही त्यांच्यावर 2 लोन टाकले त्या लोन पासून स्कोर कव्हर केला आम्ही लीड बनली आणि ती फायनल माझ्या आयुष्यातली मी पहिली फायनल मारली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ओपन स्टेट होणार होतं ठाणेला होणार होतं आणि ती ऍड पडलेलीच होती आणि ते काय आलं सर काय म्हणले मुलीने फायनल मारली ह्यावेळेस उद्याचा पावसाचे दिवस चालू होते आणि आमच्याकडे मॅट अवेलेबल होती. मग सरांनी आरबीएनबीला मॅचेस घेतल्या सर म्हणले मुलींना बघा आणि फर्स्ट टाईम मुलींची टीम आरबीएनबीची खेळत होती म्हणजे खेळती पण अशी वरपर्यंत कधी खेळ नाही खालीच हारायची. आणि दुसऱ्या दिवशी ओपन ते पण आणि त्याच्या 65+ मुली राहायच्या सगळ्या माझं वजन होतं 57-58 खेळायची मी. मग दुसऱ्या दिवशी आल्यात म्हणजे स्टेटची जरी जरी म्हणली तरी आता नगरची टीम जरी काढायची म्हणली ती कमीत कमी एका प्रत्येक कॉलेजची एक एक टीम शाळेची स्कूलच्या छोट्या मोठ्या पुरी येतच राहतात आणि त्याला कसं राहतं वैयक्तिक ट्रायल्स पण राहतात. आधी टीम काढतात रनर विनर्स असले ना त्याच्यातून तर 4-4 काढतात आणि ते काढणे झाले का नंतरून सिंगल ट्रायल घेतात आणि त्याच्यातनं बसले तर हाय. मग दुसऱ्या दिवशी मॅच होती मग सिनियर ज्युनियर मुली आता ज्युनियरने फायनल मारली मग कॉन्फिडन्स आणखी वाढलं उद्या तर सोबतीला सिनियर मुली राहतील. मग सिनियर मुली स्नेहल दिदी दीक्षा दिदी होत्याच नगरच्या टीमकडनं खेळतच राहतात आणि आमचे कोच पण जे होते ते नगरच्या टीम मध्ये ते स्वतः खेळायचे ओपनला. मग त्यांच्या बघू आम्ही 10-10 बघूनच खेळायचो. त्याला दुसऱ्या दिवशी आले फर्स्ट मॅच जिंकलेलं असलं फायनल मारली असली का दुसऱ्या वर्षी पहिली मॅच खेळायला फर्स्ट बाहेर राहतो. मग ते आलं फर्स्ट राऊंड खेळलो न्यावासा त्रिमूर्ती सोबत मॅच लागली आणि ते पण ज्युनियर टीम सोबत आणि त्यांच्या 2 टीम खेळतात त्रिमूर्तीच्या. ज्युनियरला आणि आराम मध्ये म्हणजे 1 साईड मॅच पुढे गेलो नंतर न ते झालं भेंडा कॉलेज सोबत मॅच लागली आणि कॉलेज आता टक्करचं कॉलेज म्हणलं कार खालीवर खेळाडूंचं काही नाही खेळाडू खेळत राहतात त्यांचं काम ते ग्राउंड मध्ये करतात. मेन कार्यकर्ते म्हणजे आपले कोच लोक जे माग बसतात आपल्याला लोक आपल्याला नाही बोलत आपल्या कोचला बोलून जातात. जिंकलं हरलो तरी आपल्या आपल्या मुलींमध्ये काही नाही होत कोच लोकांची भांडण व्हायची असं ते झालं. आणि फायनलला त्रिमूर्ती नेवासा सिनियरची टीम आली आणि त्यात आम्ही चालू मॅच तर चांगली चालू होती पण त्रिमूर्ती नेवासा कसं आदिवासी कॉलेज त्या वगैरे मुली स्पेशली स्कूल गेमसाठी त्रिमूर्तीचं ऑब्व्हियसली नाव आहे मग ते खेळायच्या. मग त्यांच्यासोबत खेळलोत आम्ही पण 2-3 पॉईंटनी मॅच गेली. मग तेव्हा कळलं म्हणजे प्रत्येक वेळेस जिंकायची सवय होती कधी हार पचवण्याची सवय नाही. लगेच दुसऱ्या दिवशी निर्णय सर मला नाही खेळायचं मला आज कळलं मी कुठपर्यंत आहे मी नाही खेळू शकत. मग एवढं म्हटलं सरांनी बोलवलं दुसऱ्या दिवशी असं नसतं किती मेहनत करायची स्किल बारीक बारीक स्किल कडं वेट कडं एकदम छोट्या छोट्या डाएट प्लॅन वगैरे याच्यावर असं लक्ष दिलं सरांनी आमचं.
3: बरोबर आहे कारण कसं आहे की आता हार जीत चालतच राहते पण जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी तुम्ही हारता तेव्हा तुम्हाला तुमच्या काय गोष्टी अजून चेंज करायच्या आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येतं. आता तुझ्या कोचकडून जे तुला आपल्या खेळासाठी स्पोर्टसाठी जे तुला होते तर त्यांच्याकडून काय शिकले तू म्हणजे काय त्यांची गोष्ट तुला कायम आठवते.
2: कायम आठवायला म्हणजे सांगायचं जर म्हणलं त्यांनी एका मुलीसारखा जीव लावला म्हणजे कधी असं फील नाही करून दिलं की हाय अशा ग्रामीण भागातून मुली आल्या आहेत असं. कारण की हॉस्टेलला राहायचं म्हणजे त्यांच्या सोबतच राहायचं सर पण स्टाफ क्वार्टरला राहायचे आमच्या सोबत खेळायचं हे करायचं आणि प्रेशर मुवमेंट जर असले त्याच्यात खेळायचं कसं लोड घेऊन खेळायचं कसं आणि आपण खेळतोय मॅच पण मॅच पेक्षा पब्लिक जे ऑडियन्स बसेल तीच मॅच जास्त गरम करून द्यायची त्याच्यात शांत डोक्याने खेळायचं कसं. आणि दरवेळेस ज्युनियरची कॅप्टनशिप माझ्याकडे राहायची मग प्लस मला माझं नाही खेळायचं पूर्ण ज्या 7 मुली खेळतात त्यांना पण लीड करून बाई तुझं असं नाही इथं चुकतंय हे नाही ते चुकतंय प्रत्येक खेळती कॉर्नरवरीचा परफॉर्मन्स कसं पडतोय आपले पॉईंट इथनं जाते हिला काय सांगायची गरज आहे आपल्या रेडाच्या पकड कुठे होती पॉईंट जाते कुठे तिला पॉईंट नाही सापडते जाऊ दे आपण तुला पॉईंट नाही सापडते सेफ रेड करून मागे आपण कव्हरवर मॅच मारू अशा बऱ्याचशा गोष्टी सरांकडून बघायला भेटल्या.
3: बरोबर आता जेव्हा आपण स्पोर्ट्स मध्ये असतो तेव्हा अनेक वेळा आपले जे लेक्चर्स असतात ते बंक होतात कधी कधी तर तुझ्या त्या गोष्टीबद्दल सांग.
2: बंक व्हायचं म्हणजे आमच्या लेक्चरचा टाइम टायमिंग कसा राहायचा, दोन कॉलेज येतील, सिटीजन एक आहे, आरबीएनबी एक आहे. सिटीजनचा टायमिंग राहायचा 7:30 ते 11, आणि मग ते दोन्ही कॉलेज शेजारी झाल्यामुळे काय करायचं, तो ते कॉलेज संपलं का मग आमचं कॉलेज भरायचं, म्हणजे आमचं 1:30 ते 5 राहायचं, आणि प्रॅक्टिस टाईम राहायचा आमचा 3:30 अक्षरशः कासले सर होते मॅथचे, आमचे मॅथचं लेक्चर लास्टलाच राहायचं 1:30 ते 3 3 जो ब्रेक व्हायचा ना त्या ब्रेक मध्ये आम्ही पळून जायचं. सरांना जेव्हा कळलं, मी माझी मैत्रीण अक्षदा दोघी जणी पळून जातोय, सर खालीच बसून राहायचे गेटवर, आम्हाला विचारायचे कुठं चाललंय, म्हणजे वॉशरूमला सुद्धा जायचं, आम्ही सरांना वॉशरूमच्या नावाखाली बॅक खिडकीत ना मागं बिल्डिंग मधून बाहेर फेकायचो आणि वॉशरूमच्या नावाखाली प्रॅक्टिसला निघून जायचं. जेव्हा एक कळलं त्यांनी मग आमचे जिमखाना विभाग सरांना सांगितलं, नंतर व्हाईस प्रिन्सिपल होते पोखरकर मॅडम, त्यांच्या कानावर घातलं, मग ह्या दोघी पुऱ्या अशा स्पोर्ट्स साठी एवढ्या येड्या आहेत काय करायचं, मग ऍप्लिकेशन लिहून दिली, मग प्रॅक्टिसला जाण्याचं आम्हाला लेक्चर मधून परमिशन भेटली. असं
3: नक्कीच. आता तू म्हणतेस की स्पोर्ट्स साठी एवढी वेळी होतीस, म्हणजे स्पोर्ट्स वरती एवढा जीव होता किंवा त्याच्यामध्येच काहीतरी करायचं असं हे होतं, मग तू स्पोर्ट्स मधून डायरेक्ट इकडे कशी आलीस पोलीस भरतीमध्ये?
2: ते म्हणतात ना आपण नुसतं खेळणं घरच्या, आता
3: बरोबर
2: किती दिवस खेळणार काय खेळणार एवढं हे भेटत, त्यात मुलगी आहे, काही नाही झालं तर लग्न करणं हा शेवटचा एक पर्याय आहे, इन्कम काय तुझा सोर्स काय विचारतात, आणि चार चौघ पण लोक चौकशी करतातच मग त्यामुळं आणि सर खेळून भागणार नव्हतं. आणि प्लस म्हणजे माझी हाईट 154 भरती लागते 155 आणि माझी हाईट बसत नव्हती, त्या कारणामुळे मी स्पोर्टमध्ये गेलेली आणि मला प्लेस बसेपर्यंत मी 8 स्टेट खेळले, 8 मला एका स्टेटला प्लेस बसली आजपर्यंत, आणि मी त्यासाठी 5 घातली मग ती प्लेस बसली. अरे प्लेस बसली 1 जानेवारी 2025 ला आणि पुणे ग्रामीण सोबत मॅच होती आमची, पुणे ग्रामीणला हरवून आम्ही सेकंड प्लेस बसली,
3: बरोबर
2: मग प्लेस बसली काय करायचं, मग नंतर कळलं व्हेरिफिकेशन वगैरे त्याच्या पण भरपूर साऱ्या प्रोसेस राहत्या, प्रोसेस झाल्या मग आता त्या मला क्लास सी साठी स्पोर्ट्स मी स्टेट खेळ स्टेटला प्लेस बसलेली आहे, मग क्लास सी साठी तालाटी येतात, वनरक्षक, पोलीस भरती, मग यात करायचं, मग आता लहानपणी पण आपल्याला सर नवीन टीचर आले काय आले तुला काय व्हायचं, फर्स्ट आपण म्हणायचं मला पोलीस व्हायचं पोलीस व्हायचं, नंतर ना आठवलं अरे आपल्याला याच्यातनं पण जाण्याचं अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे त्या इन्फॉर्मेशन कशी आहे आपण कलेक्ट करताना थोड्या आध्या अधुऱ्या करतो, आता माझी आवड काय कबड्डी पण प्लस मला पोलीस भरती पण करायची, आता जर मी पोस्ट जर काढली तर पोलिसाची टीम सुद्धा कबड्डी खेळते,
3: बरोबर
2: पार्टिसिपेट राहते, मग त्यामुळे मला कबड्डी पासून काय नाही पण एक वर्ष जरी मी लांब राहिली अभ्यास केला त्यात लागून सुद्धा मी खेळू शकते.
3: म्हणजे हेही झालं आणि आपलं कुठे तर स्पोर्ट्सची एक हे पण नाही तुटली ते झालं. आता सगळं म्हणतेस तू की हा बाबा आपलं स्पोर्ट्स मध्ये होतीस, आता पोलीस भरती मध्ये एवढी प्रॅक्टिस करतेस, मग आता तुझी फील्ड कोणती निवडली असतो, म्हणजे शैक्षणिक फील्ड काय होती तुझी?
2: शैक्षणिक फील्ड माझं आता सध्या ग्रॅज्युएशन झालंय, ते खेळायचं जरी म्हटलं तर कसं आपण नाही म्हणत का ऍडमिशन कंपल्सरी लागतं, आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ते एखादी शैक्षणिक जरी आपण एखादी परीक्षा जे डॉक्युमेंट चेक होतात ना तेच मॅचेसला चेक होतात. मी म्हणजे शिकायचं फक्त मी खेळासाठी शिकायचे, खेळायचंय मला म्हणून मी ऍडमिशन टाकायचे आणि त्यात माझा लागला बीसीएसला नंबर,
3: बर
2: 11वी 12वीला आणि ते क्लास 1 कॉलेज आमचं बीसीएसला नंबर लागला. चला कोडिंग फर्स्ट टाइम ते गेले कम्प्युटरवर बसले, साधा सी लँग्वेजचा कोड होता, 4 लाईनीचा कोड होता, फक्त ए व्हेरिएबल बी व्हेरिएबल डिस्प्ले करायचे होते, ते बघून मी माझं म्हणजे डोकं व्हायला लागलं, म्हटलं मला नाही करायचं सर मी नाही जाऊ शकत, सर म्हणजे तू खेळायचं ना खेळासाठी तुला हे करायला, म्हणजे जे मला जमत नव्हतं ते मी खेळासाठी पूर्ण करून दाखवलं आणि ते पण बॅक एक पण बॅकलॉग न ठेवतं मी ऑल क्लिअर.
3: म्हणजे खरंच आहे की आपली एक जी आवड असते किंवा जिद्द असते ती आपल्याला मग काहीही करायला लावते आणि आपण
2: सुद्धा करायला भाग,
3: बरोबर बरोबर. आणि तो तुला खरंच खूप छान अनुभव आला. आणि आता तू म्हणालीस की तू 5 घातलीस या गोष्टीसाठी आणि आता तू इथे आलीस, इथे सुद्धा तुझी प्रॅक्टिस कुठेतरी चालूच आहे, पण मग असं कधी झालं का की असं होतं ना की आपण डिप्रेशन मध्ये जातो, कधी कधी एक फेज येते आपली की नाही यार सगळं सोडून द्यावं वाटतं, आता मला नाही जमणार, मला काय करू काय कळत नाहीये, अशी फेज कधी आली का?
2: नक्कीच. आता मी मोठी आहे, माझ्या पासून एक माझा भाऊ छोटा आहे म्हणजे 1 आणि 1-3 आम्ही तिघ जण भाऊ बहीण आहोत. जो सेकंड मधला भाऊ आहे तो बी कॉम करतो आणि त्याने ग्राफिक्स केलं आणि तो घरी बसल्या बसल्या 2 जरी पत्रिका वगैरे आता हे आहे सगळं चाल मोबाईलवरच चालतं की मग ते झालं की रोजचे 300 हमखास कमवतो. मग तो 300 घरात आणायचा आणि तेच 300 मी घालवायचे. मग शेजारी एक दिवस असं खेळता खेळता लहान भाऊ म्हणायचा फक्त तू घरी फोन करते कशासाठी करती, पप्पा माझ्या मॅचची फी संपली आहे म्हणजे फी भरा असं तसं, डाएट नाही डाएट पाठवा मला इकडे मॅचेसला जायचं पैसे पाठवून द्या, यासाठीच फोन करती. मग ती गोष्ट मला वाटली अरे खरंच तर बोलतोय लहान आहे पण ते नकळत लहान माणसं पण आपल्याला
3: शिकवून जातात
2: तशी ती गोष्ट आली. मग नंतर मी सोशल मीडियावर राजमुद्राचा आपल्या मॅडमचे व्हिडिओ वगैरे येत राहायचे कंटिन्यू. मग नंतर ना म्हणलं करायचीच आहेत ना आपल्याला अकॅडमी जॉईन करून करून. जेव्हा मी इथं आलेत ना अकॅडमी बघायला, मॅडम स्वतः मुलींसोबत इथं अकॅडमीला राहायच्यात. बाकी म्हणजे बाकीच्या अकॅडमी कसं राहत्या संचालिका राहत्यात, पण सर वगैरे राहतात, मॅडम अशा वैयक्तिक मुलींकडं. आणि आजचा काळ बघायचा म्हणलं तर जेवढं मुली पुढे चालल्या आहेत तेवढ्याच मुलींच्या बाबतीत वाईट गोष्टी पण आपल्याला.
4: बरोबर आहे, बरोबर
2: आहे. घरचे पण त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला, म्हणजे असं मुलगी एकटी बाहेर जाते कुणाच्या भरोशावर पाठवायचं काय. तसं मॅडम आम्हाला एका आई सारखं सांभाळतात, तिथं मुलीला कशी आई ओरडती रागवती चांगल्या गोष्टी सांगती वाईट गोष्टी पासून लांब ठेवती, तशा पूर्णपणे म्हणजे मॅडम अशा स्वतःच्या मुलीसारखे काळजी घेतात. मॅडमची मुलगी सुद्धा आमच्या सोबतच असते.
4: वा वा, किती दिवस झाले ते जॉईन होऊन तुला?
2: चार महिने झाले असतील, चारच महिने झाले कम्प्लीट.
4: पण तरी सुद्धा चार महिन्यामध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी तुला शिकायला मिळाला, अनुभव मिळाला, खरीच गोष्ट आहे. आणि आता त्याचसोबत आपण म्हणतोच की अनेक ठिकाणी अशा घटना होत आहेत, जसं आता मध्ये नसरापूरची घटना झाली की लहान मुलीवरती अत्याचार झाला वगैरे. तर आता एक तू ज्या प्रोफेशन मध्ये चालली आहेस, तर तुझी अशी काही इच्छा आहे का अशा गोष्टींना रोखण्याची, किंवा तुझा काही स्टँड आहे का या बाबतीतला?
2: स्टँड आहे, पण ती वेळ येऊ नये त्यासाठी आपण स्वतःवर पहिलं काम केलं पाहिजे, कारण की दुसऱ्यांनी कोणी आपला फायदा नाही. सेल्फ डिफेन्स आपल्याला स्वतःचा करता आलं काय नाही, दररोजचे फक्त फिटनेससाठी आणि स्वतःची म्हणजे पावर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी जरी दिलं भरपूर. एका मुलीने स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिकली, ही गोष्ट आपल्या आयुष्यात म्हणजे वाईट वेळ कधीच येणार नाही. म्हणजे ती आपल्यासोबत दुसऱ्यावर जरी वेळ आली तरी त्याचा सामना करू शकते, माझं एवढंच मत याच्यावर.
4: नक्कीच नक्कीच. तुझ्या आई वडिलांची तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत? आता तू जशी पोलीस भरतीमध्ये आली, तसं आपल्या आई वडिलांचं असतं ना की यार मला असं वाटतं की तू हे बन किंवा या फील्डमध्ये जा, असं काही आहे का?
2: नाही, तसं अपेक्षा तर आहेत, पण मग पप्पा म्हणले का, मी पप्पाला म्हणजे पप्पा मला खेळायचं, मग पप्पा हेच म्हणले किती दिवस खेळणार, मग नंतर म्हटलं मला पोलीस व्हायचं, मग पोलीसकडनं पण असं होतं. मग पप्पा म्हणे आहे मग लक्ष घाल त्याच्यात नीट कर, मग आता आई बापांची इच्छा करा ती मुलगा करतोय त्याला ज्याची आवड ज्याच्यात इंटरेस्ट आहे कर, पण बाबा कर तू चांगलं करतोय का वाईट करतोय. म्हणजे मी आजपर्यंत पप्पाला म्हणजे पप्पा माझ्या मैत्रिणी तिकडे ऍडमिशन घेतलं, पप्पा मला असं नाही म्हणले तू तिथेच ऍडमिशन घे, पप्पा म्हणजे तुला इंटरेस्ट कशा ते तुला वाटतं काय, म्हणजे पप्पा विचारलंच नाही ते कसं राहतं काय, घे फक्त नीट आणि आपली सांभाळून राहा म्हणजे असं.
4: बरोबर. आता आपण जो आजच्या जेनझीचा जो आवडता टॉपिक आहे त्यावरती येऊया, तो म्हणजे मोबाईल. तुला मोबाईल कधी मिळाला?
2: मोबाईल तसा मी लॉकडाऊन मध्ये माझी 10th पास आउट झाली, म्हणजे लेक्चर वगैरे सगळं ऑनलाईनच व्हायचं. 11वी 12वीचे म्हणजे 11वी पूर्णपणे ते निघूनच गेली होती, मग कॉलेज आणि ते चालू झालं, मग सगळे आता लेक्चर ऑनलाईनच व्हायला लागले, मग त्यामुळे लेक्चर मी जे करायचे आणि मी ग्राउंड करायचे. ग्राउंड वाल्यांना आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, मोबाईल असला तरी किती 6 ते 7-8 पर्यंत घरच्यांना कॉल करेपर्यंत द्यायचा, पुन्हा म्हणजे बाकीच्या हॉस्टेलच्या मुलींकडे राहायचं. आमच्याकडे मोबाईल नव्हता राहत का, बरोबर आम्हाला पूर्ण रेस्ट भेटायला पाहिजे आणि आराम, म्हणजे 50% डाईट आणि 50% आराम याच्यावर पण म्हणजे जास्त काम करायला, त्यामुळे मी सोशल मीडियापासून आधीच लांब होते. आणि आल्यापासून पण मॅडम मोबाईल वगैरे म्हणजे असं देतात मुलींना, पण शनिवार रविवार मग बाकीचं फुल फोकस स्टडी ग्राउंड, म्हणजे शेड्यूल बनवलं, ते शेड्यूल मध्ये पूर्ण 6 आपण बसतो कसं फॉलो करायचं. जर आपण आता 2 दुःखाचे दिवस म्हणजे दुःखाचे पण नाही म्हणता येणार डिसिप्लिन मध्ये काढले तर पुढचं आयुष्य आपलं चांगलं होईल.
4: नक्कीच. आपण आजकाल बघतो की आताच्या मुलांना पेशन्स नावाची गोष्ट राहिली नाही. आता रील्स आल्या, शॉर्ट्स आले किंवा अनेक गोष्टी आल्या की आपल्याला ना म्हणजे वाट न बघता आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी लगेचच्या लगेच येतात, जिथे आपल्याला संयमाची गरज असते. आता तुलाही माहित असेल की लहानपणी आपण 3-3 तासाचा पिक्चर ऍडव्हर्टाइज सकट बघायचो, पण आता आपण ऍड आली की स्किप करतो की काय, कुठेतरी संयम हरवत चालले असं तुला वाटतंय का?
2: आज वाटते. आता आपण सपोज बघत मोबाईल जरी बघायचं म्हणलं तर दिवसभर मोबाईल बघ ना, संध्याकाळी झोपायच्या वेळेस सर जॉबचं टेन्शन आहे असं होतं ना तसं, मग सर्च करणार कुठली जॉब कोणती पटकन लागते काय लागते, मग सर्च करणार तिकडे ऍडमिशन घेणार, मग असं सातत्याने करावंच लागतं. आणि एकदा दोनदा केलं टेस्ट दिल्या फेल तर होणारच आहे नक्कीच, पण एक जरी फेलिलं राहिलं का लगेच डिप्रेशन मध्ये जाणार, संयम नाही ठेवणार. त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे, चल होतंय आपल्याकडून ट्राय करू आपण पुन्हा त्याच्यात न खसता, पुन्हा त्याच्यात उठून कशा परिस्थितीला सामना द्यायचा हे करणं शिकलं पाहिजे त्यातनं.
4: तुझं रोल मॉडेल कोणी किंवा एक असं पर्टिक्युलर पर्सन कोणी किंवा मी त्याच्याकडून खूप सारं शिकले किंवा मला ती व्यक्ती कायम त्या स्टेजला राहणार?
2: स्टेजला प्रथम म्हणायचे मला ते, आता आतापर्यंत अशा दोन व्यक्ती भेटल्यात. फर्स्ट म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये मला भेटलेले माझे कोच, आणि सेकंड आता इथं आल्यावर भेटलेला माझ्या मॅडम. मॅडमला सपोर्ट कोणी न देता मॅडमनी एकट्यानी स्वतःची अकॅडमी, आणि ते पण एवढं मुलं मुली सगळ्यांकडे लक्ष देणं सोपं
5: नाही.
2: आणि ते पण आता इथून जे घडून बाहेर गेलेत ते मॅडम, त्यांना पण तुम्ही कधी विचारलं ना मॅडम, मॅडम चांगल्या आहेत, स्वभाव पण चांगला आहे थोड्या, पण मग एकदम चांगला शिकवणं
5: त्यांचं बरोबर.
4: आणि तुमच्या ज्या मॅडम आहेत तर त्यांच्या बाबतीत काय सांग, त्यांच्यातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कोणती, आणि कधी असं झालंय का की वेळ आली आणि त्यांनी तुला खूप ओरडा बसलेला आहे किंवा काय झालंय असं काही झालंय?
2: हा झालं, मी म्हणजे येऊन मला 8 दिवस झाली मॅडम मला. आता ऋतुजा आता कधी म्हणे ऋतू काय चाललं काय नाही असं नॉर्मल. आणि मॅडम म्हणजे मी मॅडमकडे आले फर्स्ट टाइम, मुली राहायच्या मॅडमला घाबरून, आणि मला कशी सवय आता मी स्पोर्ट मधून, माझा आता कॉन्फिडन्स थोडा हा असं, आज चल हाय मॅडम हाय, म्हणजे एकदम फ्रेंडली बोलणार मी मॅडम सोबत. मग मॅडम पण मला ऋतू म्हणतात. मग मॅडमने मला कधी बोलवलं मी लगेच जाणार. एक दिवस पेपर झाला आर्मी वरतीच पेपर होता, त्या बॅचला मी पण पेपर दिला, आणि त्यात मला पडले 46 मार्क्स पडले मला. आणि माझ्यासोबत आणखीन एक ऋतुजा होती, तिला पण 46 पडलेत. मुलगा म्हटलं तुम्ही दोघींना पेपर बघून लिहिला काय? मग आमचा तोच डिस्कशन करता आम्ही चलून मॅडमच्या ऑफिसच्या बाहेर आलो. मॅडमने आम्हाला दोघींना तिथून पकडलं, बडबड करणारे आम्ही दोघी, मॅडमने अडवलं दुसऱ्यांनाच. मग नंतर त्या मुलींनी छेडे खाल्ली, मार खाल्ला मॅडमचा. मग म्हणत्या मॅडम आम्ही नव्हतो या होत्या. मग मॅडमला हाणायचं नव्हतं मला, तरी पण मॅडमनी त्या मुलींमुळे म्हणजे भेदभाव व्हायला नको म्हणून मॅडमने त्यांना पण दिलं, आम्हाला पण म्हणजे ओरडा बसला पण कसा तात्पुरतं डोळे मिचकावणार ओरडणार असं, म्हणजे राग घ्यायचा विषयच नाही असं.
4: बरोबर आहे, कारण एक माहिती का बाई, मुलगी मेहनती आहे आपल्यासोबत कायम अवेलेबल असते की हा बाबा कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही, कष्टासाठी कायम रेडी असते, त्याच्यामुळे एक ते छबी आपली ती बनत असते. असं कधी झालंय का की सकाळी उठायचा कधी कंटाळा आलाय किंवा असं सकाळी सकाळी कसं उठू?
2: सांगितलं आता मला आधीच इंजुरी आहे, मला लिगमेंटचा त्रास आहे, रोड रनिंग केली का दुसऱ्या दिवशी पाय आपोआप सुजतो, सुज येते. मग करू वाटत नाही किती पण त्याला सपोर्ट घेऊन खेळलो, निकॅप लावून खेळ म्हणजे पळायला तरी येत नाही. एक दिवस असं झालं, मुलग्याला लॉंग रूटला, झोपून राहिले मी मस्त रूम मध्ये. मॅडम हळू झाल्या, आणखीन 2 जणी झोपलेल्या होत्या, आणि मॅडमने गेलं बॉटल घेतली, मी मॅडमला येते बघितलं, मॅडम गेल्या शेजारच्या मुलीच्या अंगावर म्हणजे पाणी ओतणारच होत्या, तेवढंच मी मॅडम ओरडली. मॅडम म्हणते ऋतू तुला काही कळतच नाही, आणि मला म्हणते काय झालं तुला? म्हणते हे मॅडम पाय सुजला. मी मॅडमला झोपल्या झोपल्या पाय दाखवते, मॅडम म्हणते अरे उठून तर बसशील. मग ते झालं, तेवढाच एक किस्सा झाला, म्हणजे मी मॅडमला न सांगते एकदा रूम मध्ये झोपून राहिले बस, आणि मॅडम अचानक आल्या योगा.
4: नक्कीच. आता पुढील पोलीस भरती कधी आहे तुझी?
2: आता ऍड तर निघालेली, आता डिसेंबर पर्यंत 2000 पोलीस भरतीच्या, म्हणजे कुंभमेळ्याच्या, आता पुढच्या वर्षी नव्हत्या, ह्याच्या वर्षी होईल कुंभमेळा, पुढच्या वर्षी लागायचं.
5: मॅडम
2: 2000 पोलीसच्या जागा सुटल्यात, म्हणजे अजून ऑफिशियल फॉर्म नाही सुटले.
4: मग आता या पोलीस भरतीसाठी आता नाही म्हणलं तर 1-3 महिनेच राहिलेत आता, जर एक्झाम बाबतीत जर म्हणलं तर. मग आता सध्याचे काही अभ्यासक्रमामध्ये चेंजेस आहेत का किंवा आता सध्याची तयारी कशी सुरू आहे?
2: सध्याची तयारी तर चांगली चालू आहे, कारण की मला अभ्यास करायचं म्हणलं की मी 2-3 तास याच्यावर जास्त एका जागेवर बसू नाही शकत. बसले तरी अभ्यास मी म्हणजे आजपर्यंत आयुष्यात एवढा केलेलाच नाही, केला फक्त 8वी ते 10वी त्या बेसमध्ये केला, तेव्हा मग बाकीचं सगळं असंच करायची. आता भरती जवळ आली आहे, मॅडम करून घ्या, आणि मी स्पेशली मॅडमकडे लेक्चरसाठी आले. मॅडमचं जीके आणि मराठी इतकं परफेक्ट आहे ना, मी आल्यापासून मॅडमनी भूगोलचे लेक्चर घेतले. मॅडम असं सांगते म्हणजे असं तोंडी शिकवून नाही सांगत, पुस्तकात नाही, लहान मुलाला आपण डायग्राम कसं दाखवू ना, ही खेळणी असं तसं. मॅडम तसं एकदम रंगीत पेनानी मॅप काढणार, हे करणार, डोंगर पर्वत रांगा शिखरे समजून सांगणार, मग ते कसं आपण माइंड लवकर कॅप्चर होतो आणि फिटनेस चांगीने फायदा होतो. की आता हे बाकीचे एक गोष्ट ती 10 वेळेस वाचली ना त्यांच्या लक्षात राहत नाही, आपण फिटनेस योगा केला ना ती एकच गोष्ट, आपण 3 जरी 1 लाईन वाचली ना लवकर माइंड मध्ये असं कॅप्चर होऊन जाते, तो एक फायदा लय मोठा होऊन जातो.
4: नक्कीच. आपण अनेक वेळा बघत असतो की अनेक मुलींचं करिअर यासाठी राहतं की 4 लोक काय म्हणतील, तर त्या 4 लोकांसाठी तुला काय म्हणायचंय?
2: 4 लोक तर बोलणारे राहतीलच. पहिलं म्हणजे तर आपले गुरु आणि आपले आई वडील. लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचा, लोक म्हणतील अर तो काही करत नाही, एडा आहे तो, पोलीस भरती करते ईडी आहे. आणि ती जर पोलीस भरतीची पोस्ट निघाली तर हर याचा मुलगा, याची विद्यार्थिनी खूप चांगली होती असं तसं. म्हणजे लोक आपल्याला वाईटामध्ये पण ओढायला चांगले आहेत, आणि चांगलं झालं तर चांगलं जय जयकार करायला पण एक नंबर 4 लोकच
4: असतात. बरोबर आहे, म्हणजे लोकांकडे लक्ष दिलंच नाही पाहिजे मुळात, म्हणजे अगदीच. आणि आता त्यासोबत तुला असं वाटतं का की हा बाबा आता हे तुझा नंबर लागला आणि आता अकॅडमी सोडून जायचं, तर त्या बाबतीतलं तुला काही फिलिंग्स वगैरे आतापासूनच काही वाटतात का?
2: तसं आहेत आता. म्हणजे नाही म्हणायचं तरी म्हणलं आता मी जेव्हा कळलं मुलीला मी ग्राउंडची छटायला मुली मला इथं आलं असं भावी पोलीस भावी पोलीस आणि एकदा ते भावी भावी म्हणायचे ना मॅडमनी भाभी ऐकलं भाभी काय म्हणतर म्हणते मी त्याला म्हणते अरे भावी म्हणू नका म्हणजे मी जेवढं म्हणते त्याला म्हणू नका तेवढ्या मुली म्हणायला चालू होते आणि जर योग म्हणजे ह्या भरतीत लागलीच तरी मी आपण जिथून ज्ञान घेतो हे करते त्या व्यक्तीला आणि त्या गोष्टीला आणि त्या वास्तूला कधीच विसरत नाही
6: बरोबर
2: भले आपण इथनं गेलो जॉब साठी बाहेर जरी गेलो तरी सुट्टी जरी भेटली आपण घराकडे जसं जातोय ना जसं ज्या व्यक्तीने आपल्याला घडवलंय जसं आता मॅडम मला सध्या घडवायचं माझ्यावर काम तर करतायच येत आता
6: बरोबर
2: मॅडम म्हणजे मॅडमला मी कधीच विसरणार नाही आणि अकॅडमीला सुद्धा कधी विसरणार नाही
6: नक्कीच आता त्यासोबत येऊया तुझ्या फॅमिली कडे येऊयात तुझ्या गावाकडे येऊयात आता तू मोस्टली ग्रामीण भागातून येते तर ग्रामीण भागातील आता सध्या कंडिशन कशी आहे की जी तू पाहिलेली
2: कंडिशन आता जेव्हा तर मी म्हणजे लहान होतो तेव्हा म्हणजे अशी परिस्थिती होती की आई आणि बाबा कामाला जात नाही तोपर्यंत म्हणजे रोज म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात रोजाने कामाला जात नाही ना आमचा बाजार यायचा मंगळवारचा शेतात कामाला नाही आलं काम नाही लागलं आमचा बाजार होत नसायचा म्हणजे हप्त्यातला मग जसे जसे आता मग त्याच्यानंतर माझे पप्पा बँकेत लागले बँकेत न लागले ते पण प्रायव्हेट नागे बाबा मध्ये लागले तिथून जरा परिस्थिती चांगली होत गेली जॉईंट फॅमिली होती नंतर न सेपरेट झालो सेपरेट झाल्यानंतर पण मग कसं निम्मेसूल त्याला आणि मग आपल्याला मोठ्यांचं काय नाही मोठे सहज सेपरेट होऊन जातात पण लहान मुलं भावंड जातो ना आणि त्यांच्यासोबत जी अटॅचमेंट राहते ना सेपरेट झालो तेव्हा त्यांच्याशिवाय जेवणच अक्षरशः मला म्हणजे इतकी भूक लागायची मी दिवसात मग 3 वेळेस जेवायचे आणि सेपरेट झाले मी 2 दिवसात जेवली सुद्धा नव्हती आणि गपचित मग घरचे म्हणायचे तिला भेटायला नको जाऊ असं म्हणजे शेजारी जरायचे तरी पण म्हणजे असे जाऊ देत नव्हते सेपरेट आणि आता सेपरेट व्हायचे पण काही असे चांगले येत होते काही भांडण आमचे भांडण झाले दिली आणि भांडण होऊन सेपरेट झालेलो होतो आम्ही तेव्हा मग चुलत्या बोलून सुद्धा देत नाही मुलींसोबत तरी पण मग काका काकी साईडला गेले का मुलं मुलं सगळी पार्टी बच्चे पार्टी एका साईडला येणार
6: शेवटी निरागस म्हण असतं ते त्याच्यामध्ये मोठ्यांचे भांडणं काही का असताना पण शेवटी आपण आपल्या भावंडांसोबत नीट राहिलंच पाहिजे आणि खरंच ही गोष्ट गरजेची आजच्या काळाला समजावणं की बाबा तुमची भाऊकी असे लोक आहे पण आता जर आमचं चांगलं आहे तर मग आम्ही वाईट नाही वागणार या बाबतीतली किंवा तुमचे जे द्वेष आहेत ते आम्ही दूर करू अशातला एक पुढाकार आपण घेतला पाहिजे. आपण खूप सारं बोललो तुझ्या कॉलेजबद्दल बोललो अकॅडमीबाबत बोललो त्यासोबत मला तुझ्या शाळेतली एखादी आठवण सांग.
2: शाळेतली शाळेतलं तर म्हणायचं म्हटलं मी झेडपीला शिकलेले आणि झेडपीला शिकलं म्हटलं पहिलं काय आठवतं युनिफॉर्म
6: बरोबर
2: व्हाईट कॉलर वगैरे व्हाईट आणि स्कर्ट ब्ल्यू वाला कधी पण गेलो होतो आता माल आला की याच्यात आता आपल्याला भेटायचे खाद्य वगैरे भेटायचे तेव्हा आम्हाला तर अंडी पण भेटायची आणि सोमवारच्या ते गोळे नसायचे पोटॅश पण भेटायचे आम्हाला पहिले तर आम्ही त्या खात नव्हतो त्यांनी इतक्या आवडायला लागले दिवसाचे 2-2 पॅकेट म्हणजे सरंकून सर तिकडे गेले सरांच्या टेबल मध्ये सरांचे टेबल असा तुटलेला होता आणि आमचे छोटे छोटे हात त्या टेबल मध्ये टेबल मध्ये काढून ठेव गोड लागायचे म्हणून.
6: नक्कीच. आता स्पोर्ट्स व्यतिरिक्त तुझी हॉबी आणखी काय आहे?
2: माझं म्हणजे स्वप्न तर एवढंच होतं मी ज्युनियर U19 माझं महाराष्ट्र लिस्टमध्ये 7 नंबरला नाव होतं पण आता पॉलिटिक्सला चालतं 17 नंबरला नाव कधी गेलं ते कळलंच नाही मला.
6: बरोबर बरोबर.
2: आणि जेव्हा मी ज्युनियर महाराष्ट्र लवकर झाली असती तर मला इंडियन रेल्वेकडून खेळायला ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटली असती म्हणजे ज्युनियरच्या मध्ये टीम मध्ये नॅशनलला जर परफॉर्मन्स चांगला पडला तर इंडियन रेल्वेच्या गेम जर म्हणायचं मला सगळ्यांचं स्वप्न राहतं इंडियन रेल्वेच्या टीमकडनं खेळायचं म्हणजे मला आयुष्यात काही चान्स भेटला म्हणजे अजून पण मी ट्राय करते मला इंडियन रेल्वेच्या टीमकडनं कसं खेळता येईल.
6: नक्कीच नक्कीच. आणि तू जर एवढी मेहनत घेत असेल तर कधी ना कधी तो चान्स तुला मिळेलच सुद्धा आणि अशी माझी इच्छा पण आहे आणि आपल्या गणपती बाप्पाकडे प्रार्थना पण आहे. आता गणपतीचे दिवस सुरू झालेले आहे तर मिस करतेस घरी?
2: घरी तर आता अकॅडमी मध्ये बसवलं आणि अकॅडमी एक परिवारासारखं.
6: बरोबर.
2: मॅडमनी गणपती बसवला आता गणपती बसवला गणपती मॅडम मी बोलल्या काय फर्स्ट टाइम सकाळची आरती मुलं करणार संध्याकाळची मुली करणार पण आता मुली प्रत्येक क्षेत्रात येणार आता मुलांकडे सुद्धा आरती जाऊन देत मुलीच पुढं म्हणजे आठवण येत नाही
6: म्हणजे सगळ्या गरजा ज्या आहेत तुमच्या त्या इथेच पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे एक परिवार आहे फॅमिली पासून आपण दूर राहतोय वगैरे असं वाटतच नाहीये. नक्कीच. आता जर तुला तुझ्या मॅडम साठी जर 2 शब्द बोलायचे असतील त्यांना जर थँकफुल म्हणायचं असेल तू काय म्हणशील?
2: मॅडमला जर म्हणायचं मॅडमनी म्हणजे स्वतःच्या खडतर परिस्थितीतून स्वतःचे राजमुद्राचं साम्राज्य तयार करायला शिकवलं आणि जर मला कधी म्हणजे असा अनुभव आला हे झालं तर मी प्रथम मॅडमला माझ्या डोळ्यासमोर मॉरल घेणं मग त्यांना बघूनच मी म्हणजे काय काम करायचं ते करणार म्हणजे किती पण हे असलं तरी समोरच्याला दाखवायचं नाही अरे हा आई वीक ती एवढी वीक आहे करणार नाही आतून किती पण डाऊन असली तरी असं दाखवायचं नाही तसं ते मॅडमनी करून दाखवलंय आणि मॅडम विद्यार्थी घडवतं पण तसंच आहे तेवढ्या.
3: अगदीच अगदीच. त्याचसोबत आता अनेक मुली असतील, महिला असतील, की या सुद्धा पोलीस भरतीसाठी वगैरे ट्राय करत असतात किंवा त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या प्रयत्नात असतातच. मग तुझा त्यांना संदेश काय असेल?
7: संदेश ते नाही तर पहिलं फर्स्ट म्हणजे तर आपण कोणत्या क्षेत्रात चाललोय त्याची फर्स्ट इन्फॉर्मेशन काढा. गुगल वगैरे आपण सर्च मारतो ते वरच्यावर माहिती देत, आपल्याला डीपमध्ये देत नाही. सिलेबस जरी दिला तर कोणत्या टॉपिकवर कसं देणार, काय शेड्यूल, त्याचा साचा कसा आहे, साचा बघा. तर साच्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किती विचारले, काय विचारले, आपण तेवढ्याच म्हणजे आज जो टॉपिक शिकवला त्याचं दुसऱ्यांना सांगायला नाही, अरे बाब मला एवढं येतं, पण स्वतःच्या मनाला म्हणजे समजून घेण्यापुरतं जरी समजलं आणि त्याच्यावर कंटिन्युअसली अभ्यास जरी केला तेवढ्या ह्याच्यात सुद्धा आपण करू शकतोय. पण आजकालची मुलं ते नाही करत, मला लय येते दुसऱ्याला जळवायला आणखी दाखवायचं.
3: बरोबर बरोबर, नक्कीच. आणि कुठेतरी ही गोष्ट कमी झाली पण पाहिजे. आता त्याचसोबत आपण खूप साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, सगळं हे झालेलं आहे, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, ज्यांनी जे एवढे सारे अनुभव होते तुझे, तर खरंच खूप छान झाली ही मुलाखत. आणि खरंच तुझ्याशी बोलताना असं वाटत होतं संपूच नाही अशा बाबतीत झालं होतं, ऐकत राहावं ऐकत राहावं. तर खरंच श्रोते हो, आपण सुद्धा जे आता मुली महिला प्रयत्न करत आहेत, आपण कुठेतरी त्यांचे पाय खेच ऐवजी त्यांना सुद्धा असा सपोर्ट दिला पाहिजे. आणि माझी इच्छा अशीच आहे की बाबा जसं मुलींना सपोर्ट करणारे आई वडील आहेत, तशाच पद्धतीने जे अकॅडमीच्या मॅडम आहेत त्यांच्यासारखे गुरु प्रत्येक मुलींना प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत, हीच इच्छा आहे. तर मंडळी आपण अशाच गोष्टींसह भेटणार आहोत पुढच्या रविवारी ठीक संध्याकाळी 5 वाजता आपल्या कॉलेज कट्टा या शोमध्ये. तर मंडळी असंच हसत राहा, खेळत राहा. आणि तुम्हाला जरी अशाच गोष्टींसाठी जर आपल्याकडे यायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर 9011 23 90 या संपर्क क्रमांकावरती मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ऐकत रहा रेडिओ नगर

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, शेतशिवार या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी उपयुक्त अशा या कार्यक्रमामध्ये आता आपल्यासोबत आहेत एक प्रगतशील शेतकरी जे कोपरगावमध्ये राहतात. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काही माहिती. तर सुरुवातीला आपलं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण आपला परिचय थोडक्यात द्यावा.
1: माझे नाव महेश शंकर गायतळकर, मुक्काम पोस्ट रवंदा, तालुका कोपरगाव आणि जिल्हा अहिल्यानगर.
0: बर, तर महेशजी आपण आपल्याकडे शेती किती आहे?
1: माझ्याकडे 10 एकर शेती आहे.
0: बर, 10 एकर शेती आहे. बर, आणि कशी आहे ती? बागायती का जुन्या?
1: बागायती, बागायती पाटाखाली शेती आहे.
0: बर, आणि मग त्यामध्ये पिकं वगैरे कुठले घेतात तुम्ही?
1: मी प्रामुख्याने आमचा शेतीचा आगार हा ऊस असल्यामुळं ऊस, कापूस, मका, गहू, कांदे असे पिकं घेतो मी शेतीचे.
0: बर, अच्छा. आणि हा व्यवसाय कधीपासून करता तुम्ही?
1: मी म्हणजे आमचा तसा हा प्रामुख्याने व्यवसाय वडिलोपार्जित आहे.
0: बर,
1: आणि मी सुरुवातीला शाळेपासूनच मला शेतीची आवड होती. जसं शाळेत जायचो तसं शेतीची पण खूप आवड असायची मला.
0: बर, बर, असं आहे. शिक्षण किती झाले तुमचं?
1: माझं सिव्हिल डिप्लोमा झालेलं आहे.
0: बर,
1: तरी पण मला शेतीची आवड असल्यामुळं मी करतो, शेती करतो, शेतीच मुख्य व्यवसाय निवडला.
0: क्या बात आहे. आता इंजिनिअरिंग कडे वळल्याच्या नंतर देखील
1: हो
0: तुम्हाला शेतीचं महत्व कळलं आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही शेतीकडे
1: वळलो.
0: अच्छा, तर कसं तुमचं कामकाज कसं असतं शेतीतलं?
1: शेतीचं कामकाज तसं एकदम प्रामुख्यानं मन लावून आणि अतिकष्टाची शेती असल्यामुळं आम्ही एकदम व्यवस्थित करतो.
0: अच्छा, अच्छा. मग कोण कोण असं तुमच्यासोबत शेती?
1: माझे आई, वडील, मिसेस, बहीण, हे सर्व मिळून आम्ही शेती करतो.
0: बर, अच्छा. आणि पारंपरिक शेती करता?
1: पारंपरिक थोडी आधुनिक पण करतो आणि यांत्रिकीकरण खूप वाढल्यामुळं आम्ही यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने सुद्धा खूप शेती व्यवस्थित करतो.
0: बर, मग आता कुठली कुठली पिकं तुम्ही म्हणजे आधुनिक पिकं काही घेतात का?
1: नाही, आधुनिक नाही, पण सध्या आता शेतात ऊस लावलेला आहे, मका आहे आणि कापूस आहे.
0: कुठलं वाण आहे ते?
1: कपाशीचं वाण US 70-67 आहे.
0: बर,
1: ऊसाचा वाण आहे 265 आणि मक्याचा वाण आहे ॲडव्हान्टाचा 741.
0: बर, मग आता हे शेतीमध्ये आपण जे शेतीतली कामं असतात ते करताना कुणाची मदत घेता का तुम्ही?
1: हो, घ्यावा लागते. मजुराची प्रामुख्याने मदत घ्यावा लागते.
0: बरं,
1: ज्यावेळेस अति पावसाचा सीझन असतो किंवा कापूस वेचण्यासाठी मजुरांची जास्त गरज भासते आम्हाला, त्याच्याकरता आम्ही मजुरांची जास्त गरज पडते आम्हाला.
0: बरं, मग मजूर जे आहेत हे सहजासहजी आपल्याला उपलब्ध होतात का?
1: नाही, आपल्या परिसरामध्ये सहजासहजी मजूर उपलब्ध होत नाही.
0: बरं,
1: नाही.
0: मग त्याची व्यवस्था कशी करतो?
1: व्यवस्था असं त्यांना अगोदर सांगून ठेवतो किंवा मग वाढीव थोडेफार पैसे देऊन काम करून घ्यावं लागतं.
0: बर, अच्छा. मग घरातलं जे मनुष्यबळ आहे मग त्यांच्यावर लोड येत असेल?
1: हो, हो, ताण खूप ताण पडतो, तेवढी पूर्तता होत नाही घरच्या मनुष्यबळाने.
0: आणि मग घरातल्या महिला मंडळ देखील याच्यात मदत करतात?
1: हो, करतात. कापूस वेचण्यासाठी, मका सोंगण्यासाठी महिला मंडळ वगैरे मदत करतात.
0: बर, मग आता घरातल्या आपल्या परिवारातल्या महिलांना शेतीची कामं परत कुटुंबातली कामं ह्या दोन्ही करताना त्यांची खूप सर्कस होत असेल?
1: सर्कस होते, ताणतणाव येतो, कधी कधी भांडणं होतात, तोंडा टाकाटाकी होते.
0: अच्छा, हो, बरं, बरं. मग या सगळ्या कामांमध्ये आपण मुलांकडे पण लक्ष देत असाल?
1: देतो, देतो, लक्ष देतात.
0: मुलं वगैरे किती आहेत आपल्याकडे?
1: एक मुलगी आहे मला.
0: बरं, आणि कुटुंबामध्ये?
1: कुटुंबामध्ये बहिणी आहे ना, त्यांची मुलं आहे.
0: अच्छा, मग त्या लहान मुलांना पण आपण शेतीमध्ये?
1: ते रविवारच्या दिवशी हाऊस म्हणून शेतात येतात, कधी कधी कापूस वेचतात, त्यांना आनंद वाटतो शेतीचा बी. म्हणजे मुळात आम्ही लहान असताना आमचे आई वडील जेव्हा शेतात घेऊन जायचे तसंच आम्ही सुद्धा त्यांना बी शेतात, म्हणजे जेणेकरून बालपणीच त्यांना गोडी लागावी.
0: खरंय, अगदी बरोबर आहे. लहानपणापासून जर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली तर उद्या चालून ते मोठे शेतकरी
1: होऊ शकतात. आता हल्ली काळामध्ये काय झालं, लोक शेतीकडे पाठ फिरवतात किंवा शेती नको म्हणतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा अडचणी का त्यांच्या मुलांना मुली कुणी देईना लग्नासाठी, त्याचं कारण असं आहे का हा शेतकरी म्हणजे भारत देशामध्ये शेतकऱ्याकडे एकदम निकृष्ट पात्रतेने बघितल्या जात. त्यामुळं बरेचसे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतात, परंतु आम्ही तसं न करता आम्ही त्याला खंबीरपणे उभा.
0: शेतकरी जरी असला तरी तो माणूस आहे,
1: माणूस आहे.
0: आणि शेतीमधलं उत्पादन जे आहे हे आधुनिक काळामध्ये भरपूर वाढलेलं आहे, परंतु तरी सुद्धा समाजाचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आता बदललेला आहे. हा, त्यांना मग नोकरदार पाहिजेत किंवा मोठे व्यापारी पाहिजेत. आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विवाह करण्यासाठी मुली ज्या आहेत ह्या थोड्याशा पुढे येत नाहीत, धजावत नाहीत. त्यानंतर या शेतीमध्ये तुम्ही मग आता कुठल्या प्रकारचे बी बियाणं म्हणा, रसायनं म्हणा, ते कुठले वापरतात त्याबद्दल थोडं विस्तारानं सांगा.
1: मी थोडं सेंद्रिय शेतीकडे वळतो. सेंद्रिय शेतीमध्ये पालापाचोळा कुजवतो, त्यावरती डिकम्पोजर वगैरे, म्हणजे रासायनिक खतांचा वापर थोडा कमी करतो. मुळात शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे आणि भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळं शेतीकडं बरेचसे शेतकरी एकदम चांगल्या प्रकारे शेती करतात.
0: बरोबर आहे. आणि जेवढी तुम्ही सेंद्रिय खत जास्त वापराल किंवा सेंद्रिय पद्धतीनं शेती कराल तेवढे फायदे जास्त आहे.
1: फायदे जास्त. आणि पालापाचोळा कुजवल्यानंतर शेतीचा पोत चांगला राहतो, अतिशय पोत चांगला राहतो. जमीन एकदम सेंद्रिय करबट टिकून ठेवते आणि भरघोस उत्पादन देते.
0: मग आता सध्या शेतीची काय कामं चालू आहेत बरं?
1: शेतीची कामं आता सध्या पाऊस नसल्याने पाणी भरण्याचे काम चालू आहे. प्रामुख्याने पाणी भरणं आणि औषध फवारणीचे काम जोरात चालू आहे.
0: आणि आपल्या भारतामध्ये हे पावसाची समस्या जी आहे ही खरोखरच मोठी समस्या आहे, कारण की हा नियमित पडत नाही, त्याच्यामुळं अनियमित
1: असतो. त्याच्यामुळं
0: लहरी वातावरण आहे,
1: लहरी वातावरण.
0: आणि याचा परिणाम शेतीवर काय होत असतो?
1: उत्पादन कमी होतं आणि पुढील पिकासाठी पाण्याचा जमिनीमध्ये पाणी कमी असल्यामुळे उत्पादन प्रामुख्याने फार कमी निघत.
0: बरोबर आहे.
1: खूप मोठा फटका त्या गोष्टीवरती बसून जातो.
0: मग आता कमी पाणी जर असेल तर त्या ठिकाणी आपण कुठले पीक घ्यायला पाहिजेत?
1: कमी पाण्यामध्ये कापूस निघतो, त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये गहू केला जातो किंवा हरभरा, असे कमीत कमी पाण्याची पिकं घ्यावं शेतकऱ्यांना, माझं असं आव्हान आहे.
0: आणि आपल्या शेतमालासाठी मग तुम्ही बाजार जो आहे तो कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला?
1: बाजार आम्हाला प्रामुख्याने बाजारपेठ कोपरगावची आहे आणि कांद्यासाठी लासलगावची आशिया खंडामध्ये एक नंबरची बाजारपेठ आहे. कांदा जर म्हटलं तर पूर्ण भारतात, जगात, आशिया खंडात म्हणजे लासलगाव हे एक नंबरचं मार्केट आहे, तिथं उपलब्ध आहे आम्हाला.
0: बर बर बर, छान. आणि मग तुमचा जो कृषी विभागाचे जे कार्यक्रम असतात, उपक्रम असतात किंवा कृषी विभागामार्फत काही सूचना असतात तर त्याचा तुम्ही लाभ घेता का?
1: हो, घेतो, लाभ घेतो. आम्ही कृषी विभागाचा लाभ घेतो. कृषी अधिकाऱ्याचे जे ठरवून दिलेले सहायक असतात ते गावामध्ये कृषी प्रदर्शन भरवतात किंवा एक सामूहिक चर्चा भरवतात, वेळोवेळी सांगतात किंवा कोणता शेतावरती रोग आला, काय वापरावं, किंवा कुठली गव्हर्नमेंटची स्कीम आहे ते गावामध्ये येऊन आम्हाला सांगतात, आमच्यापर्यंत पोहोचवतात ते.
0: अच्छा. हो, म्हणजे केंद्र सरकारच्या योजना असतील,
1: योजना सांगतात
0: आपल्या राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत त्याचा तुम्ही पूर्ण फायदा घेता.
1: हो.
0: बर. आणि शेतकरी जो आहे तो कधी कधी आता पाऊस अगदीच कमी पडला किंवा एखाद्या वर्षी खूपच पडला तर दोन्ही समस्या निर्माण होतात, तर असे काही अनुभव तुमचे आहेत का शेतीमध्ये?
1: भरपूर अनुभव असे आहे, कधी ओला दुष्काळ पडतो, कधी कोरडा दुष्काळ पडतो, परंतु माझं शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे, कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता त्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे आणि
0: त्याच्यातून
1: मार्ग निघतो, मार्ग काढला पाहिजे. थोडंसं शासन मदत करतं, हातभार लावतं आणि थोडं आपणही त्या गोष्टीकडं प्रामुख्यानं उभं राहिलं पाहिजे त्या गोष्टीला.
0: कारण जगात अशी कुठलीच समस्या नाही की ज्याच्यावर उपाययोजना नसतात, फक्त आपण ते शोधणं गरजेचं आहे.
1: बरोबर, शोधणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्ट शोधणं महत्वाचं आहे.
0: आणि आता जे शेतकरी आत्महत्या करतात तर त्याच्या संदर्भात आपलं काय मत आहे?
1: नाही, तो आत्महत्या करणं म्हणजे हा काय पर्याय नाही, त्याला मार्ग काढणं आहे. आणि बरेचसे शेतकरी थोडंसं डिप्रेशन, बिलो डिप्रेशन म्हणतो आपण, त्या गोष्टीकडे जातात आणि मग टोकाचं पाऊल उचलतात. परंतु शासनाने पण अशी वेळ येऊन देऊ नये शेतकऱ्यांवरती, थोडाफार हातभार लावणं महत्वाचं आहे. इतर गोष्टीकडे शासनाकडे भरपूर पैसा आहे आणि शेतकऱ्याकडे त्या गोष्टीला पैसा नाही. आता हल्ली बघा तुम्ही, कर्जमाफीचा प्रोसेस ही 2 वर्षापासून चालू आहे, म्हणजे सरकार ह्या गोष्टीकडे लक्ष कमी करतं. इतरत्र गोष्टी, समृद्धी महामार्ग घ्या, या गोष्टीसाठी सरकार कोट्यवधी रुपयाचे निधी उपलब्ध होतो. शेतकऱ्यांसाठी 2 वर्षापासून ही गोष्ट अंडर प्रोसेस चालू आहे, अजूनही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही, हिची घोषणा झालेली आहे. म्हणून हे शेतकरी आत्महत्येकडे जातात.
2: बरोबर आहे, शासनाची पण ही जबाबदारी आहे,
1: जबाबदारी
2: की शेतकऱ्याच्या समस्या ताबडतोब सोडवाव्या.
1: आणि भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळं ही आत्महत्या व्हायलाच नाही पाहिजे.
2: बरोबर आहे,
3: ऑटोमॅटिक वेस्ट नदी.
1: हा,
2: आणि मग आता जसं की शेतीमध्ये उत्पन्न नाही मिळालं एवढं, तर अशा पद्धतीचे मार्ग अवलंबले जातात. परंतु त्याला मग आणखीन काही जोडधंदे जर असेल, तर अशा प्रकारच्या शेतीचे काही जोडधंदे तुम्ही करता का?
1: हो, करतो ना, करतो. आम्ही शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय करतो, परंतु दुधाला वाजवी दर मिळत नाही किंवा ठराविक दर मिळत नाही. आम्ही 5 वर्षापासून मी चांगला दुग्ध व्यवसाय करतो. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाला भाव न मिळाल्यामुळे तो दूध धंदा पाहिजे त्या प्रमाणात परवडत नाही. आता हल्लीच्या काळामध्ये बघा तुम्ही, तुकाराम मुंडे सरांनी धाडी टाकल्या किंवा म्हणजे बनावट आणि भेसळ दूध जास्त येतं, त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला भाव भेटत नाही.
2: बरोबर
1: आहे, म्हणून शेतकरी त्या व्यवसायाकडे थोडीशी पाठ फिरवतात किंवा थोडस नको म्हणतात. त्याचं कारण काय आहे का, हे जे एजंट लोक आहे, दलाल लोक आहे, मोठ्या प्रमाणावरती दुधामध्ये भेसळ तयार करतात आणि ते दूध स्वस्तात विकतात. म्हणून ह्या दुधाकडे कुणी पाहिजे तशा प्रमाणामध्ये भाव भेटत नाही. शुद्ध दूध भेटत नाही, बनावट दुधाचं जास्त प्रमाण आहे.
2: बरोबर आहे, आणि जे आता व्यापाऱ्यांना तर पैसे मिळतात, परंतु शेतकऱ्याचं नुकसान होतं,
1: फार मोठं नुकसान.
2: शिवाय जे दूध पितात, दुधाचा वापर करतात, त्यांच्या पण
1: आरोग्याला खूप मोठी हानी आहे. त्यांची ह्युमिडिटी पॉवर कमी होतो, त्याच्यानंतर काम करण्याची क्षमता कमी होते, नैराश्य येतं किंवा माणूस असा थोडासा व्यसनाधीन झाल्यासारखा दिसतो.
2: अच्छा, बरं.
1: त्यामध्ये खूप विषारी केमिकल असतं ना, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा इफेक्ट जास्त प्रमाणावर होतो.
2: बरोबर आहे. तर मग शेतीमध्ये आणखीन युवकांसाठी, आपण एक तरुण शेतकरी आहात, तर या बाबतीत युवकांना तुम्ही काय संदेश द्याल?
1: माझं तर असं म्हणणं आहे, शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे, तर तरुणांनी शेतीकडे चांगल्या प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे आणि व्यसनाधीन न होता, शेती हा मूळ व्यवसाय आहे आपला, पारंपरिक वडिलोपार्जित, त्या व्यवसायाकडे विशेषतः लक्ष देऊन काळजीपूर्वक केला पाहिजे, पवित्र जपलं पाहिजे ना, असं
2: धरणी माता म्हटलं जात.
1: हो हो हो.
2: आणि जसं आपण मातेला सर्व काही मानतो,
1: बरोबर बरोबर,
2: तसंच आपण त्या शेतीची पण हाक ऐकली पाहिजे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं.
2: महेश जायतडकजी, आपण या रेडिओ नगरसाठी खूप उत्कृष्ट अशी मुलाखत दिली आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना खूप छान उद्बोधक, प्रेरक आणि आदर्श अशी माहिती दिली. त्याबद्दल मी रेडिओ नगर 90.4 FM तर्फे आपला खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.

0: शेतकरी बांधवांनो, शेतशिवार या कार्यक्रमात आता आपण रवींद्र नामदेव पाटोळे हे प्रगतशील शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून आता माहिती जाणून घेणार आहोत. तर रवींद्रजी, सर्वप्रथम रेडिओ नगरच्या या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपला थोडासा परिचय आम्हाला द्यावा.
1: मी रवींद्र नामदेव पाटोळे, मुक्काम पोस्ट तळेगावमुळे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
0: धन्यवाद. आता आपण शेती जी आहे, तर आपला व्यवसाय नेमका कोणता आहे?
1: माझा शेती व्यवसाय
0: बर,
1: आणि प्लस त्याला नोकरी पण आहे.
0: अरे वा,
1: असं दोन्ही पण आहे.
0: मग शेती कुठं आहे?
1: शेती इथून, म्हणजे मी जिथून नोकरी करतो तिथून 20 किलोमीटर अंतरावर आहे.
0: बर, हो. मग शेतीमध्ये तुम्ही स्वतः लक्ष देता?
1: हो, लक्ष देतो. म्हणजे सुट्टीच्या दिवशी आणि इतर वेळेस पण, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा गरज.
0: असं बर. म्हणजे तसं मूळ शिक्षण वगैरे किती झालं?
1: माझं शिक्षण ह्या एम कॉम झालेलं आहे इथं कोपरावला, के जे सोमाय कॉलेज.
0: बर, आणि मग उच्च शिक्षण घेऊन सुद्धा तुम्ही शेतीकडे वळालात?
1: हो, मला पहिल्यापासून शेती करण्याची आवड आहे.
0: अरे वा.
1: आणि सगळ्यात म्हणजे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी अशी आहे की माझे वडील हे 34 सुटल्यानंतर आमचे, म्हणजे आमचं मूळ गाव तसं तिळवणी आहे.
0: बर, तिळवणी.
1: हा, तिळवणी शिरसगाव. पण आमचे वडिलांचे काका हे धोत्रे येते जाधव म्हणून, हे त्यांच्याकडे शेती भरपूर होती.
0: बर.
1: पण त्यांच्याकडे शेती करण्यासाठी कोणी मनुष्यबळ नव्हतं.
0: बर.
1: मग आमच्या वडिलांना 34 झाल्यानंतर आमच्या वडिलांना शेती पाहण्यासाठी त्यांनी इकडे घेऊन आले.
0: बर.
1: तिथं आमचा जन्म वगैरे सगळं तिथेच झाला. तर त्याच्यानंतर त्यांच्याकडे सुरुवातीला गहू, बाजरी वगैरे असे पिकं होते. त्याच्यानंतर त्यांनी द्राक्षाची शेती केली. मी पण जवळजवळ त्यांच्याकडे 5 वर्ष द्राक्ष शेतीमध्ये काम केलं.
0: म्हणजे
1: औषधं मारणे, छाटण्या करणे,
0: म्हणजे
1: पूर्ण मी शिकलो. म्हणजे कॉलेज करून ते काम मी केलं.
0: अरे वा.
1: कॉलेज म्हणजे मी 11वी 12वीला असताना ना, तर त्यावेळेस हाफ डे मध्ये कॉलेज असते. तर मी ते दुपारी गेल्यानंतर मला ती आवड होती.
0: बरं.
1: मी ते गेल्यानंतर मी ते गडलिंग वगैरे करणे, द्राक्षाची थिनिंग वगैरे करणे त्यांच्यापासूनच, आणि त्याच्यामुळं मग मला ती शेतीची आवड निर्माण झाली.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर मग आम्ही, म्हणजे आम्ही त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी तिथून आम्ही बाजूला निघलो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला, म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला काही शेती मिळाली. त्यावेळेस आमच्या वडिलांनी त्यांना एवढं कमवून दिलं ना, त्यांनी आम्हाला शेती दिली. त्याच्यानंतर आम्ही वैयक्तिक आमच्या जिद्दीवर, म्हणजे त्यांनी आम्हाला 5 दिली, आम्ही आमच्या जिद्दीवर 5 घेतली.
0: अरे वा, क्या बात आहे. छान.
1: आणि आमची सगळी शेती ही कॅनोला खेटून आहे.
0: अरे वा.
1: कॅनोल एक्सप्रेस कॅनोलची 2 नंबर चारी आमच्या, म्हणजे आमच्या अंतर, आमचं 70 फूट अंतर आहे.
0: म्हणजे पाण्याची काही व्यवस्था,
1: पाण्याची काही व्यवस्था नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस ती जमीन घेतली त्यावेळेस ते म्हणजे पीक सोंगायला सुद्धा लोकांना विकत धान्य घेऊन द्यावं लागायचं.
0: बर.
1: अशी परिस्थिती, म्हणजे तिथं काहीच नव्हतं.
0: अरे बाप.
1: ते जुनं जे म्हणतात ना, ते कोंबडा कुश म्हणा येतो, ते सगळं त्या वावरतच होतं.
0: अरे बाप.
1: तिथं काहीच नव्हतं. आणि मग आम्ही ते तिथं त्या जमिनीमध्ये वीर वगैरे काही नव्हते. आम्ही वीर घेतली, म्हणजे आम्ही शून्यातूनच सगळं शेती केली. 2003 पासून शून्यातून पूर्ण निर्माण केली. तिथे आम्ही वीर खणली, थोडं सायपण वगैरे केलं. त्याच्यानंतर पहिल्या वर्षी आम्ही 1/2 एकर कांदे लावले.
0: बर.
1: तिथं.
0: बर.
1: पण ते पहिलं पीक असल्यामुळं कांदे इतके भारी आले, 1/2 एकरामध्ये कमीत कमी 3 टारले कांदे निघले.
0: बापरे.
1: आणि भाव पण त्यावेळेस 800-900 रुपये मिळाला. मग तिथून पुढे आम्ही थोडी थोडी थोडी प्रगती, म्हणजे असं आम्हाला माहीत होऊन गेलं आता आपण या पिकात. मग आम्ही थोडे, आमच्याकडे म्हशी वगैरे होत्या, काही गाई वगैरे, मग आम्ही शेणखत वगैरे त्याला टाकलं.
0: म्हणजे
1: जमीन थोडी थोडी आम्ही डेव्हलप करत गेलो.
0: शेतीला तो जोडधंदा जरा असेल, दोन्हीला फायदा होतो.
1: तर मग आणि तो पण केला. आणि त्याच्यानंतर मग ते खत टाकल्यानंतर आम्ही मग सोयाबीन, खरीफ मध्ये सोयाबीन घ्यायला लागलो आणि रबी मध्ये कांदा पीक करायला लागलो. असं. तर सोयाबीन मध्ये पण आम्ही जवळजवळ 14-15 क्विंटल पर्यंत आवरत काढलेले एकरी.
0: बर.
1: आणि कांद्यामध्ये पण 200+ आवरत गेलेलं आहे आमचं आता अशा पिकामध्ये. असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडी डेव्हलप केल्यानंतर थोडा पैसा यायला लागला. मग आम्ही शेततळं बनवलं, 1/2 एकरचं शेततळ. म्हणजे काय, आमचं जमीन याला खेटून असल्यामुळं, कॅनलला खेटून असल्यामुळं उन्हाळ्यात आम्हाला पाणी
0: प्रॉब्लेमच
1: नाही. पण उन्हाळ्यात पाणी कमी पडू, कारण उन्हाळ्यात पाणी, विहिरीला पाणी नसतं.
0: बर.
1: मग ते उन्हाळ्यातल्या पिकासाठी आम्ही 1/2 एकरचं तळ बनवलं.
2: बरं,
1: त्या तळ्याचा फायदा असा झाला का पहिल्याच वर्षी आम्ही बनवल्यानंतर त्याच वर्षी दुष्काळ पडला तो.
2: अच्छा,
1: म्हणजे पुढे हेच नव्हतं पाणी, पण आमची म्हणजे शेजारी सगळं वाळलेलं होतं, पण आमचं पीक पूर्ण आम्ही शेवटचे दोन पाणी आम्ही त्याच्या तळ्यावरच भरले. असं गहू वगैरे गहू केलेला होता, कांदे होते, आम्ही दरवर्षी कांदे आमचे 4 ते 5 एकर कांदे असतात.
2: बरं, हा छान.
1: आणि आता अजून सुद्धा 2 ट्रॅक्टर कांदे ठेवलेली.
2: कांद्याचं चांगलं पीक आहे.
1: हा, कांद्याचं पीक आमचं, कांद्याचं पीक म्हणजे आम्ही आता सगळं जे डेव्हलप झालेलो आहे ना हे कांद्यामुळे झालेलो आहे.
2: अच्छा,
1: आता इथं म्हणजे त्या शेतीवरच आम्ही इथं मी कोपरावला पण बंगला बांधला आणि घरी पण आता बंगला बांधलेला.
2: अच्छा, ते
1: कांद्याच्या पिकामुळेच.
2: म्हणजे आजच्या तरुणांना हे आपण सांगायला पाहिजे की शेतीकडे जर तुम्ही कष्ट मेहनत घेतली
1: आणि
2: तेवढंच उत्पन्न आहे,
1: स्वतःनी जर लक्ष दिलं तर 100% शेतीत फायदा आहे. म्हणजे असं म्हणून जमणार नाही की शेती तोट्यातच जाते, पण तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे.
2: बरोबर,
1: त्या पिकामध्ये आणि एवढं पण तुम्हाला सांगतो का आम्हाला 2 वर्ष लॉस पण झाला कांद्यामध्ये. एक वर्ष गारपीट झाली होती बघा, त्यावर्षी आमचा कांदे पूर्ण काढायला आले होते.
2: बरं,
1: पण ती गारपीट झाल्यामुळं ते कांदे आम्हाला म्हणजे काढतानाच आम्हाला नेहमी वावरात फेकून द्यावं लागले. त्याच्यानंतर 8 दिवस आम्ही हे ठेवले गंजीमध्ये, तिथून परत निम्मी परत फेकून द्यावं लागले. म्हणजे आम्हाला एक चतुर्थ तोच भाग पाडला. पण आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतो कांदे नाही लावायची, पण नंतर असं लक्षात आलं का कांदे न लावल्यामुळं आपली प्रगती होणार नाही. तिथून पुढे आम्ही परत रेग्युलर म्हणजे नुकसान होऊ नाही तर नाही, पण असं होतं
2: सातत्य
1: पाहिजे. आणि असं होतं की 1 वर्ष जरी लॉस झाला ना तर दुसऱ्या वर्षी 100% फायदा निघतो. आता 2022 म्हणजे 2 वर्षापूर्वी सुद्धा 4 ते 5 हजार रुपये खाण्याला भाव होता.
2: बरोबर.
1: हा, तर त्यावेळी जो म्हणजे माझे 200 ते 300 क्विंटल कांदा होता, त्यावेळेस बी आमचे 8-9 लाख रुपये झाले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी कांद्याचं सडेचं प्रमाण जास्त होतं आणि भाव पण नव्हता, पूर्ण भाव डाऊन होता. 1000 रुपयाच्या पुढे कांदाच गेला नाही.
2: बरोबर,
1: तरी आम्ही थोडं मार्केट हे ओळखून आणि आपलं कांद्याचं साठण्याचं प्रमाण ओळखून आम्ही पटपट थोडं फास्टमध्ये भरलं. आम्ही आमचा खर्च वसूल करून घेतला, पूर्ण खर्च वसूल करून घेतला. म्हणजे लॉसमध्ये गेलो नाही, फक्त आहे तेवढं आम्ही हे करू. आणि आमचं आणि आता यावर्षी पण या कांद्यानं ऍव्हरेज कमी निघालं, पण योगायोगाने भाव चांगले असल्यामुळे पैसे झाले. असं
2: मग आता कांद्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं पीक घेता तुम्ही?
1: आता कांद्याच्या व्यतिरिक्त मका पण आहे ना.
2: बरं,
1: मका पण. हा, मका असते.
2: कुठलं वाण असतं मक्याचं?
1: मक्याचं ते 38-45.
2: बरं,
1: मक्याचं आम्ही जवळजवळ 40-45 क्विंटल पर्यंत आवडत घेतलेले.
2: बरं,
1: याचं एकरी.
2: आणि मग या शेती करताना तुम्ही काही नवीन प्रयोग करता का त्याच्यामध्ये?
1: हो, करतो ना. म्हणजे आता बाहेर समजा आता आपण पुढे बघतो ना बाहेर कोणी काही नवीन टेक्नॉलॉजी आणली. आता समजा सुरुवातीला आम्ही लेबर लावून गवत वगैरे काढायचो, पण आता लेबरचा प्रॉब्लेम खूप झालेला
2: आहे
1: आणि लेबरच्या खर्चामध्ये आता हे तणनाशक निघाले. मग आम्ही त्याचा आता फक्त वेळेवर तणनाशक मारलं तर पीक पण वाचतं आणि तण पण मरतं. असं
2: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मग ते आधुनिक तंत्रज्ञान जे आहे त्याचा कसा वापर करता तुम्ही? ट्रॅक्टर वापरता?
1: ट्रॅक्टर घेतलेला आहे.
2: बरं,
1: ट्रॅक्टर आमच्याकडे याचा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे, 575 नवीन ट्रॅक्टर वगैरे, आपलं रोटावेटर आहे, पेरणी यंत्र आहे.
2: बरं,
1: आणि हे सगळे आम्ही पेरणी वगैरे जे टोकन पद्धतीने याचा आता नवीन टेक्नॉलॉजी आहे ना भारतरी वगैरे त्यांच्याकडून करून घ्यायचं.
2: अच्छा, असं. अच्छा, आणि मग आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच तुम्ही पारंपरिक पद्धतीने देखील शेती करता?
1: हो, करतो. ते पण म्हणजे ते आम्ही हे पण घेतोय. अजून बी मूग वगैरे जुने आहे ना, जुने मूग डाळीचे आम्ही सगळ्या डाळी वगैरे सगळ्या आमच्या घरचे आहे.
2: वा,
1: म्हणजे आम्ही आमच्या जे आहे ना आता अजून वडील वाढलेले पण आई आहे ना, आई समजा आम्ही काही पीक लावलं तर कडाने तुरी वगैरे लावणार.
2: बरं,
1: परत ते मध्ये मुगाचे पाय करणार आणि भुईमुंग हा कंपल्सरी आमच्याकडे 1/2 एकर असतोच.
2: बरं,
1: म्हणजे तो फक्त घरासाठी.
2: अच्छा,
1: बाहेर विकण्यासाठी नाही, पण तो घरासाठी करणं आता ठेवलाच असतो. म्हणजे आम्ही जे आम्हाला जे लागतं आपल्याला अन्न ते आम्ही घरच्या घरीच पिकवतो. म्हणजे बाहेर काही विषय नाही, आमचं धान्य पण घरचं आहे, डाळी पण घरचे आहे, शेंगदाणे वगैरे सगळं घरचं आहे.
2: त्यामुळे आपण शुद्ध स्वरूपातलं
1: बाहेर बाहेर आम्ही ते म्हणजे डाळी आम्ही आतापर्यंत आम्ही तुरीची डाळ घेतलेली नाही, मुगाची डाळ घेतलेली नाही, विकत घेत नाही, शेंगदाणे घेतलेली नाही.
2: म्हणजे हा शेतीचा हा एक फायदा आहे की आपल्या शुद्ध अन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्य वगैरे
1: मिळतात. आणि मी शेतीमध्ये हे पण केलं, ड्रीप वगैरे पण केलेले.
2: बर,
1: असं कसं आहे आता हल्ली रात्री पाणी वाहायला वगैरे जात येत नाही, त्याच्यामुळे असं. आणि काही दिवस मी ऊस पण केलेला होता.
2: बर,
1: ऊस पण होता 2-3 वर्षे.
2: बर,
1: असं. पण आता ऊसाचं कसं आहे या वाघाच्या भीतीमुळे याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम यायला लागले,
2: वाघ आहेत, बिबट्या आहेत,
1: त्याच्यामुळे हे दोन पिकं घेतली.
2: अच्छा, असं. आता शेतीमध्ये तुम्ही करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुराची समस्या आहे.
2: अच्छा,
1: असं. ते आता हे समजा काही ठिकाणून काही ठिकाणी मग आता तरी ती याची बाहेरची बियारी आहे.
2: बर, हा,
1: म्हणून थोडं होतंय. पण मग काही काही कधी कधी मजुरी वाढून सुद्धा आपलं काम करून घ्यावं लागतं. पण मग आता शेती हा व्यवसाय असा आहे का, त्यावेळेस मजुरीचा विचार न करता तो करावाच लागतो. नाही केलं तर मग आपल्याला काहीच मिळणार
2: वेळेवर मजूर उपलब्ध होणं गरजेचं आहे.
1: वेळेवर मजूर उपलब्ध करून पैसे देऊन आपण आपले हे माल ताब्यात घेणं हे महत्वाचं आहे.
2: खरंय, खरंय. आणि आणखीन कोणकोणत्या समस्या आहेत शेतीमध्ये तुम्हाला?
1: शेती आता पावसाचा पाऊस अभावी तर आहेच. पावसाचं बी आता यावर्षी प्रमाण कमी ना.
2: खरं आहे, यावर्षी पाऊस कमीच आहे.
1: कमीच आहे, त्यामुळे असं. आता पाऊस जर चांगला असला तर शेती चांगलीच.
2: बरोबर आहे. आणि आता हे मार्केट वगैरे तुम्हाला जवळ कुठलं आहे? मग
1: कोपरगाव मार्केट आहे. आता कांद्यासाठी जर म्हणलं तर आमच्याकडे शिरज म्हणजे कोपरगावची उपशाखा आहे, शिरजगाव तिळवणी.
2: कांद्यात कुठलं बी वाण वापरतो?
1: आम्ही प्रशांत पंचगंगा वगैरे.
2: बर,
1: येलोरा. म्हणजे चेंज करायचं दरवर्षी आम्ही चेंज करू. म्हणजे समजा यावर्षी समजा कांदे कलर नाही वाटला, आता एखादा शेतकरी म्हटला हा कांद्याचं बी चांगलं कलर कलर त्याचा आपण बघतो मार्केटमध्ये, आपण काय बघलं असं चेंज करत राहायचं.
2: बरोबर आहे. मग आता आपल्या नगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे, तर त्या कृषी विद्यापीठामार्फत तुम्ही काही माहिती वगैरे घेता का? त्याचा तुम्हाला फायदा होतो का काही?
1: कृषी विद्यापीठाचं तर मी अजूनपर्यंत कृषी विद्यापीठात तर काय गेलेलो नाही. पण मग ते ऐकतो त्यांचे वाहन वगैरे ऐकले तर मग ते आपण मार्केटमध्ये बघायचं आहे का नाही, तेवढं वापरतो आपण. आता हे समजा सोयाबीनचं वगैरे ते फुले दुर्वा वगैरे मागच्या वर्षी आम्ही वापरले होते, असं त्यांनी जे नवीन ते नवीन वाहन विकसित केले ते आपण मार्केटमध्ये घ्यायचे.
2: आणि कृषी विभागामार्फत काही योजना असतात.
1: हा, मग आता मी
2: त्याचा तुम्हाला कसा फायदा
1: आहे ना? शेत मी शेततळ बनवलं ना त्यावेळेस मला कृषी विभागाने पैसे दिले 50,000 रुपये त्यांचे.
2: अच्छा.
1: आता कागद टाकायला पण ते पैसे देतात, पण मग ते कागद टाकण्यासाठी मी काही थांबलो नव्हतो, माझा व्यक्ती कागद टाकून घेतला. त्याच्यानंतर ड्रीपला पण त्यांनी सबसिडी दिली. त्याच्यानंतर मी हे स्प्रिंकलर घेतलं, स्प्रिंकलरला पण त्यांनी सबसिडी मिळते स्प्रिंकलरला. म्हणजे मी कृषी आणि मी कृषी विभागामार्फत चाळ बनवलेली कांद्याची, त्याचे पण मला 85,000 रुपये मिळाले चाळीचे. म्हणजे कृषी योजनांचे मी घेतो आणि आहे चांगलं आहे कृषी योजनांचे फायदे. आणि यावर्षी मी रोटावेटर घेतला त्याच्यामध्ये, आता मला 46,000 रुपये
2: सबसिडी. आणि मग आणखीन काय शेती विमा जे आहेत
1: ते पण मी कंटिन्यू काढतो. शेतीचा विमा पण कंटिन्यू काढतो, असं. म्हणजे पण शेती विम्याचं कसं असतं, समजा एखाद्या वर्षी मिळतो एखाद्या वर्षी नाही मिळत, पण मग कंटिन्यू ठेवला तर कधी ना कधी काही आता मागच्या वर्षी मिळालं होतं.
2: बरोबर आहे. असं अचानक समजा गारपीट झाली,
1: हा हा, मग ते
2: किंवा अचानक काही पूरग्रस्तासारखी समस्या निर्माण झाली, भरपूर पाऊस पडला,
1: हा,
2: तेव्हा पण ह्या विम्याचा फायदा
1: मिळतो मिळतो असं.
2: आणि तुमच्या कुटुंबातले मग जे सदस्य आहेत ते शेतीमध्ये तुम्हाला मदत करतात?
1: हो, पूर्ण
2: बर. कोण कोण करत शेतीमध्ये?
1: भाऊ आहे, मंडळी आहे, आई आहे.
2: अच्छा. आणि मुलं?
1: मुलं एक मुलगा एक मुलगी आहे, ते मुलगा पण सर्व्हिसला आहे, मुलगी शिक्षण चालू आहे.
2: बर, छान. अच्छा. म्हणजे आणि महिलांचा सहकार सहभाग मिळतो का शेतीमध्ये?
1: हो मिळतो, त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.
2: अच्छा, खूप छान. आणि तुम्ही नोकरी सांभाळून शेती करता?
1: हो.
2: मग ह्याच्यामध्ये थोडीशी सर्कस होत असेल तुमची?
1: नाही, आता कसं आहे माझा टायमिंग 10:30 आहे.
2: बरं बरं.
1: आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.
2: बरं.
1: तर पण मी म्हणजे दोन्ही म्हणजे तसं हे कसर कुठं सोडत नाही, नोकरीत पण पूर्ण लक्ष द्यायचं म्हणजे, आणि घरी पण शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असते.
2: बरं.
1: तर शनिवार रविवार हा कंपल्सरी शेतीसाठीच द्यायचा, शेतीसाठीच द्यायचा. आणि इतर वेळेस समजा जरी कंटिन्यू गरज पडली तर सकाळी वगैरे असं राहतो आपण, आणि सुट्ट्या वगैरे येत नाही समजा, इतर सुट्ट्या मिळते. शक्यतो मी बाहेर जास्त फिरत नाही.
2: अरे वा.
1: फक्त शेतीसाठी असं
2: म्हणजे केवळ शेतीमध्ये इंटरेस्ट आहे.
1: हा इंटरेस्ट माझा शेतीची इंटरेस्ट आहे,
2: शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, प्रगती केलेली आहे.
1: आणि मी आजही मी म्हणजे जर औषध मारत असलं तर आजही मी ते बॅटरीचे पंप आणि आजही पण मारतो
2: स्वतः. अरे वाते
1: स्वतः मार.
2: मग असा एखादा शेतीमधला तुमचा गमतीशीर अनुभव आहे का काही एखादा, किंवा तुमचा अनुभव असा काहीतरी काम करत असताना काहीतरी वेगळंच घडलं, किंवा आपल्याकडून काही चूक झाली पण ती लगेच लक्षात नाही आली, असं काही आहे का?
1: नाही होतंय. आता कधी कधी काय होतंय आपण आता समजा मी एक मला एकदा एक अनुभव मागच्या वर्षी असा आला तर मी एका औषध विक्रेत्याकडून हे घेतलं म्हणजे ते खताचं म्हणजे मी आता बरेच लोक काय होतं हे औषध विक्रेतेवाले कडून जर खताचं नियोजन घेतलं तर पीक चांगलं येतं. तर मला एक खत विक्रेत्याचा असा अनुभव आला तर मला माझे कांदे म्हणजे काढण्याला 1-1.5 महिना बाकी होता.
2: बरं.
1: त्यांनी काय केलं, त्यांनी त्याला खताचा डोस द्या त्याला त्यांनी मला त्यामध्ये अमोनियम सल्फेट वापरायला लावलं.
2: बरं.
1: अमोनियम सल्फेट हा युरियाचा घटक आहे.
2: बरं.
1: बरोबर. तर त्याच्यानंतर त्या म्हणजे त्याचा इफेक्ट मला असा मिळाला का त्या कांद्याची साईज खूप मोठी झाली.
2: बरं.
1: मला त्यावेळेस असा आनंद झाला, मला वाटलं आपण म्हणजे आपलं नियोजन एकदम पक्क आहे. पण त्याचा साईड इफेक्ट हा कांदा साठवल्यानंतर 1 महिन्यांनी कांदे पूर्ण मध्ये असे सडले, पूर्ण म्हणजे असे सडले म्हणजे त्यात ते युरिया पांढरा जो असतो ना तो युरियाचा, तर तेव्हापासून ठरवलं की आपलं जे खताचं नियोजन आहे हे आपल्या आपल्या पद्धतीने ठेवायचं, कोणाचं ऐकायचं नाही. एक गुणी इकडे ज्याला टाकायची पण बाकीचं दुसरं कोणाचं शेड्यूल घ्यायचं नाही असं.
2: हा, त्यातून अनुभवातून माणूस
1: शिकतो
2: आणि त्याचं पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय, त्याची माहिती घेतल्याशिवाय, त्याच्या परिणामांची माहिती घेतल्याशिवाय प्रयोग करायचा. मस्त, छान. तर धन्यवाद, आपण या ठिकाणी खूप उत्कृष्ट अशी माहिती दिली. धन्यवाद. रेडिओ नगरतर्फे आपला खूप खूप आभारी आहे. तुमचे पण.

शेतकरी मित्र हो, आता आपण ऐकणार आहोत पशुधन विमा योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं आवाहन. शेतकरी पशुपालकांनी पशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी पशुपालकांनी लाभ घेण्याचं पशुसंवर्धन विभागाचं आवाहन. राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात व नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना राबवण्यास शासनानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी शेतकरी पशुपालक बांधवांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड AIC या कंपनीसोबत पशुसंवर्धन विभागानं सामंजस्य करार म्हणजेच MOU केल्याची माहिती माननीय आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य डॉ किरण पाटील यांनी दिली आहे. पशुधन विमा योजनेमुळं पूर, वीज पडणे, अपघात आणि विषबाधा तसंच पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुधन गमावणाऱ्या पात्र पशुपालक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याची 85% रक्कम केंद्र व राज्य शासन म्हणजे 60-40 प्रमाणात भरणार असून लाभार्थी पशुपालकाला केवळ 15% हिस्सा द्यावा लागेल. राज्यभरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड AIC निवड करण्यात आली आहे. विमा प्रीमियमचे दर 1 वर्षासाठी 4.30%, 2 वर्षासाठी 7.5% आणि 3 वर्षासाठी 10.5% असे निश्चित करण्यात आले आहेत. विमा संरक्षणाची मर्यादा व निकष. कमाल पशुधन संख्या एका कुटुंबातील कमाल 10 पशुधनासाठी अनुदानाचा लाभ मिळेल. दुभती गाय कमाल मूल्य ₹70,000 संरक्षण, दुभती म्हैस कमाल मूल्य ₹80,000 संरक्षण, बैल रेडे अनुक्रमे 70,000 म्हणजे बैल 70,000 आणि रेडे ₹80,000 संरक्षण. शेळी व मेंढी कमाल मूल्य ₹7,000 प्रति जनावर. पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर. विम्यासाठी पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणाली NDLM 12 अंकी कानातील बिल्ल्यांसह इयर टॅग UID असणे बंधनकारक आहे. 2. विमा कंपनी UID सोबतच RFID तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल. 3. नो टॅग नो क्लेम या नियमाचे कडक पालन केले जाईल. 15 दिवसात क्लेम थेट खात्यात. जनावराचा मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमाद्वारे कळवणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व पोस्टमॉर्टम अहवाल सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात म्हणजे DBT जमा केली जाईल. पात्र विमा क्लेमची मुदतीत भरपाई न दिल्यास विमा कंपनीला 12% दराने व्याज द्यावे लागेल. राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ MLDB नागपूरमार्फत केली जाणार असून राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्त या योजनेचे सनियंत्रण करतील अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शीतलकुमार मुकणे यांनी दिली आहे. निविदा प्रक्रियेअंती प्राप्त प्रीमियम दरानुसार ₹70,000 किंमत असलेल्या संकरित गायीसाठी 1 वर्ष, 2 वर्ष व 3 वर्षांच्या कालावधीकरिता पशुपालकाला द्यावी लागणारी रक्कम याप्रमाणे आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी एकूण प्रीमियम दर 4.30%, एकूण विमा हप्ता ₹70,000 4.30% म्हणजेच ₹3,010, पशुपालकाचा हिस्सा 15% म्हणजे ₹3,010 × 15% म्हणजे ₹4,051.50. 2 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण प्रीमियम दर 7.5%,
एकूण विमा हप्ता रुपये 70,000 7.5% म्हणजे 5,250 रुपये. पशुपालकाचा हिस्सा 15% म्हणजे रुपये 787 रुपये. 3 वर्षांच्या कालावधीसाठी एकूण प्रीमियम दर 10.5%. एकूण विमा हप्ता रुपये 70,000 10.5% म्हणजेच रुपये 7,350. पशुपालकाचा हिस्सा 15% म्हणजेच रुपये 1,102. थोडक्यात विवरण असं आहे, कालावधी, निविदा, प्रीमियम दर, टक्केवारी, एकूण विमा हप्ता रुपये आणि पशुपालकाचा हिस्सा. 1 वर्षासाठी 4.5% रुपये 3,010 म्हणजे 451 रुपये. 2 वर्षासाठी 7.5% एकूण प्रीमियम 5,250 रुपये आणि पशुपालकाचा हिस्सा रुपये 787. 3 वर्षासाठी 10.5% प्रीमियम रुपये 7,350 आणि पशुपालकाचा हिस्सा 1,102.5. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता मिळणे हा राज्यातील लाखो पशुपालकांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वाकांक्षी निर्णय आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले पशुधन सुरक्षित करावे असं आवाहन महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री माननीय श्रीमती पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पशुधन विमा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विमा प्रीमियमच्या 85% भार केंद्र व राज्य शासन उचलणार असून पशुपालकाला केवळ 15% हप्ता भरावा लागणार आहे. तसंच पूर, वीज पडणे, अपघात आणि विषबाधा यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये तसंच पशुधनाचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास 15 दिवसांच्या आत थेट बँक खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल व शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळेल. माननीय डॉ रामास्वामी, सचिव महाराष्ट्र शासन, मुंबई. त्यानंतर पशुसंवर्धन आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे डॉ किरण पाटील यांचं म्हणणं आहे, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ म्हणजेच MLDB मार्फत या योजनेची अंमलबजावणी अत्यंत पारदर्शक व गतीनं केली जाईल. राज्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची भारत पशुधन प्रणालीवर वेळेत नोंदणी करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले पशुधन सुरक्षित करावे. तर शेतकरी मित्र हो, आपणही आपल्या पशुधनच्या विम्याची नोंदणी अवश्य करा आणि आपलं पशुधन सुरक्षित करा. शेतकरी बंधू भगिनींनो, पशुधन विमा योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आणि या योजनेच्या लाभासाठी आजच नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रास भेट द्या किंवा कॉल सेंटर संपर्क क्रमांक आहे 1962. व्हॉट्सअप चॅटबॉट सेवा म्हणजेच व्हॉट्सअप क्रमांक आहे 90 63 14 22 99.

शेतकरी बंधू भगिनींनो, फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा अहिल्यानगर, पारनेर आणि पाथर्डी तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2026-27 अंतर्गत विकास कार्यक्रमातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत फलोत्पादन शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा एक्सपोजर व्हिजिट आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगर, पारनेर आणि पाथर्डी तालुक्यातील इच्छुक फलोत्पादन शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून 24 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत, असं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांना फलोत्पादन विषयक ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे या उद्देशानं हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया, मोठ्या प्रक्रिया उद्योगांची कार्यपद्धती, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास, तसंच आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून फलोत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया व विपणन व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून त्याचा उपयोग उत्पादनाची गुणवत्ता व मूल्यवर्धनासाठी करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक माहिती अचूक नमूद करावी. इच्छुक शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नाव, गाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आणि पिकाचा तपशील यासह संपूर्ण माहिती अचूक नमूद करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असंही उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. याबरोबरच आजचा शेतशिवार कार्यक्रम आता इथंच थांबवूया. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी आपल्या एका नवीन शेतकरी मित्राबरोबर. तोपर्यंत राम राम.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

नमस्कार नगरकर, मी विद्या बडवे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. क्रीडा झेप ही आपली मालिका सुरू झाली आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ टेबल टेनिसपटू अभय मुथ्था. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या समवेत आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहे. ज्येष्ठ टेबल टेनिसपटू अभय मुथ्था सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर 2 स्पर्धा खेळलेल्या आहेत. 1 रौप्य पदक त्यांनी पुणे विद्यापीठाला मिळवून दिलेलं आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धा त्यांनी शालेय जीवनात गाजवल्या आहेत, महाविद्यालयीन जीवनात गाजवलेल्या आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी नंतर संघटक म्हणून जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य करत आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी असंख्य खेळाडूही तयार केलेले आहेत, कोच म्हणूनही ते काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आता त्यांचा मानस आहे टेबल टेनिसचा प्रचार प्रचारासाठी 25 टेबल त्यांनी देण्याचा मानस आहे. तर आपण त्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
3: धन्यवाद
2: सर. मला तुमचं बालपण, त्याचबरोबरीने शिक्षण आणि त्याचबरोबरीने तुम्ही टेबल टेनिसकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
3: हा, मी 1974 पासून टेबल टेनिस चालू केलं, म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून.
2: अरे वा.
3: हा, त्यावेळेस आता तरी कसं आहे, 6-7 वर्षाचाच मुलगा खेळायला लागतो. त्यावेळेस एवढं हे नव्हतं. 14व्या वर्षी चालू केलं. 16व्या वर्षी मी नगरची मेन स्पर्धा मेन ही मारली. 2 वर्षात
2: जिंकले का?
3: जिंकले. हो, 2 वर्षात
2: मेन कसे वळाला टेबल टेनिस कडे ते सांगा.
3: आमचे मोठे भाऊ सुद्धा नगरचे चॅम्पियन होते अमृत मुथ्था म्हणून, तर त्यांच्यामुळे मी वळालो आणि 2 वर्षात टेबल टेनिस चॅम्पियन झालो. त्याच्या पुढे मी जवळजवळ 1990 पर्यंत, मला 74 ते 90 पर्यंत मला कोणी चारवलं नाही.
2: 16 वर्ष
3: नंतर आमचे अनिल रासने म्हणून

0: स्वर्गीय वारले फारच चांगले टेबल टेनिस प्लेअर होते. पहिल्यांदा त्यांनी मला हरवलं. त्या मधल्या काळात 1980-81 ला मी पुणे युनिव्हर्सिटीकडनं खेळलो. रौप्य पदकही आम्हाला एकदा भेटलंय. त्याच्यानंतर मी असोसिएशन स्थापन केली.
1: मला खेळाचं सांगा ना सर, तुम्ही 16 वर्ष जिल्ह्यातले विनर्स होतात पण राज्य स्पर्धा वगैरे खेळला?
0: मी थेट नागपूर पर्यंत आम्ही विनर होतो. म्हणजे जळगाव, धुळा, नाशिक, नागपूर पर्यंत मी खेळलो. मी रासने सर हमेशा जायचो. आम्ही दोघं म्हणजे चांगलंच आमचं नाव होतं नागपूर.
1: तुम्ही सिंगल मध्ये का डबल मध्ये? तसं काय,
0: सिंगल मध्ये.
1: सिंगल मध्ये
0: मेन होतो. आणि त्या काळात आपला टेबल टेनिस हा खेळ निदान ह्या साईडला तरी फार पुढं होता.
1: बरं,
0: आजची परिस्थिती अशी आहे की आपण आज फार माग आहोत.
1: त्यावेळेस एकदम चांगले खेळाडू होते तुमच्याबरोबर.
0: म्हणजे घाबरायचे
1: एवढे.
0: पुणे, बॉम्बे, ठाणा एक वेगळे होतं पण आम्ही नागपूर साईडला तरी आम्हाला कोणी हरवायचं.
1: वलाडी टीम म्हणून ओळखले जायचे.
0: नगरची एकदम टीम चांगली होती.
1: बर बर बर. तुमच्या कुठल्या स्पर्धा आठवते का तुम्ही पहिली जिंकलेली कुठली?
0: धुळा आहे, नाशिकला आहे, हा जळगावला
1: आहे,
0: हा या मी तिथं विनर झालेलो
1: आहे. अरे बापरे.
0: ओपन टुर्नामेंट व्हायच्या पूर्वी प्राइज दिसते. त्या काळात 1,000, 1,500 असे प्राइजेस असं पण आम्ही जायचो.
1: पण ते मोठे बक्षीस असायचे
0: त्या काळात. ट्रॉफी असायच्या.
1: बर बर.
0: तर ते वेगळंच होतं काही. आणि त्या काळात आपल्या इथं रँकिंग टुर्नामेंट, मी असोसिएशनचा मग अध्यक्ष झालो. नंतर मी रँकिंग टुर्नामेंट घ्यायला लागलो 2006.
1: ते नंतर सांगा, अगोदर तुम्ही 81 साली विद्यापीठाच्या स्पर्धा खेळल्या, ते कुठल्या कॉलेज मार्फत खेळले?
0: अहमदनगर कॉलेज.
1: अहमदनगर कॉलेज.
0: मंगलसिंग ठाकूर सर आमचे होते. फारच त्यांचा माझ्यावर फार जीव होता. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि दिनूभाऊ कुलकर्णी सुद्धा सारडा कॉलेज हे जे फिजिकल डायरेक्टर होते फार इंटरेस्टेड होते खेळासाठी. यांनी पूर्ण जीवन हे केलेलं.
1: बरोबर. समर्पित केलं.
0: समर्पित केलेलं. आणि त्यांच्या अंडरच आम्ही तयार झालो होतो.
1: बरोबर. तुटल्या 81 ला जी पहिली विद्यापीठ कुठं स्पर्धा खेळला ते आठवत आहे?
0: ते त्यावेळेस जे झाली ती ठाण्याला झाली.
1: बर बर.
0: ठाण्याला. ठाणा टेबल टेनिस मध्ये फार पुढे आहे. तर त्या तिथंच झालेली होते.
1: तुम्ही रौप्य पदक पहिल्याच मॅचेस मध्ये मिळवलं?
0: नाही, सेकंड. पहिले 80 ला आम्ही हरलो होतो.
1: बर.
0: पण 81 ला आम्हाला
1: सहभाग घेतला होता.
0: रौप्य पदक पुणे युनिव्हर्सिटीला भेटलं.
1: बर बर. आपले त्यावेळेचे खेळाडूंचे काही नामांकित नावं सांगा ना सर.
0: नगरचा इतिहास तसा फार मोठा आहे. नाना चांदोरकर सर, बनसोडे सर हे नॅशनल लेवलला खेळलेले. म्हणजे आम्ही फार ज्युनियर आहोत. नाना चांदोरकर तर फार पूर्वी खेळलेले. त्यांचे लहान भाऊ बाबा चांदोर क्रिकेटलाही रणजी खेळलेले. नानांनी टेबल टेनिस मध्ये म्हणजे भारतात नाव कमवलं.
1: अरे बापरे.
0: त्यांचं गायडन्स आम्हाला हमेशा भेटायचं. त्यांची मुलगी गीता होती.
1: बर.
0: ती माझ्या कॉलेज बरोबर माझ्याबरोबर खेळायची.
1: अरे बापरे.
0: ती आता USला आहे. ती बी फार चांगली. तिनेही फार नाव कमवलं.
1: हो का?
0: आणि नंतर आम्ही मग कॉलेज तर्फे जायचो खेळायला. नगरचं नाव चांगलंच होतं टेबल टेनिस मध्ये.
1: त्यावेळेस इथं कुठं टेबल कोर्ट कुठं कुठं?
0: इथं वाड्या पार्क मध्ये खेळायचो.
1: अजून कुठं?
0: विश्रामबा क्लब होता.
1: बर.
0: आणि कॉलेजेस सगळ्या कॉलेजला टेबल होते.
1: टेबल होते.
0: सारडाला होता, न्यूयॉर्कला होता. आणि मेन म्हणजे सगळ्या बँकेत, एक्साइज डिपार्टमेंट सगळीकडे टेबल हा खेळ एक म्हणतात ना घरातला खेळ असा होता. आता ती परिस्थिती बदललेली.
1: बरोबर. घरात लवकर टेबल लावून खेळायचे. मला आठवतं त्यावेळेस
0: फार जणांच्या घरी टेबल. एक म्हणतात ना घरातला खेळ तो होता. जसं आपण लहानपणी पत्ते खेळतो तसा एक टेबल टेनिस होता.
1: बरोबर.
0: तशीच माझी इच्छा आहे. आता मी परत असोसिएशन मध्ये वाढवायचं नगर.
1: बर बर बर. अशी
0: इच्छा
1: आहे. 90 पर्यंत तुम्ही विनर होतात. अरे बापरे. म्हणजे
0: रासने कधी व्हायचा मी कधी व्हायचा.
1: म्हणजे तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा लागायची.
0: नंतर पवार सरही आले. ते फार चांगले खेळायचे.
1: किरण पवार.
0: किरण पवार.
1: बर बर बर बर.
0: आज ते कोच आहेत. चांगलं आहे नगरचं. त्यांनी चांगलं भवितव्य घडवलेलं आहे. त्यांच्याकडेच मुलं खेळतात. माझं 2000 पासून माझं जरा दुर्लक्ष झालं धंद्यामुळे. नंतर मी आताच परत चालू करायचं. मी आताच महाराष्ट्र असोसिएशन कडे बसलो होतो. आमची मीटिंगही झाली. परत अहिल्या नगर असोसिएशन म्हणून आम्ही स्थापन करतोय.
1: अरे बापरे.
0: त्याच्यात मी आता मी थोडं मुलगा पाहतोय रिटायर आहे. माझा मुलगाही MS अमेरिकेला खेळला. तिथं नॅशनल खेळला टेबल टेनिस.
1: अरे बापरे. तुमचा मुलगा
0: विनर होता असतो कॉलेज लाईफला शाळेच्या. अमेरिकेतही नॅशनल खेळला.
1: अरे बापरे.
0: 6 वर्ष झाले नगरला आलाय. इथं बिल्डर लाईन करतोय.
1: बर बर. काय नाव त्याचं?
0: गौरव मुत्ता.
1: बर बर बर. तो पण विनर आहे.
0: हो.
1: तुमच्या बरोबर त्यांनी तुमचं हे चालवलं.
0: म्हणजे माझ्यापेक्षा चांगलंच खेळतो.
1: तो विद्यापीठ वगैरे खेळला का काय?
0: तो इथं अमेरिकेला गेला. गेला शिकायला तिथं नॅशनल खेळला.
1: अरे बापरे.
0: तिथं त्याच्याबरोबर चायनीज प्लेयर होते खेळा, सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीला होता.
1: बर बर.
0: आणि फारच चांगला खेळतो सर. किरण पवार सर आणि रासने सरांनीच त्याला ट्रेनिंग दिलेली.
1: हो का? अरे वा वा वा. त्यामुळे आणि नंतर मग तुम्ही व्यापारी पेठेतही चालवत होते ना?
0: व्यापारी क्लबला माझा क्लब होता.
1: 90 ला तुम्ही मग थोडस
0: 2000 ला थोडं
1: संघटक म्हणून तुम्ही काम करू लागलेत ना? मग त्यावेळेस काय काय कुठं कुठं?
0: त्यावेळेस आपण इथं नगरला वर्षाला जवळजवळ 4-5 मॅचेस घ्यायचो आम्ही.
1: बर.
0: पूर्वी
1: बर
0: टेबल टेनिसच्या. नंतर रँकिंग काही महाराष्ट्राच्या स्टेटच्या घेतल्या आपण. स्टेट चॅम्पियनशिप घेतली. म्हणजे आपण नगरकरांनी इतकं त्यांना आज बी ते आठवण करतात आपली.
1: बर. 2007 ला ना?
0: हा 2006-07
1: ला. बर बर.
0: आणि आता त्यांनी आपल्याला शब्द दिलाय तुम्ही असोसिएशन करा. माझी इच्छा आहे की परत एकदा मी स्टेट चॅम्पियनशिप घेईल. आता
1: बडी साजन मध्ये घेतले होते तुम्ही?
0: 1000 प्लेयर आले होते
1: महाराष्ट्रातून.
0: 8 दिवस त्यांचं खाणं पिणं राहणं सगळं आपल्याकडेच.
1: अरे बाबा. तुम्ही सगळं आयोजन नियोजन सहभाग होता.
0: झहीर खान त्यावेळेस बक्षीस समारंभाला आले.
1: अरे बापरे. त्याच्या समारंभाला
0: काळात फॉर्म मध्ये होते ते.
1: आले होते. बरोबर. कुठले विनर टीम चॅम्पियन्स कोण झालं होतं आठवत का?
0: कमलेश मेहता आले होते.
1: बर बर बर. ते झाले होते.
0: ते झाले होते. सुजय गोरपडे म्हणजे जे भारताच्या टीम मध्ये खेळतात ते सगळे आले होते.
1: नामांकित खेळाडू
0: सगळे.
1: बर बर बर. सुंदर आयोजन झालं होतं ते.
0: नाही आता सगळ्यांची इच्छा आहे आमच्या टीम की परत एकदा मी सहभाग घेतोय आता. आणि माझी तर इच्छा आहे प्रत्येक कॉलनीत कोणी मला जर दाखवलं हॉल आहे माझ्या कॉलनीत तर मी टेबल टाकेल तिथे.
1: अरे बापरे.
0: आणि माझ्या सध्या तरी स्वखर्चाने मी टाकेल.
1: अरे बापरे. बर बर. सर मला सर टेबल टेनिस टेबलचा आकार किती असतो सांगा ना सर? त्याच्या
0: ते 8x4 असतो.
1: बर.
0: आणि हॉल कमीत कमी आम्हाला आहे ना 30x20 700 square foot तरी पाहिजे
1: हॉल लागतो.
0: तसं मला डांगे साहेबांनी कमिशनर जे आहेत त्यांनी मला ऍश्युरन्स दिलंय की आपले पालिकेचे सभागृह फार ठिकाणी असेच बंद पडलेले.
1: बर बर बर.
0: हा तिथं तुम्ही टेबल टाका. तुम्ही मेंटेनन्स करा. तुम्हाला मी यादी देतो.
1: बर.
0: आणि तुम्हाला मी सुपूर्त करत.
1: बर बर.
0: आता आपले असोसिएशन मी या मंथ एंड पर्यंत करतो. नंतर माझा उद्देश आहे की सगळीकडे चालू कर 2-5-10 जसे चालू होतील तसे. म्हणजे माझं
1: सोसायटींचे हॉल असतात.
0: फार
1: खूप आहेत नगर मध्ये तसे.
0: आणि मोकळे.
1: हो.
0: डांगे साहेबांनी मला म्हणजे शब्द दिला की तुम्ही करा.
1: हा हा.
0: कारण महापालिका मीच बांधलेली त्यामुळे माझ्या संबंध आहे त्या काळातले. आता बंद केलाय मी.
1: बर बर बर.
0: पण त्यांनी शब्द दिलाय तुम्ही करा उलट चांगलंच आहे.
1: त्याला किती खर्च येतो एका टेबलला अंदाजे?
0: 50,000 रुपये टेबल आहे. कारण फार महाग नाहीये.
1: बर बर बर. आणि बाकी तर एक ग्लॅमर असलेला खेळ आहे टेबल टेनिस. म्हणजे त्याचे रॅकेट आणि खूप चाणक्ष माणूस होतो त्यांनी. शार्प होत.
0: म्हणजे म्हणतात ना वर्ल्ड मधला सेकंड फास्टेस्ट गेम आहे स्क्वॅश नंतर. कारण तुम्हाला टाइमच नाहीये. क्षणभरात डोळा इकडे तिकडे गेला तर बॅडमिंटन मध्ये तर टाइम मिळतो. शटल वरन येतो खाली. इथं तर तुम्हाला तेवढ्या डिस्टन्स मध्ये 180 स्पीड असतो बॉल. या स्पीड मध्ये आय साइड आणि फुटवर असल्याशिवाय खेळू शकतो.
1: बर बर बर. खूप एकाग्रता आणि फुटवर
0: गोष्टी आणि
1: नजर तेवढी लागते.
0: प्रत्येक खेळाडू जो बाहेर खेळतो तो टेबल टेनिस खेळतो. तेंडुलकर पहा किंवा कोणचेही मोठे. कारण आय साइड फिक्स होते आणि फुटवर.
1: त्याच्यामुळे ते खूप
0: ते खेळतातच.
1: शार्प होतो माणूस.
0: एकदम टाइमच नाहीये तुम्हाला. थोडं बी क्षणात चूक झाली संपला
1: कि लगेच गेला. आणि तो टप्पा बरोबर पडला पाहिजे.
0: साईज बी लहान आहे. तेवढ्यातच खेळावं लागतं. फार फास्टेस्ट गेम आहे.
1: बरं. त्यावेळेस ते नियम आणि आता नियमात काही बदल झालेत का सर?
0: हा हा. पहिली 21 गेम होता.
1: बर.
0: आता 11 झालाय.
1: बर.
0: आता हे वर्ल्ड टेबल टेनिस असोसिएशननीच केलेले. फास्ट गेम व्हावा. प्रत्येक पॉईंट चांगला व्हावा. पूर्वी कसं 21 म्हटलं की माणूस थोडा.
1: किती सेट असतात?
0: आता बेस्ट ऑफ 5 असतो आणि फायनल 7 असतो.
1: बर बर बर.
0: पहिली 3 होते 21 चे. आता 5.
1: बर बर. 2 वाढवले त्यांनी आणि इकडचं
0: 11 पॉईंट केले.
1: 11 पॉईंट. बर बर.
0: 10 पॉईंटला डिफरन्स ऑफ 2.
1: कधी चेंज झाला?
0: होऊन बी आता 7-8 वर्ष.
1: बर बर. आता वर्ल्ड लेवलला तोच
0: तोच नियम.
1: आणि आपल्या शालेय स्पर्धांपासून तोच नियम. बर बर बर. 11 आणि 5 सेट. बर बर बर.
0: त्यामुळे
1: चांगलं स्पीड आणि मुलांचं हे आहे ना नगरमध्ये चांगलं.
0: आता तेच वाढवायचंय. थोडं आपण आहोत कमी माग. पण आता वाढवायचं माझा विचार आहे. चला परमेश्वर आणि नगरकरांची माग आहे माझ्या.
1: तरी आता कुठं चालतात आपलं?
0: आता किरण सरांचं क्लब आहे. भंडारी सरांचा आहे. जवळजवळ 100-100 पोरं खेळतात.
1: हो. नगर जिल्ह्यात.
0: नगर जिल्ह्यात.
1: जिल्ह्यात
0: नाही त्यांच्या क्लबला.
1: शहरामध्ये.
0: शहरात.
1: अरे बाबा.
0: आणि बाकी खेळतात ना
1: तालुक्याच्या
0: ठिकाणी. शाळा आहे खेळतात.
1: आणि कॉलेजच्या आणि शाळांमध्ये टेबल आहे. मग ते थोडेफार प्लेअर त्याच्यातून नाही तयार होत. मग आता कोणी खेळलंय का मोठ्या लेवलला? आता
0: आपले पोरं किरण सरांचे पोरं आताच रिजनलला जाऊन आलो, मी गेलो होतो. तर काही ती किशोरी पाटील म्हणून मुलगी आहे,
1: बर,
0: ती तीन ह्याच्यात जिंकली आहे. तीन ह्याच्या म्हणजे ते अंडर 11 नाही, अंडर 13, अंडर 15, अंडर 17 ला.
1: बर बर बर.
0: रिजनलला त्याच्यात नगर, धुळा, जळगाव, नाशिक अशी टीम आहोत.
1: अरे बाप रे.
0: आणि काही मुलं विनर आहेत, लहान लहान मुलं.
1: बर,
0: चांगले खेळले आपले मुलं. पण आपण पुन्हा मुंबई ठाणे यांच्या फार मागं आहोत.
1: बर बर बर. त्यांची प्रोग्रेस जास्ती आहे म्हणजे.
0: नाही आता करू आपण
1: फॅसिलिटीज आणि थोडस अवेअरनेस आहे ना पालक
0: मंडळींचा. फार आवड आहे आपल्या इथं. थोडं अजून कसं अभ्यासाला फार महत्व आहे, पण हे जर मुलांनी खेळ खेळला यांनी अभ्यास बुडतो हे सगळ्यात चुकीचं.
1: बरोबर खरं आहे, कारण उलट माणूस चाणक्ष होतो
0: आणि शार्प होतो. कॉन्सन्ट्रेशन असलं
1: हो, एकाग्रता वाढते पूर्ण आणि अभ्यासातही प्रगती करतो.
0: म्हणजे 100% म्हणजे मला गर्व आहे. माझा मुलगा जानेवारी पर्यंत बाहेर होता 10वीला.
1: बापरे.
0: म्हणजे त्याची शाळाच नव्हती, मॅचेस खेळायचा. आणि मार्च मध्ये पूर्ण जिल्ह्यात पहिला आला इंग्लिश मीडियम. आज बी त्याचं बोर्ड वर नाव आहे कॉन्व्हेंट हायस्कूल मध्ये.
1: कॉन्व्हेंट हायस्कूल
0: फक्त 2 महिने अभ्यास केला.
1: अरे
0: आणि आपले सगळे टेबल टेनिस प्लेयर, गरुड, योगेश गरुड, धूत, हे सगळे डॉक्टर टेबल टेनिस चांगले खेळायचे.
1: बरोबर.
0: आजचे यंग पोरं सगळे डॉक्टर गीते तुम्हाला सांगतो. म्हणजे सगळे सगळे डॉक्टर चांगले. वर्धमान कांकरी आहे, चॅम्पियन होते.
1: हो ना.
0: म्हणजे असं काही नाही की अभ्यास बुडतो. आज सगळ्यात मोठा चुकी
1: समज, गैरसमज आहे पूर्णपणे.
0: म्हणजे तुम्हाला मी 10 डॉक्टरांचे नाव जे फार मोठ्या लेवलला आहे ते सगळे चांगले टेबल टेनिस पट्टू होते. आणि सगळ्यांना किरण पॉवर सरनी शिकवलेलं आहे.
1: अरे बापरे. आता सध्या कोचिंगची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
0: त्यांच्यावर आहे. अजून शिकवतात 2-3 जण. आता आम्ही आमचा मानस आहे, मला असोसिएशन हे केलंय की 10 कोच आम्ही तुम्हाला बाहेरून पाठवू.
1: बर,
0: तुम्ही टेबल चालू करा. 10 जण आम्ही कोच महाराष्ट्र लेवलनी पाठवू.
1: अरे वा.
0: आम्ही पे करू नगरवाले, पण त्यांना म्हटलं तुम्ही पाठवा. म्हणजे 10 ठिकाणी आपल्याला मुलांना शिकवायला कोच भेटणार आहे असं त्यांनी शब्द दिलाय मला. टिपणीस साहेब आमचे सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र असोसिएशन, तेच पाहतात सगळं. माझे चांगले मित्र आहे.
1: अरे वा.
0: त्यांना माहिती आहे मी एकदा लक्ष दिलं तर काही करू शकतो.
1: ते व्यापारी पेठेत पण छान चालायचं
0: ना. करतोय नाही आता. चालू
1: बंद पडला होता का?
0: माझंच लक्ष नसल्यामुळे ते सगळं बंद.
1: ते खूप त्यांनी खूप नाव गाजवलंय. पण
0: 3 टेबल तिथं टाकतोय मी. ते जे आहेत अध्यक्ष राजेंद्र चोपडा आणि बळगट साहेब, शब्द दिलाय की तुम्ही चालू करा मुलांचा.
1: अरे वा.
0: तर मी करतोय.
1: अरे वा वा वा. म्हणजे आज नगरच्या उर्जित अवस्था यायला
0: 100% येईल अशी मला अपेक्षा.
1: अरे वा वा. आणि तुमचा प्रयत्न आणि 25 टेबल
0: देऊ ना. आम्ही जिथं आम्हाला हॉल दाखवा आम्ही तिथं टेबल देऊ.
1: बर बर बर. जर अशा सोसायटींनी वगैरे संपर्क साधला तर तुमचा उपयोग होईल त्याचा.
0: हो. आजूबाजूची खेळतील तिथं.
1: हो.
0: उलटा आमचा तर मानस आहे जिथं गरीब मुलं आहेत हे त्यांच्यात आम्ही पाहिलं. जास्त म्हणतात ना पॉवर जास्त असती तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही टाकू.
1: शाळांमध्ये जर आली ऑफर तर
0: तरी टाकू.
1: बरोबर. शाळांमध्ये जागा असते थोडीशी
0: असते.
1: उलटं
0: शाळेत फार मुलं आहेत आणि कोच आम्ही दिला तर ते चांगले खेळू शकतात.
1: उलट प्लेअर चांगले तयार होतील.
0: 100% देऊ. तुमच्या बी कोणी आले आपल्या रेडिओ तरी आम्ही त्यांना करून त्यांना देऊ आम्ही.
1: वा वा वा.
0: 100% काही.
1: बर, तुम्ही मध्ये व्यवसायच बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही नामांकित आहात तर त्याच्याबद्दल सांगा ना सर. तुमचे बालिकाश्रम रोड तुम्ही बांधलाय. अजून काय काय
0: केलं? महानगरपालिका केलंय, मार्केट केलंय.
1: अरे वा.
0: आमची आनंद आमला स्कीम आहे जी जिल्ह्यात पहिली आली. माझ्या मुलगा आमिरतून आल्यावर पहिली स्कीम तीच केली.
1: कुठली?
0: आनंद आमला केली.
1: बर.
0: साई आनंद इन्फ्रा म्हणून.
1: बर.
0: हा राष्ट्रीय
1: राष्ट्रीय पाठशाळा
0: त्याच्या शेजारची.
1: बर बर.
0: पूर्ण जिल्ह्यात पहिली आली आपली.
1: अरे वा.
0: हो. पूर्ण जिल्ह्यात पहिलं रँकिंग भेटलं जे महाराष्ट्राचे येतात त्याच्यात मुलाचं कामाला. आमच्या 5-7 किंवा चालू आहेत.
1: बर बर बर. मेन बालिकाश्रम रोडचं तुमचं फार मोठं आहे.
0: गव्हर्नमेंट
1: अजूनही त्याचं खूप आज तो नगरवरला मध्यवर्ती महत्वाचा रस्ता.
0: महत्वाचा रस्ता आहे आणि आम्हाला त्याच्या बद्दल हे बी अभिमान आहे. आज पण तो रस्ता इतका चांगला आहे. 10-12 वर्ष झाले. तुम्ही म्हणजे अभिमान आहे. तिथले लोक आज पण खुश आहेत.
1: सगळं
0: महापालिकाही आपण मी बांधलेली कांदा मार्केट मोठे. बाकी लहान तर फार चालू आहे.
1: बर, क्रीडा विषयक वातावरण कसं आहे नगरचं?
0: काय साहेब सर, जसं पाहिलं ना चांगलंच आहे. आपल्या मुलं खेळू शकतात सगळं. त्यांना मी मेन गायडन्स आणि फायनान्शियली जर आपण सपोर्ट केला असोसिएशननी. आता आपली बॅडमिंटन बघा, हे बघा फिरोदिया साहेब करतात त्यांना किंवा अजूनही काही करतात तर आपलं बॅडमिंटनचं स्टँडर्ड चांगलं आहे.
1: बरोबर.
0: तसं जर आपण प्रत्येक ह्याच्यात घेतलं इंटरेस्ट आमच्या सारख्या थोड्या अनुभवी लोकांनी, रिटायर्ड लोकांनी, तर कारण साहेब आपला
1: वाड्या पार्कला आहे ना,
0: आहे ना तिथं टेबल टेनिस, तिथं मी आता भेटून तिथंही टाकलं एक टेबल.
1: बर बर बर, तिथं तिथं
0: रासने सर शिकवायचे तिथं, पण आता
1: पण ते रासने सरांचं जाण्यामुळे थोडस तुम्हाला हे
0: फार नुकसान झालं.
1: फार चांगले खेळाडू होते ते,
0: खेळाडू
1: एनआयएस
0: झालेले म्हणजे फार अनुभवी होते. नाही करू करू सर.
1: बर बर.
0: आणि आमचे शर्माजी, अरे हा त्यांच्या नावाबद्दल विसरलो.
1: बर,
0: शर्माजी म्हणून आमचे सिनियर प्लेअर होते.
1: बर,
0: 85 वर्षापर्यंत फिट होते सर.
1: अरे
0: 88 वर्षात वारले ते. 85 वर्षापर्यंत ते एका साईडनी खेळायचे, सगळे आम्ही एका साईडनी खेळायचो. ते 85 वर्षाचे होते,
1: बापरे,
0: तरी कधीच थकले नाही. या खेळाचं फार म्हणजे ते म्हणतात ना भीष्म होते.
1: किती वर्ष खेळले ते?
0: ते म्हणजे आम्ही जेव्हापासून पाहतो तेव्हापासून खेळायचे.
1: बापरे,
0: 85 पर्यंत खेळायचे.
1: अरे वा,
0: म्हणजे आमचे दोन म्हणतात ना हिरे नगरचे रासने सर आणि शर्माजी, टेबल टेनिसचे तरी फार मोठं नुकसान झालंय. दोघं गेलेत अचानक. हा ना, रासने सर तर कोरोनात गेले. फार म्हणजे कौतुकस्पद होते दोघं. त्यांचं नाव विसरलो मी.
1: सर शर्मा सर.
0: शर्मा सर.
1: बरं, आता सध्या क्रीडा विषयक वातावरण तर चांगलं आहे तुम्हाला वाटतंय तसं.
0: 100%.
1: बर बर बर. तर मला तुम्ही एक हे सांगा की तुम्ही खूप अडचणी आल्यात असं जीवनात, आणि खूप अशा अडचणी आल्या त्याच्यावर मात केली आहे, असा कुठला प्रसंग तुमच्या जीवनात आलाय का? जरा काय सांगू इच्छिता का तुम्ही श्रोत्यांना?
0: नाही आलाय. बिझनेस मध्ये तर प्रत्येकाला येतच असतो.
1: बर.
0: हा, पण त्याच्यातून परमेश्वर कृपानी आणि आमच्या वडिलांच्या आशीर्वादानी आणि गोविंदगिरीजी महाराज जे आहेत ते आमच्या वडिलांबरोबर जवळ 40 वर्ष बरोबर राहिलेले.
1: बर बर.
0: आणि
1: किशोरजी व्यास.
0: किशोरजी व्यास. मी बी त्यांना फारदा स्कूटरवर सोडलेलं आहे लहान, म्हणजे तेव्हा ते बेलापूरला राहायचे. नंतर आता तर फार मोठे ते येतात आमच्या घरी, हमेशा येतात. त्यांच्या आशीर्वादानी मुकुंद काका जाडदेवळेकर जन्मांदेचे पाथर्डीचे फार मोठे संत आहेत ते सुद्धा आमच्या वडिलांचे बरोबर 40-50 वर्षापासून बरोबर आहेत.
1: बर बर.
0: आमचे वडील आज 95 वर्षाचे, पण माझ्यापेक्षा बी फिट आहेत. मला तरी शुगर हे सगळे, त्यांना एकही गोळी, म्हणजे मी 66 वर्षाचा असून आजपर्यंत मला आठवत नाही मी एक दिवस सुद्धा त्यांना कुठं दवाखान्यात ऍडमिट केलंय. म्हणजे फार फिट आहेत. शांतीलालजी मुत्ता नाव आहे त्यांचं. अध्यात्म ह्याच्यात त्यांना नगरमध्ये न ओळखणार असा एकही माणूस नाही. त्यांनी 75 ते आज 50 वर्ष अध्यात्माशिवाय दुसरं काहीच केलं नाही. भागवत कथा हे ते सगळे मोठे महासंत त्यांना ओळखतात.
1: अरे वा.
0: त्यांच्या आशीर्वादानी, संतांच्या आशीर्वादानी त्याच्यातून आम्ही बाहेर आलो.
1: आणि खेळाची तुम्हाला साथ मिळाली आहे अडचणीतून? म्हणजे कुठली असेल तर त्याच्यात खेळ
0: पराभव आणि
1: विजय, पराभव विजय, विजय पराभव
0: मनोवृत्ती बनून
1: जाते, ताकद तयार होते.
0: म्हणूनच आम्ही म्हणतो मुलांनी खेळायलाच पाहिजे. जीवनात संकट येणारच आहे प्रत्येक, तर त्याच्यात प्रत्येकाला पराभव विजयचा अनुभव घ्यायलाच पाहिजे. किती मोठा माणूस असला तरी त्याला माहित असतो मानसिक, शारीरिक आणि आर्थिक कुठंतरी व्याधी येणारच आहे त्याला.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते अनुभव आम्ही हमेशा वडिलांच्या कृपेमुळे एकदम काहीच हे नाही. आल्या फार असंख्य अडचणी येतातच.
1: बरं, तुम्ही नवीन खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छित?
0: नवीन खेळाडूंना एकच सांगेल, 5-6 वर्ष आमच्या टेबल टेनिसच्या बद्दलच, 5-6 वर्षाचा मुलगा झाला तर पालकांनी त्याला पाठवायलाच पाहिजे. कारण आजकाल अशी पालकांची मेन आईची अशी इच्छा असते, 10वी मुलगा गेला म्हणजे त्यांनी सगळं बंद करायचं, फक्त अभ्यास करायचा. पण हे सगळ्यात चुकीचं आहे, कारण मी अनुभवलेलं आहे.
1: बरोबर.
0: तुम्ही 1-2 तासाने खेळल्याने उलटा मुलगा शार्प होतो, कॉन्सन्ट्रेशन त्याचं चांगलं राहतं. जो 4 तास अभ्यासाला लागणार आहे तो 1 तासात तो सगळं करू शकतो.
1: बरोबर, कव्हर करतो.
0: त्यामुळे खेळाकडं दुर्लक्ष करूच नका. आणि मोबाईल आणि टीव्ही तर असे 2-4 तास घालवतात. त्यांनी खेळायलाच पाहिजे, हे माझी म्हणजे स्वतःची इच्छा आहे.
1: मैदानावर आलं पाहिजे,
0: आलंच पाहिजे. आपल्याला पूरी पाठवायचीच ना कंपल्सरी, म्हणजे आपले घरचे आवाज देऊन बोलवायचे तरी आपण यायचो नाही खेळून. आता तर कसं झालं आहे, वडिलांना एकच मुलगा असतो, एक मुलगी असती, किती करून किती नाही. पण तो मुलगा पुढं भविष्यात फार त्याच्या त्याच्या क्षेत्रात फक्त तो राहील, पण त्याला जर कमी जास्त हे झालं काही तर तो अनुभव हे करू शकणार नाही.
1: बर बर बर.
0: तर असं आहे की त्यांनी खेळात जय पराजय सगळा अनुभव घ्यायला पाहिजे. 100% सांगतो म्हणजे माझा सगळ्यां इतका अनुभव आहे की मुलांनी स्पोर्ट्स पण व्हायलाच पाहिजे, कोणताही खेळ खेळा,
1: जीवनात यशस्वी आणि फिटनेस वाढतो, मेन म्हणजे
0: फिटनेस नाही हो, दुखणे सगळे गायब होतात. मी सोडला ना, मला आज शुगर इतकी आहे 3-3 इंच, माझा म्हणजे सगळ्यात मोठा मी आज अनुभवतोय का सोडलं मी खेळ.
1: बरं,
0: पैशाच्या मागे धावलं, आता काही कामाला येत नाही, म्हणून परत एकदा मी आता चालू केलंय. ज्याच्यात आनंद आहे तो
1: खेळात आनंद घेत आहे.
0: आणि जेवढे बी म्हटलं डॉक्टर, कोणत्याही डॉक्टरला फोन केला तो एक तरी स्पोर्ट्स खेळलेलाच असतो.
1: बरोबर बरोबर,
0: म्हणजे ते काय हुशार नाही इतका, अभ्यास बुडाला काही नाही, असं एक सगळं खोट आहे,
1: गैरसमज.
0: मुलाला म्हणजे म्हणतात ना दप्तर त्याच्या वाजण्यापेक्षा जास्त झाले.
1: काय नवीन सांगू इच्छिता का सर? काय अजून
0: काही नाही, मुलांनी यावं खेळावं.
1: बरोबर,
0: हा असं. आणि पालकांनी मेन त्यांच्याकडे लक्ष द्यावं.
1: बरोबर,
0: कारण याच्यात पालकच महत्वाचे असतात. कोच किती वेळ शिकवणार? 2 तास.
1: हो,
0: पण त्याच्यानंतर पालकाचाच इंटरेस्ट पाहिजे. कारण मी पाहिलंय, मी पुन्हा बॉम्बेचे पाहतो, मॅचेसला जातो, प्रत्येक मुलाची आई बरोबर असती.
1: बर,
0: कारण ठीक आहे, वडिलांना काम असतात, जॉब असतो, व्यापार असतो, पण मुलाची आई प्रत्येक खेळात तोच मुलगा पुढे जातो.
1: काळजी घेतात,
0: काळजी म्हणजे प्रत्येक ह्याची काळजी घेणार ते, खेळताना सोडणार, आणणार, म्हणजे खरंच ते पुणा बॉम्बे
1: म्हणजे शैक्षणिक कामाबरोबर खेळाकडे लक्ष देतात
0: पाहिजेच. 100% सांगतो.
1: बरोबर,
0: आणि नुकसान होतच नाही. तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्समॅनला विचारून वर जे शिकलेले चांगल्या लेवल त्यांना विचारा तुम्ही स्पोर्ट्स काय खेळलेले.
1: बरोबर,
0: 100% ते खेळले,
1: कोणी ना कोणी काहीतरी खेळलेलंच असतं, त्याशिवाय ते मोठे होत
0: नाही. शेवटी बुद्धीचाच काम आहे सर.
1: हो हो,
0: वरच्या लेवलनी खेळायचं म्हणजे बुद्धीचाच काम आहे, आणि बुद्धिवान मुलगाच खेळू शकतो.
1: बरोबर,
0: असं आहे ते.
1: बर, आपल्या समवेत ज्येष्ठ टेबल टेनिस पटू अभय मुथ्था सर होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीविषयी, त्याचबरोबर टेबल टेनिसची पुढील वाटचालीविषयी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन केलंय. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, सुंदर मुलाखत दिली, धन्यवाद सर तुमचं.
2: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपल्या सोबत होते ज्येष्ठ टेबल टेनिस पटू अभय मुथ्था, आणि त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी.
3: ओम श्री अनंत नारायण.
2: गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करती आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा अनेक महान कलाकारांनी समृद्ध केलेला आहे. काही कलाकार हळूहळू आपली ओळख निर्माण करतात, तर काही कलाकार असे असतात जे पडद्यावर पाऊल ठेवतात, संपूर्ण देशाला वेड लावतात. आजचा हा खास रेडिओ शो अशाच एका अभिनेत्रीसाठी आहे, जिने वयाच्या अवघ्या 16 वर्षी सिल्वर स्क्रीनवर प्रवेश केला आणि पहिल्याच शॉटमध्ये संपूर्ण भारताची नॅशनल क्रश बनली. हो, मी बोलते अप्रतिम सुंदर, बोल्ड आणि अतिशय प्रभावशाली अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याबद्दल. 1976 जेव्हा बॉबी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो फक्त एक चित्रपट राहिला नाही, तर ती एक लाट होती. तो पोलका, डॉट टॉप, टी शर्ट, स्कर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे ते मोकळे हवेत उडणारे केस आणि बोलकी नजर. डिंपल यांनी पहिल्याच चित्रपटातून फॅशनची एक नवी व्याख्या निर्माण केली. पण मित्रांनो, डिंपल कपाडिया यांची गोष्ट फक्त त्यांच्या पहिल्या चित्रपटापुरती मर्यादित नाही. यश, ग्लॅमर आणि प्रसिद्धी शिखरावर असताना त्यांनी अचानक इंडस्ट्री सोडली, लग्न केले आणि कौटुंबिक आयुष्यात रमल्या. पण कलाकारांच्या आत असलेली अभिनयाची आग अगदीच विझत नाही. जेव्हा त्यांनी तब्बल 1 दशकानंतर पुन्हा पडद्यावर पुनरागमन केलं तेव्हा त्यांनी ते दाखवून दिलं की खरी स्टार तीच असते जी काळाच्या पुढे चालते. आजच्या या शोमध्ये आपण डिंपलजींच्या आयुष्यातील अनेक अनवट पैलू, त्यांच्या अभिनयाचा प्रवास, त्यांच्या जीवनातील चढ उतार आणि त्यांच्या अजर अमर चित्रपटांबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आठवणीचा हा सुंदर प्रवास सुरू करूया एका अशा गाण्याने, ज्या गाण्याने 80 रेडिओवरून घराघरात धुमाकूळ, मनमोहक अंदाज असलेले हे सुंदर गाणे ऐकूया. बॉबी चित्रपटातील ना मांगू सोना चांदी हे गीत. याचे गायक आहे मनाडे शैलेंद्र सिंह, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आणि मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आज आपण गप्पा मारतोय डिंपल कपाडिया यांच्या आठवणीच्या दुनियेत। जर तुम्ही 80s आणि 90s दशकातील हिंदी सिनेमा पाहिला असेल तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल। त्या काळात जेव्हा इतर अनेक अभिनेत्री एका विशिष्ट साच्यात अडकल्या होत्या, तेव्हा डिंपल कपाडिया यांनी बॉलिवूडमध्ये बोल्ड अँड ब्युटिफुल या संकल्पनेला एक नवी ओळख दिली। 80s दशकात जेव्हा त्यांनी सागर सारख्या चित्रपटातून कमबॅक केले, तेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही थक्क झाले होते। त्यांचा तो आत्मविश्वास, पडद्यावरील त्यांची उपस्थिती आणि त्यांची फॅशन सेन्स, सगळंच अप्रतिम होतं। त्या काळात डिंपल कपाडिया यांनी हे सिद्ध केलं की ग्लॅमर म्हणजे तो एक दृष्टिकोन असतो। एकतबार, जाबाज आणि दृष्टी ह्यासारख्या चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही आठवतात। फिरोज खान यांच्या जाबाज चित्रपटातील त्यांचा लुक आणि अभिनय आजही बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात बोल्ड आणि स्टायलिश अवतारांपैकी एक मानला जातो। त्यांचे ते लांब घनदाट केस त्या काळातील प्रत्येक मुलीसाठी स्वप्न होते आणि मुलासाठी त्या ड्रीम गर्ल होत्या। पण विशेष म्हणजे डिंपल यांनी केवळ ग्लॅमरस भूमिकाच केल्या नाहीत, तर त्यांनी व्यावसायिक सिनेमात स्वतःची एक अशी जागा बनवली जिथे हिरोपेक्षा त्यांची भूमिका जास्त लक्षात राहायची। त्यांच्या या स्टाईल, सौंदर्य आणि बेधड व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत। हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच त्या सुवर्ण काळाची आठवण येईल आणि डिंपलजींचा तो ग्लॅमर चेहरा डोळ्यासमोर उभा राहील। चला तर मग ऐकूया राम लखन या चित्रपटातील तेरा नाम लिया है हे गीत। ह्याचे गायक आहेत मनहर उदास, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल हे, गीतकार आहेत आनंद बक्षी, मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि जॉकी श्रॉफ यांनी।

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, एका कलाकाराची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तो आपला कन्फर्ट झोन सोडून बाहेर पडतो. डिंपल कपाडिया यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये यश मिळाल्यानंतर अनेक लोक असे म्हणत होते की त्या फक्त ग्लॅमरस भूमिकेंसाठीच योग्य आहेत. पण डिंपलजींनी या सर्व टीकाकारांना आपल्या अभिनयाने असे उत्तर दिले की सर्वांचे तोंड बंद झाले. आजच्या या शोमध्ये आपण बोलणार आहोत डिंपल कपाडिया यांच्या 8 सिनेमा आणि अप्रतिम प्रवासाबद्दल. 1993 आलेला रुदाली हा चित्रपट आठवतोय. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात डिंपल यांनी शनिचरी नावाची एक अशी स्त्री साकारली होती जिच्या आयुष्यात दुःख इतकं भरलं आहे की तिला रडायलाही येत नाही. एका ग्लॅमरस अभिनेत्रीने अशी साधी, खेडूत आणि वेदनेने भरलेली भूमिका इतक्या ताकदीने साकारणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण डिंपलजींनी त्या भूमिकेत स्वतःचा जीव ओतला. त्यांच्या डोळ्यातील वेदना, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनयातील प्रामाणिकपणा इतका जबरदस्त होता की त्यांना या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे दृष्टी, लेकिन आणि प्रहार यासारख्या चित्रपटातून त्यांनी दाखवून दिलं की त्या केवळ एक सुंदर चेहरा नाही, तर त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत कसदार आणि प्रगल्भ अभिनेत्री आहेत. अमजद खान आणि गुलजार यासारख्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी केलेलं काम आजही अभिनयाची शाळा मानलं जातं. चला तर मग ऐकूया सागर चित्रपटातील चेहरा हे या चांद खिला है हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार, संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत जावेद अख्तर. आणि मुख्य अभिनय केला आहे डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आयुष्यात चढ उतार चालूच असतात, पण खरा हिरो किंवा हिरोईन तेच असतात जे प्रत्येक संकटातून तावून सालाखून अधिक चमकदार बाहेर पडतात. आज आपण डिंपल कपाडिया यांच्याबद्दल बोलत असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या टप्प्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे ज्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच खोली दिली. अवघ्या 16 वर्षी जेव्हा त्या बॉबी चित्रपटातून स्टार बनल्या होत्या तेव्हा त्यांनी हिंदी सिनेमांचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी विवाह केले. एका रात्रीत त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आणि संसार सांभाळायला सुरुवात केली. पण आयुष्याचे गणित नेहमीच आपण ठरवतो तशी सुटत नाहीत. काही वर्षानंतर राजेश खन्ना यांच्यासोबत वेगळं झाल्यानंतर दोन लहान मुलींची म्हणजेच ट्विंकल आणि रिंकीची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता डिंपल यांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. एका स्त्रीसाठी आणि एका अभिनेत्रीसाठी 10 वर्षानंतर पुन्हा शून्यावरून सुरुवात करणं किती कठीण असतं हे आपण सगळेच जाणतो. पण डिंपल यांनी आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर कमबॅक केले आणि आधीपेक्षाही जास्त यश मिळवलं. त्यांनी आपल्या मुलींना उत्तम संस्कार दिले, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि स्वतःचं करिअरही अतिशय सन्मानाने पुढे नेलं. त्यांचा हा प्रवास आजच्या प्रत्येक स्त्रीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. चला तर मग ऐकूया सागर चित्रपटातील सागर किनारे दिल ये पुकारे हे गीत. याचे संगीतकार आहेत आर डी बर्मन आणि गीतकार आहेत जावेद अख्तर आणि मुख्य अभिनय केला आहे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र कसं वेगाने धावतं ना, गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. डिंपल कपाडिया यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. आजच्या काळात जेव्हा आपण एज इन जस्ट अ नंबर असं म्हणतो, तेव्हा डिंपल कपाडिया यांच्याकडे पाहिल्यावर या वाक्यावर पूर्ण विश्वास बसतो. 20-25 वर्षापूर्वी ज्या वेगाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, तितक्याच ताकदीने त्या आजही आधुनिक सिनेमात काम करत आहेत. दिल चाहत आहे चित्रपटातील तारा शर्माची ती आव्हात्मक भूमिका असो किंवा चक्क जागतिक कीर्तिमंत, दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या टीनेट या हॉलिवूड चित्रपटातील त्यांची मुख्य भूमिका असो, वयाच्या 60 नंतर हॉलिवूडमध्ये जाऊन आपली छाप सोडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करताना त्या कधीही मागे पडत नाहीत, उलट स्क्रीनवर त्या आल्या की आजही बाकी सगळे फिके पडतात. गुजरातमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभरात पोहोचला आहे. डिंपल कपाडिया यांनी आपल्या आयुष्यात जे काही मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलं. त्या कालही बॉलिवूडच्या राणी होत्या आणि आजही आहेत. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया याच वेळेत पुढच्या बुधवारी. पण निरोप घेण्याआधी ऐकूया बॉबी चित्रपटातील झूठ बोले कौवा काटे हे गीत. याचे गायक आहेत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतकार आहेत आनंद बक्षी. मुख्य अभिनय केला आहे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांनी.

खिन्न. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन्ना उन्ना।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।